0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे नाधो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांडपाणी

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 99 70

06 44 55 किंवा 74 99 98 45 या क्रमांकावर एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा बोले बोले। गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान, गाऊ मोठ वरच गाणे, गाऊ मोठ वरच गाणे।
3: नमस्कार, मी अर्चना ठाकूर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते हो, पण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आणि आज आहे 3 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि आज आहे वार गुरुवार. कालो हि दुरती क्रमः, काल पचती भूतानी, कालः संहरते प्रजाः, कालं सुप्तेषु जागर्ति, कालो हि दुरित क्रमः. इथे काळाचा उल्लेख केला. काळ वेळ सगळ्या प्राण्यांना नष्ट करते, काळच प्रजांचा विनाश करतो आणि जेव्हा सगळे झोपलेले असतात, झोपी गेलेले असतात, तेव्हा देखील काळ जागृत असतो. कारण काळाला वेळेला कोणीच टळू शकत नाही. आणि या श्लोकामध्ये काळाच्या अपरिहार्यतेचं आणि सर्वांवर आमच्या नियंत्रणाचं वर्णन केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि काळ हा अमर्याद आहे इथं पुन्हा एकदा हे सांगितलेलं आहे आणि तो कुणालाही चुकवत नाही. तो प्रत्येक गोष्टीवर शासन करतो, मग प्राणी असेल, मानव असेल, सृष्टी असेल. जर आपण झोपलो असलो तरी सुद्धा काळ सतत आपलं कार्य करीत राहतो. या सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुंदर सुरुवात करतो आहोत. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
3: लटपट

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकवाद्य. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नेपाळमध्ये जो अचानक आलेला पूर, यामध्ये इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे CEO लॅक्स गोपीसेट्टी हे सुद्धा बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये वैयक्तिक दौऱ्यावर ते गेले असताना इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे CEO लॅक्स गोपीसेट्टी तिथे विनाशकारी महापुरात अडकले. सध्या ते संपर्कहीन झाले आहेत अशी माहिती इन्फोसिसनं एका निवेदनात सांगितली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सतत संपर्कामध्ये आहोत आणि कठीण काळामध्ये त्यांना सर्व आवश्यक ती मदत पुरवत आहोत, असं इन्फोसिसनं स्पष्ट केलंय. या संकटाचा फटका बसलेल्या सर्वांबद्दल कंपनीनं सहवेदना सुद्धा व्यक्त केल्यात. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत. आपल्या SIR प्रणालीमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये जर मतदार म्हणून तुमचं नाव आहे हे शोधायचं असेल आणि याचं कन्फर्मेशन तुम्हाला हवं असेल तर यासाठी एक सोपी पद्धत आहे. 2026 प्रारूप मतदार यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं असेल तर काही स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागतील. जसं की 1950 या SMS वर तुम्हाला तुमचा एपिक क्रमांक सेंड करायचा आहे. 1950 या क्रमांकावर तुम्हाला तुमचा एपिक मतदार ओळखपत्र क्रमांक जो तुमच्या मतदार कार्डवर असतो तो तुम्हाला SMS करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि अनुषंगिक माहिती SMS द्वारे मिळणार आहे. इतक्या सोप्या, दोन सोप्या या पद्धती आहेत, स्टेप्स आहेत आणि या तुम्हाला फक्त फॉलो करायचे आहेत. तुमचं नाव SIR 2026 प्रारूप मतदार यादीमध्ये पाहायचं असेल तर ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आपल्या सगळ्यांना FDA कारवाया माहिती आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं नवी मुंबईमध्ये खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेट्स तपासले आहेत आणि याचा रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नवी मुंबईच्या तुर्भेमधल्या TTC औद्योगिक क्षेत्रातील गोदामावर गुन्हे शाखा आणि अन्न औषध प्रशासनानं संयुक्त छापा मारत एक्सपायरी डेट बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. डेट प्रिंटिंग मशीनच्या माध्यमातून नामांकित ब्रँडच्या पॅकेटवरच्या जुन्या तारखा बदलल्या जात आहेत आणि त्या जागी नवीन तारखा छापल्या जात आहेत. इतका मोठा गैरप्रकार जो आहे तो होताना दिसतो आणि या कारवाईमध्ये 75,31,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 जणांसह 21 निर्यातदार कंपन्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून सध्या तपास सुरू आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आहे स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर सुरेंद्र. या कार्यक्रमात महत्वाच्या ठळक घडामोडींकडे वळूयात. मनोजा जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण त्यांचं सुरू आहे आणि सलग 5 दिवस होऊन गेलेत. इथले जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली आणि चर्चा सुद्धा केली आहे. नोंदी सापडलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि प्रक्रिया सोपी करण्यासाठी 4 महिने कॅम्प लावू असं आश्वासन या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या शिष्टमंडळानं दिलं आहे. प्रमाणपत्र वाटपासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर विशेष नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव सरकारनं दिलेला आहे आणि नोडल ऑफिसर जातीचाच असेल असंही शिष्टमंडळानं सांगितलं. सरकारी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी खरे ना

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: सर आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहलयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात वेलकम बॅक. आणि फायनली सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा सप्टेंबर महिना वेगवेगळ्या सणांनी भरलेला आहे. म्हणजे जन्माष्टमी, कृष्णाष्टमी असेल, त्याचबरोबर दहीहंडीचा उत्सव असेल, येणारा गणेश उत्सव असेल, हरितालिका तीज असेल, गौरी गणपतीचा सणाचा काळ असेल, या सगळ्या सणांच्या काळामध्ये 3 दिवस ड्राय डे मद्य विक्री बंद राहणार आहे हे शासनानं सांगितलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या 3 महत्वाच्या सणांमुळे राज्यामध्ये 3 दिवस ड्राय डे असणार आहे. 4 सप्टेंबरला जन्माष्टमी, 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी निमित्त मद्य विक्रीवर पूर्ण बंद असेल, निर्बंध राहतील असं सांगण्यात आलंय. यामुळे सणांच्या काळामध्ये मद्य विक्रीची दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात असल्याचं सांगितलं आहे. बंदची वेळ आणि अंमलबजावणी स्थानिक प्रशासनानुसार बदलू शकते असंही सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: आपण एकदा स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. भारतातील सुमारे 90% बँकिंग कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा दावा करणारा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं PLI योजनेमध्ये काही बदल केलेत आणि 5 दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी येणाऱ्या 11 तारखेला 11 सप्टेंबरला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 28 सप्टेंबरपासून 3 दिवसाचा आणि येणाऱ्या 26 ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संप करण्याचा इशारा UFBU दिला आहे. UFBU इतर प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढण्याची मागणी सध्या केली जाते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अभय जहिराबादकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तर आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत. स्पोर्ट अपडेट कडे आता आपण म्हणणार आहोत. BCCI भारत अफगाणिस्तान T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

0: मालिका 13 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सुरू होते लवकरच, आणि ईशान किशन सुद्धा या टीममध्ये आहे, त्याचबरोबर श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितेश रेड्डी, अक्सार पटेल, त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिशोंगे, जसप्रीत बुमरा, अर्षदीप सिंग आणि हर्षित राणा, ही सगळी टीम जी आहे ती इंडियाची असणार आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

ऐकताय स्नेहाल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत. आणि चांगल्या गोष्टींचं वाचन नेहमी करावं असं म्हटलेलं आहेच. आणि अनेक वाचनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या येत असतात. आणि अशीच एक सुंदर गोष्ट वाचनामध्ये आली, ती म्हणजे आपण परमात्म्याला, परमेश्वराला जे शरण जाणं आहे ते व्हायला हवं आपल्याकडून. आपल्या आयुष्यामध्ये जे काही व्हायचं असेल ते त्याच्याच इच्छेनं, त्याच्याच सगळ्या गोष्टीनं होत असतं. ही श्रद्धा जर मनात दृढ ठेवली तर आपलं प्रत्येकाचं मन शांत होतं. जी आपल्या प्रत्येकामधली चंचलता आहे ती शांत होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताचा विसर आपल्याला पडू दिला नाही पाहिजे. आणि योग्य कर्म जर करीत राहिलं आणि भगवंताचं नामस्मरण करत राहिलं तर तो आहे खरा मनुष्य धर्म. नित्य भगवंताचा ध्यास घेऊन जगण्याची सवय झाली की आपल्या भोवती तसंच ईश्वर वलय एक तयार निर्माण होत असतं. जिथे आपण जाऊ तिथे सगळं वातावरण पवित्र होतं आणि आपल्यावरही इतरांच्या वाईट विचारांचा, वातावरणाचा फारसा प्रभाव पडत नाही. आपण नित्य आनंदी राहतो, चिंताविरहित राहतो. आणि या सुविचारांना आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

तर आपण ऐकताय स्नेहालय सुलोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. आणि भारतामध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चांगलीच मोठी घसरण झाली. अखिल भारतीय सराफ संघानुसार दिल्लीमध्ये काल सोन्याचे दर 2700 रुपयांनी घसरले तर 1,58,200 प्रति 10 ग्रॅम सोनं झालंय. चांदी पण 5,000 घसरली आहे. 2,40,500 प्रति किलोग्रॅम चांदीचा भाव झालाय. तर गेल्या 5 व्यवहारांच्या सत्रांमध्ये सोनं 8,900 घसरलंय. अमेरिका इराणमध्ये जो वाढता संघर्ष आणि तणाव आपण पाहतो आहोत त्याचा परिणाम भारतातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर होतोय. जसं की क्रूड ऑइल असेल, कच्चं तेल, सोनं, चांदी याच्या किमती वाढतायत, कमी होत आहेत, त्यामुळे महागाईची चिंता भारतामध्ये निर्माण होतीये. व्याजदरांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे, परिणामी सोन्या चांदीवर सुद्धा दबाव वाढलाय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि नगर संतरंग या कार्यक्रमात आपण महत्त्वाच्या स्पोर्ट घडामोडींकडे आणि काही हालचालींकडे वळूयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतली आणि सोशल मीडियावर त्यानं हे जाहीरसुद्धा केलं. मराठमोळा क्रिकेटपटू आहे अजिंक्य रहाणे आणि त्यांनी या इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे. रहाणेला राज्य शासनाकडून वांद्रेमधल्या क्रिकेट अकादमीसाठी 2000 स्क्वेअर मीटरचा भूखंड मंजूर झाला आहे. या ठिकाणी त्याला जागतिक दर्जाची अकॅडमी उभारायची असून ती भेट याच संदर्भामध्ये असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. निवृत्तीची घोषणा पण झाली आणि त्यानंतर थोडासा इमोशनल सुद्धा अजिंक्य रहाणे आपल्याला वाटला, पण तरी सुद्धा इंटरनॅशनल क्रिकेटमधून तो सध्या निवृत्ती घेतोय हे मात्र नक्की. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम्ही.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. आणि बऱ्याच वेळा वाचनामध्ये सतत काही ना काही गोष्टी येत असतात आणि त्या तुमच्यासोबत शेअर करते, दिवसाला प्रसन्न सुरुवात करते. आपण प्रत्येक जण आयुष्यामध्ये समाधान शोधत असतो आणि समाधान आपलं का बिघडतं, कारण आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यामध्ये व्हावं, निराळं व्हावं असं आपल्याला वाटत असतं. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीमध्ये अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही, आपण सतत चंचलपणे विचार करत राहतो आणि त्यामुळे कुठेतरी जे समाधान आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवं असतं ते आपल्याला सापडत नाही. आपण शोधूनही सापडायला गेलं तरी ते मिळत नाही. जिथे जिन्नास ठेवलेलं आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी ती वस्तू किंवा ते समाधान आपल्याला मिळत नाही. आणि जगामधली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ सुद्धा शकत नाही. त्यामुळे आपलं जे मन आहे ते परमेश्वराजवळ, भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच आपल्याला स्वास्थ्य मिळेल, शांतता मिळेल आणि समाधान सुद्धा हेच आपल्या परमेश्वराजवळ आहे, भगवंताजवळ आहे. या चांगल्या सुविचारांना आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो आहोत. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ रंग 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमामध्ये मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC पेपर फुटीच्या वादानंतर आता पुन्हा एकदा गोंधळ समोर आलाय. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालाच्या गुणांमध्ये काही तफावत आढळल्यानं विद्यार्थ्यांनी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित केले. गेल्या अनेक महिन्यांपासून जो MPSC असेल, इतर परीक्षा असेल, या संदर्भातले अनेक घोटाळे समोर येत आहेत. आणि आता MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालामध्ये सुद्धा अनेक गुण समोर आलेत. काही नाडीशेपैकी 2, 6 किंवा 11 गुण मिळालेत आणि अनेक जण क्वालिफाईंग पेपरमध्ये सुद्धा नापास झालेत. निबंध असेल, ऑप्शनल काही विषयांच्या गुणांमध्ये मोठ्या तफावतीमध्ये आयोगाच्या कारभारावर सध्या टीका व्यक्त केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या अनेक आहेत आणि आता MPSC याकडे कशा पद्धतीनं लक्ष घालतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे. अधिक

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 26 ऑगस्टला नेपाळचा जो महाप्रलय आपण पाहिला त्यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील सुद्धा काही नागरिक आणि पर्यटक या नेपाळच्या महापुरात अडकले. अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळ तिबेट प्रदेशात महाराष्ट्रातील 400 जण अडकलेत. प्रशासनानं त्यापैकी 338 जणांशी संपर्क साधून त्यांची सुरक्षितता निश्चित केली आहे. 37 जणांचा गट सागामधून भारतामध्ये आणला गेलाय. मुंबईमधल्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत नेपाळला गेलेले 60 पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं चीन तिबेटमध्ये सुरक्षित असलेले 149 भारतीयांची यादीसुद्धा राज्य सरकारला दिली आहे. पुढील समन्वयासाठी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी पाठवण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्षन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडी आपण जाणून घेण्याआधी एक वाचनामध्ये आलेला सुविचार मी तुम्हाला सांगते. आपल्या प्रत्येकाच्या मनामधल्या सर्व वासनांचा पूर्णपणे बिमोड करायचा असेल तर परमात्म्याला अर्थात परमेश्वराला शरण जाणं हा एक त्यावरचा उपाय आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, भगवंताला सतत शरण जाण्याचा मनुष्यानं प्रयत्न करायला हवा, अभ्यास करायला हवा. मी भगवंताचा आहे आणि तो माझा मालक आहे, माझं जीवन हे त्याच्यासाठी आहे. माझे नातलग, आजूबाजूची मंडळी, समाज, जग ज्यानं मला दिलं आहे तो भगवंत, तो माझा मालक आहे आणि हे मान्य करायला हवं. आजची परिस्थिती त्याच्या इच्छेनं आलेली आहे हे सुद्धा मान्य करणं, ॲक्सेप्ट करणं सध्याच्या काळामध्ये किती महत्त्वाचं आहे, नाही का? आणि अशाच पॉझिटिव्ह गोष्टींवर आपण बोलणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, केंद्र सरकारनं नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली. भूसंपादनाची प्रक्रिया सध्या प्रत्यक्षात सुरू आहे. केंद्र सरकारनं राजपत्र अधिसूचना जारी करत नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या नव्या शिर्डी मार्गाला अधिकृत मंजुरी दिली आहे. नाशिक रोड ते साईनगरी शिर्डी दरम्यानच्या जवळपास 95.5 किलोमीटर रस्त्याच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली. यामुळे नाशिक पुणे हा हायस्पीड जो ट्रेनचा प्रवास आहे तो अनेक प्रवाशांना खरंच सुखदायक वाटणार आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होती आणि या प्रकल्पाला, या प्रोजेक्टला फायनली अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पण आता ही रेल्वे संगमनेर मार्गे नाही तर शिर्डी मार्गे जाणार असल्यानं सुद्धा इथे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. पण तुर्तास तरी अजून तरी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम्ही.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. आपल्या नगर शहरातील जिल्ह्यातील भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता मार्ग मोकळा झालाय. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या भुईकोट किल्ल्याच्या आता संवर्धनासाठी, सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर आणि लष्कर प्रशासन यांच्यामध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हे सहज शक्य होत आहे. आता लवकरच किल्ल्याच्या विकास कामांना गती मिळतीये. स्टेशन हेडक्वार्टर अहिल्यानगरमध्ये ब्रिगेडियर सुनील कुमार, स्टेशन कमांडर, स्टेशन हेडक्वार्टर आणि डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजेम तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात महत्वाच्या अपडेट्स कडे वळूयात. समुद्र सुरक्षित झाल्यामुळे आता मुंबई ते अलिबाग प्रवास जो आहे तो अवघ्या 60 मिनिटांमध्ये म्हणजे अर्थातच एका तासामध्ये तुम्हाला बोट सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबई ते अलिबाग प्रवास बोट सेवा ही बंद करण्यात आली होती आणि चक्क 60 मिनिटांमध्ये म्हणजे एका तासामध्ये तुम्ही मुंबईपासून अलिबागपर्यंत वॉटर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पोहोचू शकता. ही जलवाहतूक फायनली सुरू झाली आहे आणि मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची ही जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. समुद्र सुरक्षित आहे त्यामुळे आता वॉटर ट्रान्सपोर्ट आपण करू शकतो, त्यामुळे मुंबई ते अलिबाग अवघ्या 60 मिनिटांमध्ये पार करणं शक्य आहे. या जलमार्गाचा वर्षाला 15 लाखांहून अधिक प्रवासी वापर करतात. ही सेवा सुरू झाल्यानं पर्यटक दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय. रस्ते आणि रेल्वे मार्गावरच्या प्रवासी वाहतुकीचा भार त्यामुळे कमी होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 11 वाजलेत आणि आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय। मंडळी, आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो, कधी ऊन असेल तर कधी सावली, पण प्रवास थांबवायचा नसतो। आणि म्हणूनच मंडळी, आज तुमच्यासाठी काहीतरी छान आगळी वेगळी शायरी घेऊन मी आली बरं का। जिंदगी की राहों में मुस्कुराते चलो, हर नया दिन एक नई उम्मीद से सजाते चलो। माना कि अंधेरा कभी गहरा लगता है, तुम जुगनू बन के खुशियों की शमा जलाते चलो। न हार की फिक्र हो न जीत का गुमान, दिल में मोहब्बत और लबों पर मुस्कान हो। सच्ची दोस्ती का यही तो हंसी अफसाना है, तेरे गम में मेरा दिल, मेरी खुशी में तेरी जान हो। वाह वाह वाह वाह। मंडळी, या शायरी नंतर आता वेळ झाली एका छान शाम म्युझिकल ब्रेकची। हसत रहा, आनंद वाटत रहा, कारण तुमची छोटीशी मुस्कान, तुमचं छोटंसं हसू कोणाचा तरी संपूर्ण दिवस सुंदर बनवू शकतं। आणि मंडळी, याच पॉझिटिव्ह थॉट्स आपण भेटूयात थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: ಅಂಗಡಿ ಕಲಾಯಲಾಗಲಿ.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

0: बॅक मंडळी, गोष्ट तुमच्या आमच्या या शोमध्ये. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण दररोज कोणाला तरी सहज थँक्यू किंवा सॉरी म्हणतो, पण जरा विचार करा, आपल्या अगदी जवळच्या जीवाभावाच्या माणसांसाठी हे शब्द कधी कधी फार औपचारिक वाटतात. नात्यांमध्ये भावना व्यक्त करायला शब्दांपेक्षा आपल्या कृती जास्त बोलके असाव्या लागतात, बरं का? मग अशा वेळी ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची? कधी कधी अचानक त्यांच्या आवडत्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून त्यांना सरप्राईज द्या, किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती एक छोटासा मेसेज सोडा की तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी थँक्यू. तर मंडळी, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घ्या, त्यांच्या लहान सहान कामांमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करा. आणि सर्वात सोपं म्हणजे फक्त एक घट्ट मिठी मारून मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास द्या. कारण सखींनो, नाती ही शब्दांच्या नियमांवरती नाही तर अशा छोट्या छोट्या हटके प्रयत्नांवरती फुलत असतात. चला तर मग आजच तुमच्या जवळच्या माणसाला असं एक छानसं सरप्राईज द्या आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: मंडळी, गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, आजकालच्या नात्यांमध्ये सिच्युएशनशिप, इट्स कॉम्प्लिकेटेड आणि टॉकिंग स्टेज सारखे नवीन शब्द खूप वाढलेत ना. आधीच्या काळामध्ये तर लग्नाच्या मंडपात किंवा पहिल्या रात्री फोटो पाहून ठरवायचे की पार्टनर कोण येते, आणि तरीसुद्धा ती नाती जन्मभर टिकायची. मग आज एवढे ऑप्शन्स, सोशल मीडियाचे पर्याय आणि फ्रीडम असताना सुद्धा नाती इतकी नाजूक का झाली आहेत? कारण मंडळी, आधीच्या काळात नात्यांमध्ये समस्या आल्या की लोक ती दुरुस्त करायचा प्रयत्न करायचे, बदलून टाकायचा नाही. आज जरासा गैरसमज काही झाला की लगेच पुढचा पर्याय शोधला जातो. पण सखींनो, माझ्या मित्रांनो, खरा पार्टनर तो नसतो जो परफेक्ट आहे. खरा पार्टनर तो असतो जो आयुष्यातील चढ उतारामध्ये तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नाती ऑप्शन्सवरती नाही तर विश्वासावरती आणि कमिटमेंटवरती टिकत असतात. त्यामुळं एका सुंदर नात्याला वेळ द्या, त्याला जपा. आणि मंडळी, आपल्याला ऑप्शन्स नाही तर जी व्यक्ती आपल्याकडे आहेत ना, त्या व्यक्तीला कोणता ऑप्शन नसला पाहिजे. मंडळी, आपली जी व्यक्ती आहे, इवन आपण ज्या व्यक्तीसाठी आहोत ना, तर आपण हे युनिक आहोत. आपली जागा कधीही कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांच्या चुका ॲक्सेप्ट करा, एकमेकांचे चांगले गुण काय आहेत ते ओळखायला शिका, आणि अशीच नाती जन्मभर जपत राहा. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी ना जगण्याची छोटी होडी,

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी. स्नेहालय.

स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजी ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पाठोपाठच आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा देखील आगमनासाठी सज्ज झालेले आहेत. या सणांच्या दिवसामध्ये घर सजवण्यासोबतच देवाची सेवा करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. मंडळी बाजारातून विकत आणलेल्या तयार कपड्यांपेक्षा जेव्हा आपण स्वतःच्या हातांनी परमेश्वराचे वाघांबर पितांबर आणि बाळकृष्णाचा पोशाख बनवतो तेव्हा त्यातलं प्रेम आणि भक्ती काही वेगळीच असते. घरच्या घरी देवाची वस्त्र बनवणं फार सोपं आहे बरं का. घरामध्ये पडलेले छानसे रेशमी कापड, जरीच्या जुन्या साड्यांचे काठ किंवा नेटचे तुकडे एकत्र करा. बारीक गोटा पत्ती, टिकल्या आणि रंगीबेरंगी लेस वापरून तुम्ही अगदी डिझायनर वस्त्र तयार करू शकता. सुई धागा आणि फॅब्रिक ग्लोच्या मदतीनं लहान बाळकृष्णाचे शेले आणि बाप्पाचे उपरणे अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होतं. स्वतःच्या हातांनी विणलेल्या या प्रेमाच्या धाग्यांमध्ये जेव्हा आपण देवाला सजवतो ना मंडळी, तेव्हा सणाचा आनंद द्विगुणित होत असतो. त्यामुळं आजच लागा कामाला आणि तुमच्या हातांनी बनवलेले सुंदर सुंदर कपडे आपल्या भगवंताला आपल्या बाप्पाला परिधान करा.

0: अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घराची शोभा वाढवायला आणि वास्तू प्रसन्न ठेवायला आपण कितीतरी गोष्टी करतोय, पण आपल्या घरात निसर्गाचं एक असं वरदान असायलाच हवंय जे केवळ सौंदर्य वाढवत नाही तर आपलं आरोग्य सुद्धा जपत असतं. मंडळी, ते रोप दुसरं तिसरं काही नाहीये तर ते आपल्या सर्व लाडकं आणि एकदम औषधी असणारं तुळशीचं रोप किंवा कोरफड. सखींनो, तुळस ही केवळ धार्मिक दृष्टीनंच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा घरासाठी एक नॅचरल एअर प्युरिफायर आहे आणि जी 24 तास ऑक्सिजन तर देतेच पण घरातील नकारात्मक ऊर्जा पार पळवून लावते. दुसरीकडे कोरफड आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरसारखी काम करत असते. अगदी कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये आणि कमी काळजी घेऊन सुद्धा ही रोपं हिरवीगार राहतात. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत हिरवंगार रोप असलं की मनामध्ये आपोआप एक वेगळीच शांतता येते. मग आजच तुमच्या घरामध्ये या छोट्याशा हिरव्या पाहुण्यांचं स्वागत करा. आणि हे दोनच नाही मंडळी, तर आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये जर जागा असेल, बाहेर जर जागा असेल, तर एक छोटंसं गार्डन तुम्ही तयार करू शकता. मन इतकं प्रसन्न राहतं मंडळी, आणि तुम्हाला सुद्धा हळूहळू त्या गार्डनिंगची सवय होऊन जाते आणि आपण नेचर सोबत बोलायला लागतो, संवाद करायला लागतो. माझा पर्सनल अनुभव आहे. आणि मंडळी, एक वृक्ष असतात किंवा ही जी रोपं असतात ना, ती आपली मित्र असतात आणि हळूहळू आपल्याला सुद्धा त्यांची सवय व्हायला लागते. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो आणि आपण देखील राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा करत आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएमच्या माध्यमातून. याच निमित्तानं आपण समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधत आहोत. अनेक वेळा असं होतं की आपण म्हणतोच की 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध द्यावं, ते त्याच्या त्या बाळासाठी अमृत असतं. पण अनेक ठिकाणी आपण पाहतो की 3-4 महिन्यामध्येच मोस्टली की वरणाचं पाणी, भाताची पेज किंवा भाताचं पाणी वगैरे हे दिलं जातं. मग त्याचं काय, त्याबद्दल काय सांगायचं?
3: तर पूर्वी ना डॉक्टर सांगायचे 4 महिन्याचं बाळ झालं की बाळाला भाताचं पाणी पाजा, वरणाचं पाणी पाजा. पण आता कन्सेप्ट थोडीशी बदललेली आहे. 4 महिन्यापासून जर आपण बाळाला भाताचं आणि वरणाचं पाणी किंवा भाज्यांचं सूप किंवा अजून काही फळांचा रस वगैरे जर दिलं, तर बाळाच्या आतड्याची वाढ ही 4 महिन्यापर्यंत पूर्ण होत नाही. ती डेव्हलप व्हायला 6 महिने जास्तीत जास्त लागतात. त्याच्यामुळं तो आहार दिला तर बाळाला ते त्याच्या बॉडीशी काय बोलतात त्याला मॅच करायला ते वेळ जातो आणि मग बाळाला जुलाब होऊ शकतात, अपचन होऊ शकतं. म्हणून 6 महिन्यानंतर बाळाला द्यायचे. आणि मी आत्ता बोलताना म्हणाले होते की आईच्या दुधामध्ये 80% पाणी आहे. आणि आपण मग भाताचं पाणी देतोय बाळाला, वरणाचं पाणी देतोय, म्हणजे आईच्या दुधातलं पाणी पण जातंय आणि प्लस आपण वरून पाणी पण देतोय. मग बाळाला ते योग्य पूरक होत नाहीये. तर बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर योग्य पूरक आहार कसा पाहिजे की तो घरगुती पाहिजे, त्याच्यानंतर प्रोटीनयुक्त पाहिजे आणि पातळ न देता तो थोडासा सेमी सॉलिड स्वरूपामध्ये, घन स्वरूपामध्ये पाहिजे. म्हणजे अगदीच घट्ट नाही आहे, पण जो रवाळ म्हणतो आपण, जसं की जे गावरान तूप असतं बघा रवाळ, तर ते चमच्यामध्ये टाकल्यानंतर त्याची धार पण लागत नाही आणि ते चमच्याला चिटकू नाही राहत नाही, पण ते असं बदकन पडतं. अशा स्वरूपाचा आहार बाळाला पाहिजे आहे. मग ते भाताचं पाणी किंवा वरणाचं पाणी असं न देता तांदूळ आणि डाळ यांचं प्रमाण घेऊन, म्हणजे समजा 1 वाटी तांदूळ असलं तर 1/2 वाटी डाळ, डाळ पण मुगाची डाळ, ती पाचायला हलकी असते, ती थोडीसं तांदूळ डाळ भिजवायची, सुकवायची, ती नंतर भाजायची आणि त्याची पूड करून ते बाळाला द्यायचे, म्हणजे ते शिजवून बाळाला द्यायचे. अशा रीतीचा आहार. फळांचा गर असा चमच्याने गर काढायचा, हळूवारपणे चमच्याने पाजण्याच्या ऐवजी बोटाने त्या बाळाला चाटवा, म्हणजे बाळाला त्याची सवय लागते.
2: श्रोते हो, आताच आपण 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान साजरा होणाऱ्या राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्तानं समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधला. उद्या पुन्हा आपण जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधणार आहोत एका नवीन विषयावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या कार्यक्रमात.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सण उत्सव आले की चारही बाजूंना एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहू लागतो. पण सखींनो, आजकाल आपले सण फक्त महागड्या वस्तूंची खरेदी, चक्का चौन आणि सोशल मीडियावरचे फोटो किंवा रील पुरतेच मर्यादित राहतात की काय असं वाटतंय. आता आपल्या सणांची खरी संस्कृती ही केवळ डामडौलत नाही तर ती जोडलेली आहे आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कारांशी. सण साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, दारात आलेल्या प्रत्येकांचं स्वागत करणं, हसऱ्या चेहऱ्यानं स्वागत करणं आणि जमेल तसं त्याला मदतीचा हात पुढे करणं. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये महागड्या भेटवस्तूंपेक्षा आपल्या जवळच्या माणसांना मनापासून दिलेला वेळ हीच खरी सणाची भेट आहे. पारंपरिक पक्वानांचा गोडवा आणि आपुलकीचा संवाद यातच आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य दडले. त्यामुळे मंडळी, या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाह्य दिखाव्यापेक्षा नात्यांचा गोडवा वाढवायला हवाय आणि आपल्या सणांची जी खरी समृद्ध संस्कृती आहे ना ती जपायला हवी आहे. मंडळी, याच अशाच टॉपिकसह भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. oh,

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, कधी असं झालंय का तुमच्या सोबत की मोबाईलच्या स्क्रीन वरती एखादी छानशी वस्तू, सुंदर साडी किंवा ड्रेस दिसतो आणि आपण क्षणाचाही विचार न करता लगेच ऑर्डर नाऊ वरती क्लिक करतो. मग पार्सल येईपर्यंत रोज त्या डिलिव्हरी बॉयचा ट्रॅकिंग मेसेज बघत राहतो आणि सरते शेवटी ज्या दिवशी ते पार्सल घरी येतं आणि आपण ते उत्सुकतेने उघडतो तेव्हा काय होतं, फोटोमध्ये जो ड्रेस अगदी हिरो दिसत असतो ना, तो हातात आल्यावरती मात्र पार झिरो निघतो. रंग भलतात, कापड असं की पोतडं बरं आणि फिटिंग तर विचारूच नका. आजकालच्या या डिजिटल जगामध्ये स्क्रीनवरती दिसणारं सगळंच सोनं असतं असं नाही बरं का. ऑनलाईन शॉपिंग करताना 50% डिस्काउंटपेक्षा रेटिंग्स, कस्टमर रिव्ह्यूज आणि रिटर्न पॉलिसी पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे सखींनो, केवळ फोटोच्या चक्का चौंधला भुलून घाईघाईमध्ये पैसे खर्च करू नका. सौंदर्य आणि दर्जा हातात धरल्यावरच कळतो, स्क्रीनवरती नाही. त्यामुळं मी तरी तुम्हाला प्रिफर्ड करेल की ऑनलाईन शॉपिंगपेक्षा आपली ऑफलाईन शॉपिंग कधीही भारी. आपल्याला बार्गनिंग करता येते छानपैकी, आपल्याला लगेचच्या लगेच ती वस्तू घरी आणता येते, आपल्याला वेट करावा लागत नाही. फक्त एवढंच आहे की तुम्हाला बाजारापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि मंडळी, बाजारात जाणं तरी काय वाईट आहे हो, बाजारात जातात आणि त्याचसोबत मस्तपैकी भेळपुरी पाणीपुरी पण खाऊन येऊ शकता. त्यामुळं माझं जर ऐकाल ना तुम्ही, तर ऑफलाईन शॉपिंग इज द बेस्ट. त्यामुळं मंडळी, या संडेला तुम्ही काय प्लॅन करताय ते मला नक्की सांगा. आणि मंडळी, अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि मी आले पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या विषयासोबत तुम्हाला भेटायला. सखेनो, तुमच्या घरात कधी असं शांत शांत वातावरण असतं का? सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंग, कोणी टी व्ही बघतंय तर कोणी कामाच्या विचारांमध्ये, अगदी सगळं कसं काही स्लो मोशनमध्ये चाललेलं असतं. पण अचानक एका क्षणात त्या शांततेचा भंग होतो फक्त एका हाकेनं. स्वयंपाकघरातून आईचा एकच आवाज येतो की अरे जरा इकडे या बघू, किंवा माझा चष्मा कुठे ठेवलाय. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या एका आवाजासरशी घरातल्या प्रत्येकाची जी धावपळ उडते ना, ती बघण्यासारखी असते. बाबांचे पेपर वाचणं अचानक थांबतं, मुलांची गेमिंग बंद होते आणि सगळे अचानक कामाला लागतात. खरं सांगू का सखींनो, आईचा तो एक आवाज म्हणजे संपूर्ण घराचा रिमोट कंट्रोल असतो. तिचा तो अधिकार, ती काळजी आणि त्या एका हाकेमध्ये असणारा जीव, यावर तर आपलं घर चालत असतं मंडळी, आणि यावरच आपलं घर टिकून असतं. आई घराचा तो मुख्य खांब आहे जिच्या एका आवाजानं घर जिवंत होत असतं. त्यामुळं आज तुमच्या आईनं तुम्हाला कसली हाक मारली होती आणि ही तुम्हाला आठवती आहे का हे मला नक्की सांगा. आणि मंडळी, एखाद्या विषयावरतून सुरू झालेल्या गप्पा किंवा एखाद्या गोष्टीवरतून आईची सुरू झालेली चिडचिड तुमच्या मोबाईलवरती येऊन कधी बंद झाली आहे का हे पण मला किस्से तुम्ही नक्की सांगा आपल्या रेडिओ नगरच्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. अशाच युनिक गोष्टींसाठी, इंटरेस्टिंग गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आपण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टींवरती आज आपण चर्चा केलेली आहे. राष्ट्रीय पोषण सप्ताह सुद्धा सुरू आहे आणि हा सप्ताह आपण अशाच वेगवेगळ्या गोष्टींसोबत साजरा करणार आहोत आणि त्याचसोबत अशाच इंटरेस्टिंग हलक्या फुलक्या मैत्रीपूर्ण गोष्टींसह मी येते उद्या तुम्हाला भेटायला. मंडळी, उद्या आहे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती आहे आणि आपला उद्याचा संपूर्ण कार्यक्रम मस्तपैकी छान छान असणार आहे. आपल्या बाळ गोपाळाची छानपैकी गाणी असणार आहेत आणि खूप जास्त अनएक्सपेक्टेडली तुम्हाला एक भारावून नेणारा हा एक अनुभव असणार आहे. त्यामुळे मंडळी, उद्या आपल्या नेहमीच्या वेळेत नक्की हजर राहा, ठीक सकाळी 11 वाजता आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वरती. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटणारच आहोत, पण आता थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. मंडळी, या शोचा छानपैकी आस्वाद घ्या, दिवसभर सुंदर सुंदर अशा गाण्यांचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या स्नेहालयाशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत। गीता बागुल, शीतल मुनोत, सुनीता महावीर गुगळे यांचा आज वाढदिवस आहे। तुम्हाला रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेम आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो। तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदिच्छा। आणि आजचा दिवस आणखीन खास आणि विशेष करण्यासाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचे सुंदर असे एक गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये। तर नगरकर, आज वाढदिवस आहे गीता बागोल यांचा, यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, शिक्षण म्हटलं की फक्त पुस्तक, धडे आणि पाठांतर एवढंच नसतं, तर शिक्षण आनंदी, रंजक आणि अनुभवातून दिलं तर मुलांच्या मनात शिकण्याची गोडी अधिक निर्माण होते. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्नेहालय येथे एका विशेष स्टोरी टेलिंग अर्थात कथाकथन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. मुंबई येथील पालघर क्विझ संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये क्विझ संस्थेतील शिक्षक, केंद्र समन्वयक, शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चला तर मग जाणून घेऊया या विशेष कार्यक्रमाविषयी. स्टोरी टेलिंग वर्कशॉप मधून शिक्षकांना विद्यार्थ्यांना आनंदी आणि रंजक पद्धतीने शिकवण्यासाठी अनेक नवीन गोष्टी शिकवायला मिळाल्या. या प्रशिक्षणाचा अनुभव आपल्यासोबत थोडक्यात शेअर करत आहेत मनपा गांधी मैदान शाळेतील केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. चला तर मग तो आपण ऐकूया.
1: नमस्कार, मी प्राजक्ता नगरकर स्नेहालयाच्या स्नेहज्ञानदी प्रकल्पामध्ये कोऑर्डिनेटरशिप करते. क्वेस्ट मार्फत राबवण्यात आलेल्या स्टोरी टेलिंग या वर्कशॉपमध्ये मी पण सहभागी होते. खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी इथे. खूप छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या. त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीचे परफॉर्मन्सेस कसे सादर करायचे, एक्सपिरियन्स कसा घ्यायचा आणि कसा द्यायचा याबद्दल पण खूप छान छान ॲक्टिव्हिटीज घेण्यात आल्या. त्यामध्ये आम्हाला पण पार्टिसिपेट करताना आनंद झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आनंद इथून घेऊन आपापल्या स्टुडंटसोबत आपण कसं तो एक्सप्रेस करू शकतो, कसा आपण तो देऊ शकतो याचं पण थोडंसं टेक्निक समजलं. आणि थँक्स टू क्वेस्ट टू आम्हाला खूप छान वर्कशॉप दिल्याबद्दल. आणि असेच वर्कशॉप्स कायमस्वरूपी व्हावेत टीचर्सचे, जेणेकरून टीचर्समध्ये पण पॉझिटिव्हिटी येईल, आनंदी होतील सगळे टीचर्स आणि हाच आनंद पुढे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांसोबत ते शेअर करू शकतील. थँक्यू सो मच. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. तर नगरकर, प्राजक्ता मॅडम यांनी शेअर केलेला अनुभव नक्कीच प्रेरणादायी आहे. अशा प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या अध्यापनाला नवीन दिशा मिळते आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आनंददायी व रंजक बनते. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु नगरकर, आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे सुनीता महावीर गुगळे यांचा. हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक आहेत. सुनीता ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा तुमचा दिवस हा विशेष बर्थडे सेलिब्रेशन करीता तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपल्यासोबत होत्या, प्राजक्ता नगरकर मॅडम. यानंतर आपल्यासोबत आहेत जयश्री कालिदास रासने मॅडम, या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून संतोष गायकवाड सर, विशाल सर आणि अमोल सर यांनी मार्गदर्शन केले. गोष्ट सांगताना आवाजातील चढ उतार, हावभाव, संवाद आणि कल्पकतेचा वापर कसा करायचा, यासोबत विद्यार्थ्यांपर्यंत एखादा विषय सहज आणि प्रभावीपणे कसा पोहोचवायचा याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून काय शिकायला मिळाले आणि प्रशिक्षणातून नेमकं काय शिकायला मिळाले, त्याचा अनुभव काय होता आणि या नव्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांसोबत काम करताना कसा होईल, चला तर मग हे आपण जाणून घेऊया. स्नेहालय संचलित परिस बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम यांच्याकडून.
1: नमस्कार, जयश्री रासने, मी परिस बालभवनची केंद्र समन्वयक आहे. आपल्या 2 दिवसीय टीचर कार्यशाळेत, शिक्षक कार्यशाळेत आपण घेतलेला स्टोरी टेलिंग हा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम स्नेहालय थ्रू क्वेस्टचे जे सर होते मयूर काळे सर यांच्या थ्रू कार्यक्रम घेतला गेला आणि त्यामध्ये विविध प्रशिक्षण त्यांनी शिक्षकांना दिले. त्यामध्ये मयूर काळे सरांनी खूप काही गोष्टी अशा सांगितल्या ज्या की आम्हाला सुद्धा माहीत नव्हत्या. त्यामध्ये त्यांनी स्वराद्वारे कसं आपण म्हणजे एक योगाचा प्रकार होता तो, त्याद्वारे आपण आपली बोलण्याची क्षमता किती वाढवू शकतो हे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने शिकवलं. तसंच त्यांनी विविध ऍक्टिव्हिटी घेतल्या, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी असं शिकवलं की त्या ऍक्टिव्हिटी थ्रू त्यांनी म्हणजे गोष्ट कशी तयार होते. त्यानंतर विविध असं म्हणजे एका ठिकाणी 5-5 जणांची अशी ग्रुप केली आणि ग्रुपमध्ये बसून त्यांनी आम्हाला वेगवेगळे असे विषय दिले, बस स्टँड, यात्रा, अंगणवाडी, शाळा, इथं कशा प्रकारचे आवाज असू शकतात. या ऍक्टिव्हिटीमध्ये 5 ते 6 ग्रुप होते, तर सहा जो एक ग्रुप ऍक्टिव्हिटी करेल तर बाकी 6 जणांनी डोळे बंद करून बसायचे आणि अनुभव घ्यायचा की हा कुठल्या जागेचा प्रसंग असू शकतो. तर त्यामध्ये आम्हाला बस स्टँडचा हे दिला होता, बस स्टँडचा प्रसंग दिला होता. तर त्या बस स्टँडच्या प्रसंगामध्ये बस स्टँडला कशा प्रकारे आवाज असतात, तर गाड्यांचा आवाज, पाणीवाले, फेरीवाले यांचा आवाज, त्याच्यानंतर कंडक्टर गाडीची हे करतो तो आवाज, नंतर गाडी चालवतो ड्रायव्हर त्याचा आवाज, असा विविध आवाज काढून आम्ही तो प्रसंग खूप छान रंगवला, जेणेकरून लोकांना समजला की हा प्रसंग नक्की एसटी स्टँडवरचाच असावा. अशी विविध ऍक्टिव्हिटी त्यांनी घेतल्या आमच्या. नंतर रँडमली चालणं ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी होती त्यांची, आणि किती सेकंदात तुम्ही एक हे होती, बॉटल होती आणि ती बॉटल पास करायची होती, तर ती पास करताना किती सेकंद लागतात, तर पहिले जास्त सेकंद, त्याच्यानंतर कमी सेकंद, त्याच्यानंतर आणखीन कमी सेकंद, असं त्यांनी ती सुद्धा ऍक्टिव्हिटी आपण किती फास्टली घेऊ शकतो आणि आपली क्रिएटिव्हिटी सुद्धा तिथे दिसून येत होती. अशा प्रकारे त्यांनी ते स्टोरी टेलिंग हे केलं. त्याच्यानंतर ते जे 5 आपल्याला प्रसंग दिले होते करायला, ते 5 प्रसंग त्याची सुद्धा त्या सरांनी स्टोरी आपण कशी तयार करू शकतो हे सुद्धा त्यातनं खूपच सुंदर रीतीने आमचं घेतलं. त्याच्यामुळं एक वेगळी ऍक्टिव्हिटी आम्हाला ती अनुभवायला मिळाली आणि खरंच ते स्टोरी टेलिंग ती जे ट्रेनिंग होतं त्यातनं आपण मुलांसाठी अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुद्धा घेऊ शकतो हेही आमच्या लक्षात आलं. आपण ऍक्टिव्हिटी घेतो पण या ऍक्टिव्हिटींमध्ये वेगळंच असं नाविन्यपूर्ण होतं आणि त्या ऍक्टिव्हिटी

तील केंद्र समन्वयिका जय श्री रासने मॅडम यांनी सांगितलेला अनुभव ऐकताना एक गोष्ट नक्की जाणवते. शिकवणं म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर ती माहिती मुलांच्या मनापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा शिक्षकामध्ये गोष्ट, संवाद, हावभाव आणि कल्पनाशक्तीची साथ मिळते, तेव्हा वर्गातील शिक्षण नक्कीच अधिक आनंददायी आणि लक्षात राहणारं होतं. तर नगरकर, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा आपण करत आहोत. तर आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालयच्या हितचिंतिका शीतल मुनोत यांचा. शीतलताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. शीतलताई, तुमचा हा दिवस आणखीन विशेष करण्यासाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत ऐकूया, रबने बना दी जोडी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या परिस बालभवन मधील जयश्री कालिदास रासने मॅडम, यानंतर आपल्या सोबत असणार आहेत अरिफा शेख मॅडम, ह्या स्नेहालय संचलित परिस बालभवन मधील शिक्षिका आहेत। या वर्कशॉपचा अनुभव आणि त्यातून काय नवीन शिकायला मिळाले हे आपल्याशी शेअर करत आहेत।
2: नमस्ते, माझं नाव अरिफा शेख आहे। मी परिस बालभवनात शिक्षक म्हणून काम करते। जे स्टोरी टेलिंग मध्ये आम्हाला जे प्रशिक्षण होतं त्यामध्ये मयूर सर, विशाल सर आणि दुसऱ्या दिवशी जे संतोष गायकवाड सर होते त्यांनी खूप छान पद्धतीने आमचं सेशन घेतलं। कसं मुलांना स्टोरीद्वारे सुद्धा आपण शिकू शकतो, त्यांना माइंड गेम म्हणून पण आपण घेऊ शकतो, एका वस्तूपासून आपण कशी गोष्ट तयार करू शकतो आणि न बोलता सुद्धा आपण गोष्टी तयार करू शकतो आणि वेगवेगळे गेम सुद्धा त्यांनी घेतले। खूप छान प्रशिक्षण झालं आणि सगळ्यांना खूप आवडलं आणि मला सुद्धा खूप आवडलं। जे मयूर सर, विशाल सर आणि गायकवाड सर जे आले होते ते क्विज पालघर इथून आले होते आणि ते आपल्या स्नेहालयाशी जोडलेले आहे। त्यांनी खूप छान पद्धतीने सेशन घेतलं, कसं मुलांना गोष्टीद्वारे आपण शिकू शकतो, आवाजाचे टप्पे कसे असू शकतात, आपले गोष्टी सांगण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी आम्हाला त्या प्रशिक्षणातून आम्हाला शिकायला भेटल्या। कारण त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या आणि मुलांना पण खूप म्हणजे आवडेल असं सेशन होतं। मुलांना सुद्धा आपण घेऊ शकतो आणि एन्जॉय करून मुलं गोष्टीतून कशा प्रकारे आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो हे सुद्धा त्या प्रशिक्षण देण्यात आले।
3: थँक्यू मॅडम।
1: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित परिस बालभवन मधील शिक्षिका अरिफा शेख मॅडम। स्टोरी टेलिंग वर्कशॉप विषयी त्यांनी त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर केले आहेत। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मुलांना शिकवताना कधी कधी एखादी गोष्ट सांगता सांगता आपणही त्या गोष्टीत रमून जातो. मुलं तर काय कान टकारून ऐकत बसतात. म्हणूनच गोष्ट सांगण्याच्या याच भन्नाट कलेचा शिक्षणात उपयोग कसा करता येईल यासाठी स्टोरी टेलिंग वर्कशॉप घेण्यात आलं. MIDC येथील रवींद्रनाथ टागोर हॉलमध्ये झालेल्या या प्रशिक्षणात संतोष गायकवाड सर, विशाल सर आणि अमोल सर यांनी मार्गदर्शन केलं. तर या प्रशिक्षणातून काय नवीन शिकायला मिळालं, काय अनुभव आला, मुलांना शिकवताना कसा फायदा होणार हे आपण ऐकूया. आपल्या सोबत असणार आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील पीअर एज्युकेटेड व सहशिक्षिका सोमनाथ जगधने मॅडम. त्यांच्याकडून ऐकूया या स्टोरी टेलिंग वर्कशॉप विषयीचा अनुभव.
2: नमस्कार, मी छाया जगधने स्नेहाला येथे पूर्ण बालभवन टीम तसेच शिक्षक व पियरताई यांची ट्रेनिंग घेण्यात आली. तसेच संतोष गायकवाड सर व विशाल सर यांनी खूप छान शिकवले. मुख्य उद्देश म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, संवाद कौशल्य तसेच प्रभावीपणे गोष्ट सांगणे म्हणजे काय आणि प्रभावी गोष्ट सांगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याविषयी सविस्तर चर्चा केली. सरांनी सांगितले की एखादी सुंदर आणि प्रभावी गोष्ट करण्यासाठी अनुभव व कल्पनाशक्ती आणि आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना यांचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. खूप छान शिकवले, धन्यवाद.
1: नगरकर, छाया मॅडम यांचा अनुभव ऐकल्यावर एक गोष्ट नक्की समजते, शिकवताना गोष्ट जोडली की मुलांचं मन आपोआप शिक्षणाशी जोडतं. अशा प्रशिक्षणातून शिक्षकांना नवीन दिशा मिळते आणि मुलांसाठी शिकणं होतं आणखीन मजेदार, सोपं आणि आनंददायी. तर नगरकर आत्ता आपल्या सोबत होत्या छाया सोमनाथ जगधने. त्यांनी स्टोरी टेलिंग वर्कशॉप विषयीचे त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर केले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम

करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत ज्येष्ठ कवी श्रीयुत चंद्रकांत पालवे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगर.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध साहित्यिक कवी श्रीयुत चंद्रकांतजी पालवे सर. पालवे सर बरेच वर्ष MSEB मध्ये नंतर महावितरणमध्ये होते, पण त्यांचा सगळा कल होता साहित्य सेवेकडे. अनेकांना लिहितं केलेलं आहे आणि नगरमध्ये येणारी जी साहित्यिक मंडळी असतात त्यांच्या तोंडी पहिलं नाव असतं चंद्रकांतजी पालवे. मोठा मित्र परिवार आहे आणि मसाप म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढे परिषदेचे ते कार्यकारी मंडळ सदस्य आहेत आणि नगर जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. आज आपण पालवे सरांकडून अहमदनगर जिल्ह्याचं एकूण साहित्याचं संचित हे जाणून घेणार आहोत. सर खरं म्हणजे आपल्याकडे आपला जिल्हा आकाराने मोठा आहे तेवढाच तो साहित्याच्या क्षेत्रातही मोठा आहे. अनेक दिग्गज लेखक कवी समीक्षक नाटककार आपल्याकडे होऊन गेले आणि अगदी नाथसंप्रदाय असेल मानवो पंथ असेल त्या काळापासून आपल्याकडे लिखाणाची परंपरा चालत आलेली आहे.
2: आपण मला वाटतं संत ज्ञानेश्वर पूर्वीचे निळा चरित्रकार मायम भटांच्या लिखाणाच्या कालावधीपासून आपण सुरू करूया. प्राकृतापासून मराठीचा उद्भव झाला असं म्हटलं जातं आणि त्यामुळं हालाची गाथा सप्तशती काय किंवा नंतरच मायम भटांनी केलं निळा चरित्रातली वर्णनं काय, त्या सगळ्यांचा सांगोपांग इतिहास जर पाहिला तो नगर जिल्ह्याशी संबंधित आहे. बराचसा भाग त्यातला नगर जिल्ह्याशी आहे. ज्ञानेश्वरांनी तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं लेखन ठावरे बाबांकडून सच्चिदानंद बाबा ठावरेकडनं करून घेतलं तर तो काळ म्हणजे प्राकृत मराठीचाच काळ होता. परंतु ज्ञानेश्वरांनी जी भावार्थ दीपिका लिहिली असं ते आपण म्हणतो, जे त्यांनी गीतेचं निरूपण त्या ठिकाणी 2 वर्ष राहून केलं तो खरा मराठीच्या नवीन उगमाचा स्वर्णकाळ होता.
1: आपण आद्य ग्रंथ म्हणूनही त्याचा उल्लेख करतो
2: त्यांना म्हणतो आणि त्या नेवाशाला आपण भुवनायक क्षेत्र म्हणजे जगातलं या भुवनातलं सगळ्यात पवित्र क्षेत्र असं म्हणतो. तर नगर शहराला आपण आता बोलल्याप्रमाणे नाथ संप्रदाय महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय त्याचा मोठा वार या नगर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी निळा चरित्रकार हे डोमेग्रामचे सराळ्याचे माईम भट
1: लेखक ज्यांनी लिहिलं ते खरं
2: माईम भट हे सराळ्याचे ते नेवासे तालुक्यात
1: आपल्या नगर जिल्ह्यातले
2: नगर जिल्ह्यातलं. यानंतर विठा रेणू कवी जे होते ते देवी उपासक ते अकोण्याचे होते. सगळ्यात आद्य नगर जिल्ह्यातले कवी 16व्या शतकात होऊन गेले फारशे लोकांना माहिती नाही. आणि यानंतर महम्मद बाबा शेख यांचं योग संग्राम हे प्रसिद्ध लेखक जे आहेत लेखक आणि संत त्या काळातले महान संत तेही नगर जिल्ह्यातले. तसेच यदुमाणिक पाठक हे प्रॉपर नेवाशाचे त्यांचा काळ 1725 महम्मद बाबांचा काळ 1568 ते 1620. यानंतर हरिदास आचरेकरांनी कपिल आणि सांख्यतत्व ज्ञानावर त्यांनी जे काम केलं आहे ते फार महत्वाचं काम 1750 काळात झालं. मराठी चरित्रकाराचे मुकुटमणी असणारे संत कवी मैपती महाराज ताराबादकर यांचा कालावधी 1715 ते 1790
1: आणि अनेक संतांची चरित्र त्यांनी लिहून ठेवलेली आहेत.
2: मैपतींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भारतातल्या बहुतांश महाराष्ट्रातलेच आहेत माहिती असणारे नसणारे 288 संतांचे चरित्र कबीरांपासून त्यांनी पद्यामध्ये लिहून त्या काळात ती सर्व दूरपर्यंत पोहोचवली. त्यांचं चरित्र त्यांचे 6वे वंशज संत नाना महाराज वनकुटेकर किंवा ताराबादकर यांनी लिहिलं आणि मला सुयोग असा आला की त्या सगळ्या चरित्राचं मला संपादन करता आलं. ते 2004 मध्ये प्रकाशित झालं.
1: बरोबर.
2: तसेच पंडित कवी परंपरेमध्ये पण नगरचे भिंगारचे नागेश हे जे कवी आहेत ते पंडित परंपरेतले मोठे कवी 1618 ते 1693 हा त्यांचा कालावधी होता. शायरी परंपरेतले अनंत फंदीय संगमनेरचे त्यांचा कालावधी 1744 ते 1819 आणि राघोधोषा ही त्या काळातली माणसं नेवाशाची होती. अजून नाथपंथातली एकमेव स्त्री गंगाबाई ही त्या काळामध्ये सिद्ध कवयित्री होती. तिचा काळ 1608 ते 1644. आणि सगळ्यात महत्वाचं तिसगावचे दिनकर स्वामी
1: रामदास स्वामींचे भक्त होते, जवळचे अनुयायी होते.
2: दिनकर स्वामी जे होते तर ते त्यांनी दिन त्यांनी तिथे जो ग्रंथ लिहून ठेवला आहे. सध्या तिथे एक मठ आहे त्या ठिकाणी दिनकर त्यांचं त्यांच्या तिथे समाधी आहे, राम मंदिर आहे. ते फार मोठा ग्रंथ आहे तो. त्याचे त्या परंपरेमध्ये त्या ग्रंथाचं महत्व खूप मोठं सांगितलं जातं. हे झालं त्या काळातला आपल्या नगर जिल्ह्यातला इतिहास. की मध्ययुगात साहित्य निर्मितीची केंद्र बदलत गेली. नेवाशेप नंतर रुद्धीपूर, त्यानंतर ती परंपरा पंढरपूर पासून सिद्धारापर्यंत आली आहे. परंतु त्याही पुढे वेठुकार वेठा रेणुकानंद यांनी आता सांगितलं ते अकोण्याचे होते. तसेच महंमद बाबांचा शिष्य जे आझम म्हणून होते ते 17व्या शतकातले होते. यदुमाणिक पाटकांत हे नेवाशाचे होते. त्यांनी गणेश पुराणावर त्यांनी जी संजीवनी नावाची टीका लिहिली ती गणपत्य परंपरेतली आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे अशा परंपरेनंतर 1861 ते 1909 पर्यंत रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा बराचसा कालावधी नगरमध्ये गेला. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी बायबल हे मराठीमध्ये पद्य रूपांतर केलं.
1: ख्रिस्ताला मराठीत आणण्याचं मोठं काम रेव्हरंड टिळकांनी केलं.
2: जे अगोदरचे ख्रिश्चन कवी होते त्यानंतरच हे दुसरं काम जे नगर जिल्ह्यात पहिलं.
1: आणि संत तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी ही रचना सगळी केलेली.
2: त्या रचनेच्या चालीप्रमाणे आणि त्यांनी अभंगात्मक ते केलं आणि आजही ते चर्चेस मध्ये
1: म्हटल्या जातात.
2: पवित्र ग्रंथाच्या म्हटल्या जातात. नगरात मिशनरांचा एक मोठा काळ होता. नगरला त्या काळामध्ये मिशनरींचे हायस्कूल शाळा रेव्हरंड टिळका सारखे माणसं तिथे होते. त्यांच्याकडे काही वर्ष राहत असणारे बालकवी हे जरी खूप पोर वयातले होते तरी तेही तिथे शिकवायचं. अमेरिकन मिशन स्कूल मध्ये ते शिकवायचं काम करायचं.
1: म्हणजे बालकवी खरं म्हणजे टिळकांमुळेच नगरला आले.
2: बालकवी टिळक
1: आणि त्यांच्या अनेक प्रसिद्ध निसर्ग कविता त्यांनी नगर सारख्या दुष्काळी भागात लिहिल्या.
2: लक्ष्मीबाई टिळक आई संबोधून त्यांच्याशी भांडायचे पण. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रामध्ये अनेक
1: स्मृतीचित्र एक फार महत्वाचं पुस्तक ज्यामध्ये लक्ष्मीबाईंनी अहमदनगरचा बराच उल्लेख केलेला आहे. तेव्हाचं वातावरण त्यात आलेलं आहे.
2: बालकवींचं जे पाटणकरांनी पुस्तक संपादित केलं आहे तर मी फार वर्षापूर्वी म्हणजे जवळ 50 वर्षापूर्वी शाळा कॉलेजला असताना मी आणि एक नगरचे कवी विलास गीते आम्ही दोघे वर्ग मित्र तर आम्ही कधी कधी नालेगावात किंवा सिद्धी वाडिया पार्कला फिरायला जायचो. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं. त्या टिळक आता जो टिळक रोड आहे त्यापासून तिथे मंदिर होतं. ते तर त्या मंदिरात तिथे बालकवी येऊन कविता लिहित असत.
1: अरे वा.
2: आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता नालेगावातून पुढे नेप्ती रोडला फिरतानाच्या आहेत असा पाटणकरांनी उल्लेख केलेला आहे.
1: अरे वा.
2: दुसरी गोष्ट माझे एक मित्र पारनाईक म्हणून सिद्धी भाग साध्य गेलेच होते पाठक म्हणून. त्यांची बहीण तिथे राहत होती पारनाईक त्यांच्या वाड्यामध्ये. तर त्या पारनाईकांच्या वाड्यामध्ये बालकवी काही काळ राहिले आहेत.
1: लग्न झाल्यानंतर मला वाटतं त्यांनी बिराड केलं होतं.
2: बिराड केलं तिथे. नंतरच्या अर्वाचीन कवीमध्ये दत्तात्रय कोंडो घाटे हे नगरला आपल्या ज्याला आपण जुना बाजार म्हणतो त्या ठिकाणी त्यावेळेच्या सोसायटी हायस्कूलच्या प्राथमिक शाळेच्या बोळात राहायचे. आणि त्यांचं पण त्यांचा जन्म नगरचा कार्यकाळ 1875 ते 1899. एक मोठे शिक्षण तज्ञ होते. त्यांची एक गाजलेली कविता त्यांचे जे वडील होते कवी दत्त
1: आणि नवी पेठे त्यांचं घर होतं.
2: नवी पेठेचं आपण म्हणतो तर ते बा निजगडे दडीवाळा निज निज माझ्या बाळा ही दत्तांची कविता नगरची. यानंतर तर विदे घाट्यांचे म्हातारे आणि एक म्हातारी असे दिवस होते.
1: त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी नगरचं खूप तेव्हा जेवणावाई कशा बसायच्या तेव्हाचे संडास कसे होते नगरचे पुढारी हे सगळं छान वर्णन त्यांनी करून ठेवलेलं.
2: म्हातारी आणि मा एक म्हातारी त्यामध्ये त्यांचे वर्णन केलं आहे. ते वृद्ध झाल्यानंतर त्यांनी त्यांची आई फार लवकर वारली त्यामुळे त्यांच्या आईला त्यांनी मुलगी समजून लिहिलेलं पुस्तक लेखन आहे.
1: बरोबर.
2: ते खूप वृद्ध आणि संवेदनशील असे फार क्वचित अशा प्रकारचं जागतिक साहित्यात लिहिलं गेलं आहे. त्या अशा साहित्याचं खरं म्हणजे अन्य भाषेतही रूपांतर होणं गरजेचं आहे. यानंतर नगरला 1930-35 काळामध्ये नगर जिल्ह्यात नेवाशा तालुक्याच्या बॉर्डरवर गल ठोकळांचं गाव होतं कवठे बुद्रुक.
1: हो एक मोठं नाव आहे गल ठोकळ.
2: नगरमधले ग्रामीण कवी गल ठोकळ यांचं मीठ भाकर नावाचा कविता संग्रह. त्या काळात ग्रामीण साहित्य चळवळी फारशा नव्हत्या परंतु आजच्या ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये गल ठोकळांचं नाव फार क्वचित घेतलं जातं. परंतु महाराष्ट्रामध्ये ग्रामीण साहित्य चळवळ फुफवली ती आनंद यादव आणि वासुदेव मोलाटे जे काही काळ कोपरगाव तालुक्यात होते त्यांनी ती ग्रामीण चळवळ उभी केली. परंतु तत्पूर्वी नगर जिल्ह्यामध्ये हे जे गल ठोकळ होते त्यांचा सुगी नावाचा एक जानपद गीतांचा संग्रह 1934 साली प्रकाशित झाला. त्यामध्ये सांगायचं म्हणजे वि स खांडेकर तरुण असताना त्यांनी त्यांना दिल्ली कविता त्यात आहे.
1: बरोबर.
2: आणि काय हो चमत्कार हा काय हो तो जो सिनेमा काढला गेला गाजलेला त्या काळात तो काय हो चमत्कार नावाचं खंडकाव्य शिवराम पंत गोरे यांनी लिहिलं काय हो चमत्कार खंडकाव्य पहिलं खंडकाव्य मराठीत विकास लिहिलं गेलं आहे.
1: अरे वा.
2: त्यांनी संपादित केलं आहे.
1: कुसुमाग्रजांचा पण खरं म्हणजे सुरुवातीच्या कविता ज्ञानोदय मध्ये प्रकाशित झालेल्या दिसतात. गिजे अहमदनगर दर्पण जे सुरू झालं मराठीतलं पहिलं नियतकालिक 1832 मध्ये आणि ज्ञानोदय अहमदनगरला सुरू झालं 1842 10 वर्षानंतर म्हणजे पत्रकारितेमध्ये नगरचं नाव झळकायला लागलं आणि अनेक महत्वाचे लेखक त्या काळी ज्ञानोदय मध्ये लिहित
2: असत. तसंच नगर जिल्ह्यात अजून मोठं काम आमचे उत्तमराव पाटील सध्या पाहतात
1: हो
2: सत्यशोधक चळवळीचं ते जे मुखपत्र त्या काळात होतं
1: दिनमित्र.
2: दिनमित्र दिनमित्र किती मोठा इतिहास
1: हो त्यांची सगळी अग्रलेख वगैरे आता प्रकाशित झालेले
2: आहेत. यानंतर त्या काळामध्ये मुकुंदराव पाटील हे देखील वेगळ्या वळणाचे कुलकर्णी लीळामृत शेठजी प्रतापी ती निर्मिती त्यांनी केली. ॲलन ग्रेव्ज मृत्यू 1843 हे अमेरिकन मिशनच्या निमित्ताने नगर आले. बायबलच्या मराठी भाषांतराचे येसूस 1826 मध्ये ते 5 पैकी 1 भाषांतरकार होते. 1928 साली मराठीमध्ये नगर येथे वाङ्मय पासक मंडळात ज्याला आपण सनातन धर्मसभेचं कार्यालय म्हणतो त्या ठिकाणी त्याद्वारे नगरला प्रथम नगर नाशिक संमेलन झालं.
1: दोन्ही जिल्ह्यातले साहित्यिक एकत्र आले होते. खरं म्हणजे नगर नाशिक भांडत असतात नेहमी पाण्यावर.
2: नगर नाशिक एकत्र त्यांनी संमेलन केलं. दुसऱ्या व तिसरे संमेलन 1934 साली नेवासे या गावी झाले. 1934 साली नेवाशेच्या संमेलनात ज्ञानेश्वर दर्शन हा ब्रत ग्रंथ प्रकाशित झाला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्वानांचे लेख मिळून ते प्रसिद्ध करण्याचे कार्यकारी मंडळाची चिटणीस श्री टेंभुर्णेकर यांनी केले आणि नुसती लेखांची जुळणी करून प्रसिद्धीपर्यंत सर्व कार्यगिरी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रियंग धनेश्वर यांनी स्वीकारले. नेवासे संमेलनाचे अध्यक्ष होते हबप लरा पांगार.
1: ते ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक होते
2: आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते नगरचे सरदार नानासाहेब मिरीकर.
1: सर या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे जो जो 1500 पानांचा त्याच्यापेक्षा जास्त पानं कदाचित असतील एवढा मोठा ग्रंथ त्या काळी छापायला कोणी तयार नव्हतं तर ही जबाबदारी सेनापती दादा चौधरींच्या मोहन मुद्रा मंदिरने घेतली आणि हे रात्रंदिवस त्यांनी काम करून हे आव्हान पूर्ण करून दाखवलं आणि 75 लेखक ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यामध्ये ते लेख दिलेले. ते फार मोठं काम त्या काळी या मंडळाच्या सदस्यांनी केलं.
2: ज्ञानेश्वर दर्शनचं पुन्हा आता नवीन स्वरूपामध्ये 2 खंडामध्ये
1: बरेच वर्ष तो ग्रंथ मिळतच नव्हता आता तो उपलब्ध झाला.
2: उपलब्ध करून प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे या सरांनी ते पुन्हा संपादित
1: केलेलं.
2: पुन्हा ते बळवंत रामचंद्र हिवरगावकर नगरचे त्यांनी भास कवीच्या 13 नाटकांचे भाषांतर केले.
1: हे म्हणजे मधुदंड त्यांचे आजोबा. मधुदंड त्यांचे वडील म्हणजे बाबासाहेब हिवरगावकर. ते हिवरगावकर आडनाव लावायचे आणि बाबासाहेबांचे हे वडील होते. तेही मोठे साहित्यिक होते.
2: त्यांच्या कन्या द्वारकाबाई हिवरगावकर कॉलेजमध्ये असताना कविता करीत पुढे त्यांचा प्रेम एव्हा श्रीधर बाळकृष्ण रानडे यांच्याशी झाला.
1: ते रविकरण मंडळात होते.
2: रानडे यांनी श्री मनोरमा या नावाचा काव्यसंग्रह नगर येथे भरलेला 1939 सालच्या साहित्य संमेलनात प्रकाशित केला. त्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राब हिवरगावकर हे किती मोठी साहित्यिक परंपरा नगर शहराला आहे.
1: हे महिला पण साहित्य निर्मितीमध्ये पुढे होत्या. आणि रविकरण मंडळामध्ये एकमेव त्या कवयित्री होत्या म्हणजे बाकी सगळे पुरुष होते.
2: 1960 साली मी ग्रामीण भागातून नगरला शिक्षणासाठी आलो. आमच्या आईवडिलांनी आम्हा 5 भावाला नगरला आणून सोडलं.
1: तुमचं कुठलं गाव सर?
2: माझं गाव रुद्धेश्वर देवस्थान जवळ
1: पाथर्डी तालुक्यात.
2: पाथर्डी तालुक्यात.
1: बरोबर.
2: पण आम्ही सगळे वडिलांबरोबर वडील तलाठी असल्यामुळे त्यांच्याबरोबर नेवाशाला फिरत होतो. त्यांनी आम्हाला नेवाशाला आणून बिराड आमच्या आजीच्या सुपूर्द करून आम्ही नगरमध्ये राहू लागलो. तर त्यावेळेस मी हायस्कूल कॉलेजला असताना अशोक थोरे नावाचा माझा एक मित्र होता. तर ते हायस्कूलला असतानाच कथा कादंबऱ्या लिहायला लागल. तर ते मोठं मला आश्चर्यकारक वाटायचं. आणि त्यांनी न्यू ऑर्स कॉमर्स कॉलेजला प्रवेश घेतला. त्या काळात मी नगर कॉलेजला होतो. पण आम्ही दररोज नव्या पेठेमध्ये आता जिथं म्युन्सिपाल्टीचा दवाखाना आहे त्याच्या पाठीमागे गवळी वाड्यात ते राहायचे. ते कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना सुद्धा 1970-71 ला ते मुलांचे इंग्रजीचे मराठीचे क्लासेस घ्यायचे आणि त्यावर स्वतःची उपजीविका करायची.
1: आणि ग्रामीण कथा लेखक म्हणून मोठं नाव आहे खरं म्हणजे.
2: ग्रामीण कथा लेखक मोठे, त्यांनी जवळजवळ 60 कविता, 1500 ग्रामीण कथा आणि 800 कविता रहस्य कथा आणि 61 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित.
1: अरे
2: वा. तर ह्या शेवटी शेवटी दुर्धर आजारे, त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला, क्षयरोगाने वारले आणि ते गेल्यानंतर प्रकाशकांनी त्यांना काही पैसे जगण्यापुरते पैसे दिले त्या
1: काळात,
2: अनेकांनी फसवलं आणि ते गेल्यानंतर त्यांची पुस्तकं अजून प्रकाशित होतात असं नसतं. तर दुसरी गोष्ट अशी की ते गेल्यानंतर मग नगरला आमचे बिना दहा तोंडे, मी, श्रीधर आंबोरे आणि संजीवनी खोजे होते, आम्ही ट्रस्ट स्थापन करून त्या काळाच्या मानाने थोडे पैसे गोळा केले. त्यांची पत्नी जी भांडे घासत असायची, त्यांच्या घरी जाऊन त्या तट्टीदाराच्या शेजारी त्या छोट्याशा जागेत राहायचे, त्यांना ते पैसे दिले.
1: आज त्यांचेही चिरंजीव प्राचार्य आहेत पुण्यामध्ये.
2: हो, तर त्यांना आम्ही ते पैसे त्या काळात दिले. तर अत्यंत हलाखीचे दिवस अशोक थोरांनी काढले. तर त्यांच्याविषयी जाणवत. त्यानंतर मग मला जो काळ पुढचा येतो त्या काळामध्ये तेव्हा नगरमध्ये कवी संमेलन भरायची. नगरमध्ये मला आठवणार पहिलं कवी संमेलन 1963-64 ला मी जिल्हा वाचनात जायचो. जिल्हा वाचनात
1: हे पण महाराष्ट्रातलं सगळ्यात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे.
2: महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं ग्रंथालय, परंतु काही कारणाने त्याला दुसरं म्हणतात. 1838 म्हणजे आज 186 वर्षापूर्वी ग्रंथालय. तिथे दत्तोपंत डावरेंनी बालकवींच्या कवितांवर एक निबंध लेखन स्पर्धा घेतली.
1: बरं.
2: त्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक मिळवल्यामुळं त्याचं पुरस्कार वितरण त्या काळात 60-61-62 मध्ये सेनापती बापटांच्या असत.
1: बरोबर.
2: सेनापती बापट त्यावेळेस अगदी त्यांना डॉक्टर कानडे अजून दीक्षित सर त्यावेळेस तरुण होते,
1: वसंत दीक्षित सर
2: त्यांनी त्यांना हातात धरून वर आणलं.
1: बरोबर.
2: आणि त्यांनी माझं कौतुक केलंच मला आठवत. त्यावेळेस मी केवळ 9 8 लो.
1: खरं म्हणजे बॉम्ब कसे बनवायचे किंवा भारतामध्ये पिस्तूल आणून सशस्त्र क्रांतीचं स्वप्न बघणारे सेनापती बापट आपल्या नगर जिल्ह्यातले, तेही मोठे कवी संस्कृत पंडित होते आणि नंतर पूर्ण त्यांनी लोकांची सेवा, ग्रामस्वच्छता सुधारणा या गोष्टींसाठी वाहून घेतलं होतं आणि नगरमध्ये अनेकांनी त्यांना असं रस्तोरस्ती झाडताना बघितलेलं आहे.
2: सेनापती बापटांचा त्या भाषणाचा एक प्रसंग मला आठवतो. आम्ही मुलं शाळेची मुलं गेलो होतो, मला पारितोषिक असल्यामुळे आम्ही शेजारच्या शाळेत शिकायचो, दादा चौधरी हायस्कूलला. तर सेनापती बापटांना कोणती प्रश्न विचार, तुम्ही इंग्लंडला गेला होता शिकायला किंवा काही चळवळीसाठी, पण तुम्ही इंग्रजी चांगलं बोलता का? तर ते म्हणे माझ्या पेहरावरून तुम्हाला तसं मुलांना वाटत नसेल, विचारणार कोण आहे म्हणे शिक्षक होते. तर ते म्हणे की आमच्या काळामध्ये माझे शिक्षक म्हणजे त्यांचे शिक्षक असे होते की ते आधी इंग्रजी येते दुसरी इंग्रजी दुसरे येते म्हणजे आत्ताच्या 8वी 9वी म्हणून मुलगा गेला त्याला म्हणायचे तू डिसिप्लिनचं स्पेलिंग लिहून दाखव आणि नंतर मेसोपोटेमियन सीचं स्पेलिंग लिहून टाकव, ज्याला येतं त्यालाच वर्गात बसवायचं, बाकीच्यांना छाड्या. नंतर मग स्पेलिंग कोणाचं विसरत नसेल. आणि त्या काळात इंग्रजी आमचं अगदी ब्रिटिश साम्राज्यामुळे इंग्रजी आमचं ते इंग्रजाळ इंग्रजी होतं, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने इंग्रजी बोलतो असं ते बोलले. तेवढा मला प्रसंग आठवतो. आणि त्यावेळेस सांगायचं मला प्रसंग असा की त्या काळामध्ये त्या प्रेरणेनं रामभाऊ निसळ त्या स्वातंत्र्य सैनिक नगर मध्ये होतो,
1: आझादी नावाचं
2: प्रेस चालू, त्यांच्या शेजारीच आम्ही राहायचो मराठीमध्ये. तर मी त्या काळामध्ये घरचे अत्यंत दारिद्र्य, त्यामुळे आम्ही पाची भाऊ कुठे ना कुठे पोट भरण्यासाठी शिक्षकांच्या घरी कामं करून आम्ही शिक्षण घ्यायचो. तर मी रामभाऊ निसळांकडे त्यांच्या त्या आझाद हिंदच्या साप्ताहिकाचं खेळ जुळण्याचं काम मी आणि आमचे सुरेश
1: कंपोजिंग
2: आम्ही काम करायचो. तर मला ते म्हणायचे तू कविता वगैरे लिहित नाही, मग मी कविता लिहून त्यांना दाखवायला लागलो.
1: बर.
2: तर त्यांना एक कविता लिहिली, तर त्यावेळेस भारत रशिया मैत्री संघ होता, त्यांच्याकडे ते सोव्हिएत देशचे अंक यायचे, त्यात मला प्रथम पुरस्कार मला
1: किंवा
2: त्यांच्यामुळे मिळाला असेल. परंतु त्यानंतर माझं ती कविता त्यावेळेस पुरकर नावाच्या नगरला संपादक होते, ते लोकयुक्त काम पाहायचे, त्यांचं ऑफिस वाड्या पार्क समोर, त्यांनी माझी ती कविता आवर्जून छापली.
1: बर.
2: आणि मग मी सर्वांना माहीत झालो. त्यामुळे मी इयत्ता माझी पहिली कविता 1 जानेवारी 1966 रोजी माझे मित्र होते गोलांडे म्हणून, वर्गातला मित्र होता 8वी 9वीतला, त्याच्यावर मी लिहिलेली कविता आहे. नंतर त्या वयामध्ये मॅट्रिक पर्यंत जे माझ्यावर हुशार विद्यार्थी होते, अनंत गोपीनाथ कुलकर्णी, विलास गीते, अजून विकास जोशी किंवा चौधरी, अशा 4-5 मित्रांवर पंचरत्न म्हणून त्यांच्यावर मी शार्दूलमध्ये कविता
1: आठवतो एखादी कविता त्यातली.
2: हा मी त्याच वृत्तात कविता राहायचो कारण त्यावेळेस आम्हाला शिक्षक होते मराठी शिकवायला सुप्रभा कुलकर्णी. मी पहिली कविता मीन विलास गीते इयत्ता 10वीत असताना त्यांच्याकडे घरी गेलो घेऊन त्यांना थरथरच्या हातात दाखवले. हे तर म्हणणार तू एकाच विषयावर खंडकाव्य लिहिलं. त्या सगळ्या त्यांनी त्या कवितांचं त्यांनी मोठ्या कागदावर लिहायचा ड्रॉइंग पेपरवर त्याच्यावर विलास गीतेने चित्र काढले.
1: अरे वा.
2: आणि तो सगळा त्यांनी ते भित्तीपत्र त्यांनी सगळ्या शाळेमध्ये दाखवून
1: विलास गीते म्हणजे साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे
2: त्यावेळेस ते खूप सुंदर चित्र काढले त्यांनी. त्या खंड माझ्या खंडकाव्याला त्यांनी मोठं चित्र काढलं अगदी फ्रेम एवढं आणि आतमध्ये सगळी चित्र त्यांची आहेत.
1: तर काही ओळी ऐकवल्या तर आणखीन आपल्या रसिकांना आनंद होईल.
2: ते ओळी येतात ते काळ वृत्तात लिहिण्याच होत. भावनेशी गुंतता सार हे मिळे मला तार तार तव स्वरांची समजेना मात्र मला येऊन बर फुला वेळ जेव्हा फुलला जाली स्मृती मला की गंध जेव्हा सुटला असं साधं सरळ राहायचो मी. आणि आमच्या कॉलेज शाळेमध्ये त्याचं कौतुक आहे.
1: सर आणखीन एक की आझादीन रामभाऊ निसळांकडे अनेक लेखक कवी पण यायचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांचा तर राबता नेहमी असायचा. कवी निल एक महत्वाचं नाव
2: सांगितलं आणि खरं म्हणजे कवी निलांनीच आम्हाला प्रेरणा दिली. कवी निल त्या काळामध्ये 28-30 वर्षाचे होते आणि असे मोठे टागोरांसारखे केस वाढवले पण देखणा तरुण होता. तर ते नगरमध्ये का आले कसं आले माहित नाही पण रामभाऊ निसळांनी त्यांना सांभाळलं. अत्यंत लहरी आणि देखणे कवी आणि त्यांच्या कविता त्यांच्या बॅगमध्ये असं. तर माझे थोरले बंधू त्या काळामध्ये 11वीला होते अशोक पालवे म्हणून. नंतर तो सर्व्हिस कमिशन मध्ये फार उच्च पदावर गेला कविता सुटल्या. तर अशोक पालवे हा माझ्यामुळं किंवा त्याच्यामुळे मी कविता 4 ओळी खरडू लागलो होतो. तर त्यावेळेस विला कवी निले माझ्या घरी आले. माझी आजी जी होती ती त्याला आपल्या नातवासारखं मुलासारखं जीव घालीत असे. ते म्हणायचे रामभाऊ निसळा भेटले नाही आजी तू मला जीव घाल. एक दिवशी ते रात्री 11 वाजता आले दरवाजा खटखटत. त्यावेळेस मी नालेगावात राहायचो. रात्री नालेगावात राहणं त्या काळात म्हणजे माणसं नसायची कुत्र्यांची फौज घेऊन ते आले. इतके कुत्रे असायचे झपाटेकरांच्या. तर कवी निल आले रात्री आजी दार उघड आजी दार उघड. आमच्या आजीने खाली जाऊन दार उघड माडीवर राहत असो. ते रडू लागले म्हणे काही कर मला आज माझा मोठा अपमान झाला पण मी आत्महत्या करणे आजी तुझ्याकडे आलो. म्हटलं काय माझी आजी काय मेला तू जेवला नाही का म्हणून मला जीव घाल. माझ्या आजीने रात्री 12 वाजता त्यांना जेवण करून घातलं.
1: म्हटलं
2: झालं काय रामभाऊ निसळ मी उशीर झाला म्हणून दरवाजा उघडत नाही. सकाळी जा झोप म्हणे बाहेर. त्यांना माळाधार झोपवलं आणि त्यांनी सांगितलं की मी नेवाशाला गेलो होतो आणि मला कधी विमनस्कता आली ती मी नेवाशाला जाऊन तिथे थांबतो. ते अनेकदा नेवाशाला जात. ते कधी मला नगरला येत आणि त्यांच्या कविता बोल त्यांचा अक्षर अत्यंत सुंदर. नगरला ज्यावेळेस राज्यपाल आले होते कार्यमांडोमच्या एका बिल्डिंगचं उद्घाटन आला त्या कार्यक्रम मी पण गेलो कारण निलांचं मी घरी व्हायला खूप लहान होतो तर त्यांचा एक चाहता होतो. त्या कार्यक्रम मी त्या ग्राउंडवर गेलो तिथे महिलांसाठी मुलांसाठी एक बिल्डिंग बांधत होते. राज्यपालचे उद्घाटन कशा तरी आले होते भूमिपूजनाला. तर कवी निलाने तिथं सांगितलं की मी अशा अशा कविता लिहितो. त्यांना त्या राज्यपालांना मराठी काय येत नव्हते नॉन मराठी राज्यपाल होते. तर ते म्हणजे या कवितेचा मला अनुवाद कलेक्टर स्वतः करून सांगत होते. त्या काळातले कलेक्टर जे होते आणि ते म्हणले की या कवितेने इतका भारावून गेलोय की मी कलेक्टर साहेबांना सांगतो की माझ्या कुठल्याही निधीतून नव्हे तर माझ्या स्वतःच्या पर्सनल पगारातून मी या बिल्डिंग साठी 10,000 रुपये.
1: अरे वा. एका कवीमुळे कवितेमुळे मिळालं सगळं.
2: हे मी तिथले नंतरचे ट्रस्टी नानासाहेब रोकलेंना पण सांगितलं. या गोष्टी अनेक गोष्टी मला नगर.
1: सर खरं म्हणजे तुम्ही नगरमध्ये मधुकर तोरडमल बालचंद्र नेमाडे असतील
2: त्या काळामध्ये
1: फार मोठी माणसं. नंतर म्हणजे
2: नेमाडे नंतर अगदी सिद्धार आंबोलेने आम्ही 80-81 मध्ये आदिम सुरू केलं अनियतकालिक
1: लिटल मॅगझिन.
2: लिटल मॅगझिन
1: अनियतकालिकाची चळवळ जी होती
2: अगोदर अरुण शेवते आणि आंबोरेन रविराज गंदे जे गंदे नंतर दूरदर्शनवर प्रोड्युस झाले तिघ दिंडी चालवायचे. तर दिंडीमध्ये त्यांचा एकमेकाचं काहीतरी छापण्यावरून काहीतरी झाला असं काही माहित नाही. पण नंतर लगेचच आदिम नावाचं मासिक 80 मध्ये सुरू आलं. तर सदाशिव आंब्रापूरकर मी वसंत दीक्षित आंबोरे चित्र काढायचे. आम्ही महाराष्ट्रातल्या कवींचे चित्र गोळा करायचो आणि ते हस्तलिखित टंकलिखित त्या याच्यावर काढायचो. सायक्लो स्टाईल ते मॅगझिन काढायचो. तर ते मॅगझिन त्या काळामध्ये खूप गाजलं. त्याच्यावर त्यावेळेस अरुणा डेरे फार मोठ्याने त्यावेळेस लेखन कौतुक केलं आहे. अरुणा डेरेंनी, डॉक्टर मसू पाटलांनी आणि दबा धामणसकर त्यावेळेस येऊन गेले आणि त्यांनी आमच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्या आदींमध्ये कोणाच्या कविता नाहीत. आम्हाला स्मिता पाटील सुद्धा त्याच्यावर कविता
1: पाठवायच्या
2: आणि त्यांनी त्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मला स्मिता पाटलांच्या लग्नासुद्धा पत्रिका चालली माझ्याकडे. तर ह्या गोष्टी आंबोरे त्यांच्या वृत्तस्थ पद्धतीने काम करायचे, चित्र काढायचे. त्या काळामध्ये मी जे ललित लिहायचो कवींच्यावर कवित्रेवर, त्याला मला गंगाधर पाटलांनी फार सुंदर समीक्षा लिहिली. मला समीक्षा काय कळत नसायची, मी मुळात कॉमर्सचा विद्यार्थी. पण गंगाधर पाटलांनी लिहिले ती चंद्रकांत पालव्यांची ही संजीवनी भालसिंगवर लिहिलेली समीक्षा, या समीक्षेचा नवीन पायंडा पडत इतकं सुंदर आहे.
1: अरे वा,
2: त्या कविताच मला सुंदर होत्या संजीवनीच्या, आणि त्यामुळे मी ते कौतुकाने लिहिलं होतं. तर ते गंगाधर पाटील म्हणजे त्या काळात मला फार मोठ्याच माहित नव्हते, पण म्हणतो रायपूर संमेलनात त्या अध्यक्ष मला ते भेटले.
1: बरोबर.
2: मग त्यांना आवर्जून सांगितलं की तो लिहिणार मीच. अरे तू इतका मुलगा माझा म्हटलं, तू कोणतरी साठीतला प्राध्यापक असेल.
1: संजीवनी खोजनी पण एक नियतकालिक ओवी नावाचं मला
2: दरम्यानमध्ये आदिम झालं, दिंडी झालं, आदिम झालं. नंतर त्याच काळामध्ये शेवगावला लहू कानडे आमचे शिक्षक मित्र होते, ते आज आमदार आहेत. त्या काळात ते दवंडी नावाचं मॅगझिन घालायचे. त्याच्या अगोदर आमच्या त्याच दरम्यान मी ज्यावेळेस कोपरगाव होतो 75 मध्ये, मी आणि प्राध्यापक माझा थोरात ते उमा नावाचं आम्ही असं नियतकालिक काढायचो. आणि मग नगरला आदिम काही कारणानं थांबलं, कारण पुढे त्याचा खर्च
1: सदाश अमरापूरकर पण त्यामध्ये होता.
2: सदाश अमरापूरकर आम्हाला बऱ्याचदा त्यांनी आम्हाला फायनान्स मिळून दिला. कमी वीज मंडळात असल्यामुळे MIDC नवीन होत होती, तिकडनं आम्हाला दिवाळी अंकासाठी काही जाहिराती मिळायच्या. पण ते त्या सायक्लोस्टाईल प्रकरणाला बरीच जण कंटाळले म्हणा, किंवा मग आंबोरेंना पण थोडस अमरापूर फिल्म मध्ये सेटल झाले. त्यांचा अर्धसत्य सिनेमा खूप गाजला, ते वेळ देण्यासारे. आणि मग आंबोरेंचं पण त्यांना स्वतःच, आणि आम्ही प्रपंचात गुंतून गेलो. संजीवनी खोजे, प्रतिभा टेपाळे आणि प्राध्यापक आपले हे कुराडे,
1: सुधाकर
2: कुराडे आणि संजीवनी खोजे यांनी एकत्र ओवी नावाचं मासिक सुरू केलं. त्याचं प्रकाशन माझ्या असते त्यांच्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या
1: हॉस्पिटल.
2: तर त्या दरम्यान मग अरुण शेवतेने नगरला, नगरलाच होते, त्यांनी नगरच्या काही ठराविक कवींचं आपण चांगलं पुस्तक करूया म्हणे. मग त्यांच्या मुंबईमध्ये ओळखी होत्या, यशवंतराव गडाख साहेबांची स्नेही आणि अत्यंत जवळचे मित्र. अरुण शेवतेंनी नगरच्या 10 कवींचा एक संग्रह करू, औरंगाबादला गेलो, तिथले ते मोठे प्रकाशक ज्याचा संसुमंदा अध्यक्ष होते, ते म्हणले मी कविता छापत नाही, ते कोणी विद्यापीठ घेत नाही. मग तिथून आम्ही त्यांनी मुंबईला ते मेहताकडे गेले. मेहताने ते हो म्हटलं. मी अजून संजीवनी खोजे, संजीवनी भालसिंग, नरेंद्र काळे, अजून प्राध्यापक सुधाकर कुरवाड, अशा नगरच्या 10 कवींचा कविता संग्रह मेहता पब्लिशरने काढला आणि तो अत्यंत गाजला. आणि प्रत्येक कवींच्या 5 कविता, त्यांची माहिती, त्यावर समीक्षणात्मक लिखाण विजयराज अध्यक्षापासून शांता शेळकेने केलं. माझ्या कवितेचं समालोचन शिरीष पैंनी केलं. त्यामुळे आम्हाला एक फार मोठा उत्साह, तो कार्यक्रम संकेत हॉटेलला खूप सुंदर कार्यक्रम झाला. सर
1: संजीवनी खोजेंचा एकोल असेल पहिला, नंतरचा त्या गेल्यानंतर पहिलतीर असेल. आणि संजीवनीच्या मुळे शांताबाई शेळके असतील, नारायण सुर्वे, रामदासजी फुटाणे, ही सगळी मंडळी नेहमी नगरमध्ये यायची आणि नगरची कवी संमेलन लोक वाट बघायचे कधी होतात, त्यांनाही आनंद व्हायचा.
2: अशी खूप प्रचंड प्रतिभावान असल्या मुलगी होती. कोपरगाव नगरला बदली आली 78 मध्ये. मी साहित्यामध्ये वसंत दीक्षित आमचे गुरुवार्य असल्यामुळे त्यांच्या साहित्य परिषदेत मला प्रवेश मिळाला. तर मी माझ्या मुलांना घेऊन सिद्धीभागेत आम्ही त्या लहान मुलांच्या ग्राउंडवर खेळत असताना संजीवनी खोजे 2-3 मैत्रिणीवर आले कॉलेजच्या, म्हणे की कवी पाल्यो तुम्हीच का? म्हणलो हो. माझ्या मुलांशी ती खेळायला लागली. नंतर मी ऑफिसला गेलो की माझ्या बायकोबरोबर दिवसभर ती गप्पा मारायची, आणि माझ्या घरातले 350 कविता संग्रह तिने वाचले.
1: अरे वा.
2: तर गंमत मग तोच नाही, त्या खोजे कुटुंबाचा माझा पूर्वी होताच अण्णा खोजे मला ओळखायचे, दत्ता खोजे माझ्या धाकट्या भावांचे वर्ग मित्र होते. मग संजूच्या घरी मी जायला लागलो. मग संजू आमच्या घरातलीच एक मुलगी झाली आणि मग संमेलनाला ती जायला लागली. मग आंबोरे वगैरे आता जो ग्रुप होता त्यामध्ये तशी तरुण व्हायला लागली. मी कॉलेज जायला लागली. मग तिचा कविता मी पाहायला लागलो. तर म्हणलं तू संजू कविता लिहि. मग तिच्या कविता संग्रह आम्ही तिला तयार करायला लावला आणि संस्कृती मंडळाला पाठवला. गंमत अशी की संस्कृती मंडळ असं त्या काळात हस्ते पर हस्ते की तो कविता संग्रह आधी नामंजूर म्हणून त्याच्यावरी मार्क आला. मग ते मला वसंत सावंत त्या कवी नगरला येऊन येणार होते. सावंत म्हणजे मी त्या कमिटीवर आहे. संजीवनी खोजे मी त्यांच्या

0: तो संग्रह जिथं त्या पुण्याला ऑफिस होतं संस्कृती मंडळाचं, स्क्रुटिनी ऑफिस पुण्याला होतं. तिथे एक क्लरिकल स्टाफ मध्ये एक मुलगी शकुंतला नावाची, ते म्हणे सर हा कविता संग्रह रिजेक्ट होऊन आलाय. ते कुणी रिजेक्ट करा आम्हाला माहित नाही म्हणे. मग त्यांनी लगेच शंकर वैद्यांना फोन लावला. अरे म्हणे शंकर वैद्य सर, संजनी खोजे ही अगदी प्रतिभावान कवयित्री, मी तिला आत्ताच भेटून आलो नगरला आणि त्या कविता तू वाच एकदा आणि मला रिमार्क कळव, मला हे पुस्तक याच वर्षी निघालं पाहिजे. 15व्या दिवशी मला पत्र, मला आणि संजनी खोजे की आपला संग्रह आपल्यासाठी पात्र ठरला असून पुण्याच्या प्रकाशनाला देण्यात आला. तो संग्रह
1: फार महत्वाची कवयित्री होती
0: आणि त्यांचा कविता संग्रह नाव काय द्यायचं, वसंत दीक्षितांच्या घरी एक दिवशी रात्री 12 पर्यंत मी, आंबोरे, विरा जोशी ते पण आमच्या मध्ये होते प्राध्यापक, तर आम्ही सगळे त्याच्या कवितांना ज्ञानेश्वरी शोध, खंडकोश शोध, ते ज्ञानकोश शोधात नाव शोधत बसलो काय कविते नाव द्यायचं, तिच्या कवितांची चर्चा. असं दीक्षित सरांकडे मग रात्री पार्टीचा कार्यक्रम, भजे खा हे खा, त्यांच्या मिसेस दीक्षित सगळं करून द्यायचं आणि रात्री 1 नाव सुचलं दीक्षित सरांना, एकोल नाव देऊ, एकोल म्हणजे कल्लो. आणि मग त्यांचे वडील आम्हाला शोधत होते
1: ज्ञानेश्वरीतला शब्द,
0: ज्ञानेश्वरीतला शब्द, तो एकोल शब्द कायम करा.
1: अरे वा,
0: तर एकोल शब्द असा आणि त्या शब्दाला नंतर तिच्या मृत्यूपर्यंत राज्य पुरस्कार काव्यसंग्रह म्हणून देण्यात आला. अशा सुंदर आठवणी
1: सर, याच काळामध्ये डॉक्टर सदानंद मोरे असतील, ते न्यूयॉर्क कॉलेजला होते, भालचंद्र नेमाडे कोसला बिहार, ही पण सगळी मंडळी तुम्ही बघितलेली असतील.
0: आता मी माझा पहिला कविता संग्रह 77 मी कोपरावला नोकरीत असताना रुस्तेला सावल्या, तर त्यांना मी दीक्षित सरांना इन्व्हाइट केलं. पण तिथे गंमत अशी होती की माझं नवीनच लग्न झालं, मी नगरी पद्धतीने माझ्या पत्नीला घेऊन संध्याकाळी, माझं लग्न म्हणजे तसं घरी आमचं नियोजित लग्न होतं, तर मला पत्नी मला लग्नाच्या आधीपासून आवडायची, त्यामुळे तिला घेऊन फिरायला जायचो.
1: हे
0: सगळ्या कोपर गावकरांना 75 गावाचं आश्चर्य वाटायचं की हा माणूस
1: लग्नाच्या आधी
0: काम करतो, बायकांना लग्नानंतर आधी नाही, लग्नाच्या नंतर हा माणूस आपल्या बायको घेऊन नदीला फिरायला जातो, नदी नदीच्या घाटावर लोक आम्हाला पाहायला यायचे. मग ते मी एकदा सरांना सांगितलं, आमचे तिथे कवी मित्र होते प्राध्यापक माधव थोरात, मी होतो 20-25, ते होते 35 मध्ये, ते म्हणले उद्यापासून माझी बायको मी पण तुझ्याबरोबर येणार. ते त्यांच्या मेसेज घेऊन यायला लागले, मग खेळायला लागले. नंतर तिथे अशोक बनसोडे शिकत होते बीएडला, सीताराम गोसावी जे पुढे प्राचार्य झाले ते बीएड करत होते, ती सगळी मंडळी आमच्यावर फिरायला लागली. आणि लग्न झाले आमचे 2-3 जोड्या असायच्या, मग ते नासो फरांद्यांना कोणते सांगितलं, नासो फरांदे त्या काळात अत्यंत उत्कृष्ट वक्ते आणि तिथल्या सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक, ते म्हणणार तू कविता संग का निघाल, तुझ्या कविता वाच. ते माझ्या 2 खोलाच्या घरी यायचे, मी पलंगावर बसून कविता वाचायचो आणि फरांदे सर, सीताराम गोसावी, अनिल सोनार खाली मांडली घालून कविता माझ्या
1: ऐकायचं.
0: हा माझ्या आयुष्यातला फार मोठा योग, मी बाहेर सांगत नाही कोणाला, घडलेला आहे, लोकांना माहित आहे. पण असं फरंदे म्हणले की कविता संग्रहाच्या 500 कॉपीजला किती खर्च येईल तुझ्या. मग तिथे एक विधवा स्त्री होती कुलकर्णी नावाच्या बाई होत्या, त्या प्रेस चालू जाता येतात मला नमस्कार, त्यांचा मुलगा करीतच लहान होता मुलगाचा, त्याला म्हटलं तुझी आई काय करते, ते म्हणे की प्रेस मध्ये प्रिंटिंग करते, त्याचं हँड प्रिंटर असायचं फिरवायचं. तर मी म्हटलं मी स्वतः प्रूफ तयार करून देईन, तुम्ही कविता संग्रह छाप नाही म्हणा आम्ही करून देऊ. पण त्या काळात ते प्रूफ रिडिंगचं काम मी केलं तिथे, आणि मग फरांदे सरांनी मला 500 रुपये देऊन 500 रुपयात 500 कॉपीजचा माझा कविता संग्रह पाहिला.
1: अरे वा वा,
0: दीक्षित सर येऊ शकले नाही त्या संग्रहाला. माझ्या संग्रहाचं प्रकाशन त्या काळात तिथल्या सोमय्या कॉलेजचे प्रिन्सिपल देशपांडे सर नासर फरांदे सरांच्या हस्ते झालं, त्याचं सूत्रसंचालन अनिल सोनारांनी केलं.
1: बरोबर.
0: आणि ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना. अशोक बनसोडे जी यानंतर दलित चळवळीतले मोठे लेखक झाले, किंवा सीताराम गोसावी यानंतर पुण्याच्या आंबेडकर महाविद्यालयाचे प्रिन्सिपल झाले, ही सगळी त्या काळातली तरुण मंडळी माझ्या भोवती होती. तर त्या काळामध्ये नासर फरांदेनी त्या पुस्तक प्रकाशनाला सगळ्यांना सांगितलं, तिथल्या नगराध्यक्षांना तुम्ही या. संपूर्ण नगरपालिकेचा हॉल भरला, नगराध्यक्ष आढाव म्हणून होते, त्यांना सांगितलं की आढाव सर तुमचं तर वय 80 वर चालू आहे, कोपरगावच्या इतिहासात गुळ किंवा रसाचा वास आहे, परंतु साहित्याचं हे पहिलं पुस्तक प्रकाशित, तुमचं रेकॉर्ड करा साहित्याचं तुमचं. आणि माझ्या दृष्टीने त्या दिवशी गावामध्ये
1: इतिहास घडवला,
0: गावात तरुणांनी माझ्या गावाचे होर्डिंग हाताने लिहून लावले होते आज कवी चंद्रकांत, त्यामुळे गावातले सगळे सुशिक्षित मंडळी डॉक्टर वकील अशा मंडळी माझ्या कार्यक्रमात.
1: अरे वा,
0: एक व्यक्तिगत भाग झाला. तर त्यानंतर माझा दुसऱ्या कविता संग्रहाच्या वेळेस अरुण शेवते, सदानंद मोरे यांच्या ग्रुपमध्ये मी गेलो, सती डेरेकर, अरविंद ब्रामणे, त्यावेळेस रमेश दर्प नावाचा एक फार नगर चांगला कवी होता, किंवा एक फणसुधर सुधीर फणसळकर होते, किंवा पुरा देशपांडेंची कन्या पण कविता लिहिली
1: सुजाता,
0: हा सगळा ग्रुप त्यावेळेस तरुण होत होता, त्यांच्यामध्ये मी राहायचो. तसं मी तरुणच होतो पण त्यांच्यापेक्षा थोडासा 5-6 वर्षांनी मोठा. तर मग ही सगळी माणसं माझ्या प्रेमात असत, मी

0: त्यांच्या प्रेमात असायचो. माझा दुसरा कविता संग्रह जो शासनाने काढला तर त्या संग्रहाच्या सगळ्या चित्रांचं काम श्रीधर आंबोल्यांनी दत्ता खोजेन तो संग्रह छापला, शासनाने प्रकाशित केला. त्या संग्रहाच्या प्रकाशनाला शशी भावे सकाळतले पुणे विद्यापीठातले गाजलेले समीक्षक हे नगरला बाबा तोडमलांकडे आले. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन वसंत दीक्षितांनी केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष हकी तोडमल होते आणि सदानंद मोरेने माझ्या कवितेवर अर्धा तास तिथे समीक्षा केली. मेधाताई काळे बोलल्या आणि तो अत्यंत देखणा कार्यक्रम अहमदनगर जिल्हा वाचनालय झाला. हे माझं व्यक्तिगत सांगत असताना त्या काळामध्ये नगरमध्ये कवी संमेलन होत. कल्याणी दलाल नगरला कविता संमेलन कवी संमेलन घेतले. एकदा मी 1967-1969 दरम्यान कल्याणी दलाल गोविंदराव अधिक ह्या कंपनीनं जिल्हा अहमदनगर जिल्हा बँकेचं नवीनच ती बँक झाली होती. त्याच्यावरती त्या टेरेसवर आम्ही कवी संमेलन घेतलं आठवतं. संपूर्ण नगर जिथून दिसत असेल.
1: बरोबर.
0: अशा ह्या सगळ्याच्या मध्ये आदिम दिंडीचा प्रवास झाला. अन्य साहित्यिक मासे झाले आणि मग नंतर नव्यानं नगरची पिढी लिहू लागली. नगरमध्ये होत असला शिक्षण विकास, शैक्षणिक माध्यम, त्यातून नवीन मुलं
1: नगर कॉलेजमध्ये अनेक लेखक घडले असतील त्या काळात.
0: माझ्या काळामध्ये तर नगर कॉलेज मी जेव्हा कॉमर्सचा विद्यार्थी होतो परंतु मी पिरियड कमी आणि मराठीच्या प्राध्यापक असतर मत असे. त्यामुळे तिथल्या हॉकी ग्राउंडवर कविता म्हणणे, कधी कधी टी बार्न बसवर सकाळी जर उशिरा कॉलेजला गेलो तर त्या ग्राउंडवर ते फेऱ्या मारत असत. ते सगळ्या मुलांना असा हाताने करायचे, जॉईन युअर क्लास, मला म्हणायचे इकडे या. आणि माझ्या खांद्यावर हात टाकून मला म्हणायचे यु आर पोएट नो, म्हणायचं हो मी कवी आहे. मग एखादी कविता म्हणतो पण आपल्या ग्राउंडला रोन राऊंड होती, नाहीतर तू पहिला पिरियड अटेंड करत नाहीस म्हणून. आणि ते मग अशी छान गप्पा मारायचं टी वारून बसतो माझ्या आयुष्यात. त्यांची त्यांची शिस्त, त्यांचा देखणेपणा, त्यांनी माझ्यावर केलं प्रेम. मी बीकॉम
1: नेमाड्यांची भेट झाली होती.
0: कोणाची?
1: भालचंद्र
0: नेमाड्यांची माझी भेट म्हणायचं नगर कॉलेजला झाली नाही, परंतु मी जेव्हा नवलेखक शिबिराला आम्ही औरंगाबाद वेरूळला गेलो 15 दिवस नवलेखक शिबिर, सीताराम गोसावी, मी, पुरुषोत्तम बोरकरजी आता एक्सपायर झाले, एमपी दिवाण, आम्ही त्या संमेलनामध्ये 15 दिवस त्या शिबिराला होतो. तर आम्हाला तिथे कोच म्हणून भालचंद्र नेमाडे, कुमार केतकर अशी मंडळी होती.
1: अरे वा.
0: तर भालचंद्र नेमाडे यांनी तिथल्या तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये त्यांनी आमच्या कवितेचा वर्ग घेतला. त्यांनी समाजशास्त्री भाषेत कविता कशी असावी त्या भाषेत खूप छान बोलले आणि ते माझ्यावर हिंडले. मग भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, नारायण सुर्वे तर तुम्हाला खोटा, अरविंद रामणे होते माझ्यावर. आम्ही ते वेरूळची लेणी पाहत असताना नारायण सुर्वे माझ्या गळ्यात हात टाकून आणि ब्राह्मणींच्या गळ्यात हात टाकून संपूर्ण लेण्या पाहत पाहत मग थोडंसे टिंगल टावळा करता आम्ही ते संमेलन अरेंज केलं. तर ते फार मोठी माणसं होती. तर त्या एक मोठा तिथे शेकोटी कार्यक्रम होता. तर त्यावेळेस मी जरी तरुण होतो तरी सगळे म्हटलं की चंद्रकांत पालवेंना अध्यक्ष करा. मग त्या रात्रीच्या कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे, कुमार केतकर, अनुराधा पाटील, अजून डॉक्टर भोसले, प्राचार्य रानाडेजी इतिहासाचे विद्यापीठाचे मुख्य, हे सगळ्या कवी संमेलनाचे मी अध्यक्ष होतो. आणि ते संमेलन मग खूप टिंगल टावाळे आणि अन्नात कवींच्या आनंदात झालं. ते संमेलन पहाटे संपल्यानंतर तिथले भालचंद्र नेमाडे मराठवाड्यातल्या मुलांना म्हटले की अरे तुम्ही मुलं कोणाशी बोलत नाही पहा, नगर पुण्याची मुलं आले आमच्याशी बोलले, गप्पा मारले, आम्हाला बसवून घेतलं म्हणे, तुम्ही नुसते लांब लांब थांबता हे चालणार नाही. हे मला अजून आठवतं की त्यांचं प्रेम, त्या भागाचं प्रेम फार सुंदर.
1: सर, लहान मुलांचं साहित्य पण नगरमध्ये निर्माण झालं, म्हणजे अगदी ज्ञानोदयची एक पुरवणी असायची. पहिल्यांदा मुलांसाठीची बालबोधमेवा नावाची पुरवणी सुरू झाली आणि नंतरच्या काळात पण अनेक लेखक कवी अहमदनगरमध्ये
0: बाळोद्यान नावाचं जे
1: आणि प्रसिद्ध गाणी पण जी आता रेडिओवर ऐकू येतात त्याविषयी तुम्ही एकदा मला सांगितलं होतं की ती पण लिहिणारी मंडळी नगरची होती.
0: मंडळी नगरची होती. नगरला विश्वास गायकवाड म्हणून होते. देवा तुझे किती सुंदर आकाश,
1: हो हो,
0: किती पोपटावर जी किती पोपट पोट गळतेच गोड, खायला तो पेरूची फोड, या कविता नगरच्या विश्वास गायकवाडात.
1: बरोबर.
0: इथे नगरला रिटायरमेंट नंतर होते पण ते नेवाशाला मला शिक्षक.
1: बरोबर.
0: अत्यंत देखणा कवी होता. आर्थिक दारिद्र्यामुळे पिचले आणि लवकर गेले. त्यांच्या कविता असत, कवितांची कविता असेल आणि त्या काळामध्ये नगरमध्ये कवितेच गल ठोकळांच्या कविता आम्हाला असतात. आणि त्या काळामध्ये आता आपण बालभारती जसं आहे त्या काळात आचार्य अत्रे, वि स खांडेकर, कुसुमराज यांना पूर्ण मुभा असे की शालेय पुस्तक लिहा. त्यांनी संपादित केली पुस्तकं आम्ही शिकलो.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांनी निवडलेल्या कविता, त्यांनी लिहिलेल्या कविता आजच्या पिढीपर्यंत आम्ही 70 पोहोचलो तरी आम्हाला त्या अजून आवडत. आम्ही नव्यानं खूप लिहिलंय, नवीन समीक्षेने खूप लिहिलंय, पण त्यांनी जी शिस्त आणि अनुभव कसा मांडावा किंवा त्याचं दिग्दर्शन कसा, सर्वसामान्यापासून कवितेची दिशा किंवा लेखनाची दिशा कशी असावी, चांगलं लिखाण कसं असावं, जागतिक तोडीचं किंवा अन्य भाषेतला त्याचा कसा सहवास असावा, सगळे शास्त्र आम्हाला त्या काळातल्या अकरावी म्हणजे एसएससी पर्यंतच माहीत झालं.
1: सर एक महत्वाचा टप्पा म्हणजे अहमदनगरला झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यशवंतराव गडाखांनी ते खूप यशस्वी केलं आणि सगळ्यांनी कौतुक केलं की एवढी मोठी ग्रंथ विक्री किंवा इतके साहित्यिक आणि एवढा सगळा अगदी जेवणापासून सगळ्या गोष्टींचं कौतुक झालं. ते तुम्हाला चांगलं आठवत असेल आता त्यालाही 25 वर्ष.
0: माननीय अशोक माजी खासदार आणि आमचे साहित्यिक स्नेही यशवंतरावजी गडाख साहेब यांचा माझा नेवाशामुळेच आमचा संपर्क. माझं बालपणी सोनईत गेलं, ते सोनईचे माझी थोरली बहीण वगैरे त्यांच्या वर्गातली,
1: बरोबर,
0: ते पानसवाडीला राहत आणि आम्ही नेवाशात राहत, माझे वडील ते तलाठी असत. तर गडाख साहेबांचा माझ्यावर खूप जीव होता. ज्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं त्या काळात मी 20 मंडळात घोडेगाव गावीच काम करायचो. त्यांनी तर अगदी ठणकावून सांगितलं आमच्या अधिकाऱ्याला की येणाऱ्या 6 महिन्यात नगरला साहित्य संमेलन आहे, चंद्रकांत पालव्या कवीला सुट्टी द्या नाही तर आम्ही त्यांना घेऊन जाऊ. मग आमचे अधिकारी म्हणायचे, पालवेच नावाचे 8 अधिकारी होते, ते म्हणाले बाबा तू जा, आमचं काय तुला म्हणणं नाही, तू रिझराचा पण देऊ नको, पण गडाख साहेबांचा आम्हाला परत असा आम्हाला निरोप नको. मग मी पण मी ऑफिस करायचो 1-2 तास आणि गडाख साहेबांच्या बंगल्यावर यायचो. त्यांचं नियोजन फार त्यांना त्यावेळेस मोकळा वेळ होता. 6 महिने ती खासदारकीच्या त्या कार्यकालामध्ये त्यांना एक मनशांतीसाठी म्हणून त्यांनी मुळात ती साहित्य प्रेमी, गडाख साहेब एक शिक्षक प्रेमी आणि त्यांनी आम्हा नगरच्या 100 लेखकांचा सत्कार 83 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केला. साहित्यिक कलावंत विषय अत्यंत आनंद आणि संवेदनशील बन. गडाख साहेबांनी मी एक कवी पुरता मी त्यावेळेस बोलणार की त्यावेळेस नामदेवराव देसाई त्यांच्या बरोबर असायचे, आमचे सुप्र कुलकर्णी त्यांचे मित्रवत होते, अजून अरुण शेवते त्यांना खूप लहान,
1: अरुण शेवतेंच्या अनेक दिवाळ्यांकांमध्ये त्यांच्या कथा लेख आपण बघतो. आपण
0: अरुण शेन त्या जवळचे, तिथले आगळे म्हणून प्रिन्सिपल ज्ञानेश्वर कॉलेजचे, ते पण त्या जवळचे. मग त्यांनी आता कवींचं काय करायचं, कारण नामदेवराव देसाईंना म्हणलं की आता कवी नामदेवराव देसाई म्हणून पालवीची चर्चा करतो. तर त्या काळात मी साहित्य परिषद नगरला कवी संमेलन घ्यायचो, पण मी म्हणलं की एवढे कवी येणार, 10-15 हजार लोक जे येतात त्यात 5-1 हजार तर कवीच असतात. 3-4 दिवस संमेलन संमेलन बंद केलं तर तुमचं
1: अहोरात्र सुरू होतं.
0: मी इतर संमेलनात पाहिलं होतं. तर म्हटलं आपण असं करूया की आधी एक कवी संमेलन घे. मग त्यांनी कोजागिरीचे निमित्त काढून आधी 2-4 महिने अगोदर कवी संमेलन त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या ग्राउंडवर भरवलं आणि त्या ग्राउंडवर थमू शिंदे आणि रामदास फुटाणे यांना ते सूत्र संचलन करण्याकरता सांगितलं. परंतु रामदास फुटाणे किंवा प्रमोद शिंदेने यायला वेळ झाला ते माहीत नाही आणि कवी चुळमुळ करायला जिल्ह्यातून आले कवी होते. सांगितलं होतं सगळ्यांना की या संमेलनात आधीच्या संमेलनात तुमच्या कविता चांगल्या झाल्या तरच तुमचं मूळ मुख्य संमेलनात तुमचा सहभाग असेल, तर आपल्याला काही जिल्हा संमेलन भरायचं नाही. मी खंडकाव सगळ्या कवींना निरोप पाठवले होते. तर जिल्ह्यातले जवळजवळ 150 कवी आलेले. गडाख साहेबांचे सगळे मित्र घुले साहेबांपासून त्या काळात असणारी निंबाळ जेवढी मंडळी होती शासनातली सगळी आणि साहित्यातले मित्र त्यांनी वाट पाहिली 10 वाजेपर्यंत प्रमोद शिंदेंचे रामदास फुटाण्यांची आणि मला आणि चंद्रकांत पालवे सुरू करत माझे आता सूत्र संदन सगळं दिलं प्रास्ताविक करून मी ते कार्यक्रम रात्री सुरू केला. तो कार्यक्रम 2.5 तास कुठल्याही गोंधळाशिवाय अत्यंत टाळ्याशिवाय तो झाला. कवी संपत आले पण साहेब म्हणले चालू ठेवा माझी तयारी. 1 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतला. अखिल भारतीय साहित्य संमेलनात तसं मी 47-48 वर्षात होतो, मी आणि सुधाकर कुराडे, कुराडे आमच्या नेवास तालुक्यातले आणि कुराडे सर आणि मी आम्हा दोघांना खूप मोठा कार्यभार दिले. मला तर त्या कविता विभागाचं त्यांनी मुख्यच केलं. तर त्या पहिल्या निमंत्रित संमेलनाचं सूत्रसंचलन कोणी करायचं हे शेवटपर्यंत ठरवलं गेलं नाही. नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात खूप लोक म्हणायचे पालवे मला संचलन करायचं आहे, ते सांगण्याची गोष्ट नाही, तुम्हाला त्या गोष्टी माहित आहेत. पण मी मला शेवटपर्यंत सांगितलं की तुम्ही चिठ्ठी शेवटपर्यंत उघडायची नाही, तुम्ही प्रास्ताविक करायचं. जवळजवळ 15 हजार संध्याकाळचा कार्यक्रमात लोक आले, टीव्ही दूरदर्शन महाराष्ट्रात लोक आले, आपल्या आकाशवाणीची लियाकत सय्यद तुम्ही मंडळी सगळे पत्रकार खाली होतात आणि मला सांगितलं तुम्ही प्रास्ताविक करा, सूत्रसंचलन करायची चिठ्ठी INVS ओपन करा, तोपर्यंत कोणाचं काय बोलणं का. मग तोपर्यंत महानगरमधले मुंबई पुण्यातले कवी मला संचलन करायचं मला था. मी म्हटलं माझ्या हातात काहीच नाही. दुसऱ्या दिवशी पण निमंत्रित संमेलनाचा पहिल्या दिवशी 30 लोकांना सभा असतो कारण पब्लिक बरंच मोठं असतं. दुसऱ्या दिवशी निमंत्रित संमेलन 2 साहेबांचा निरोप आला की चंद्रकांत पालवे तुम्ही आणि रामदास फुटाणे प्रमोद शिंदेनी सांभाळायचं, रामदास फुटाणे अध्यक्ष, रामदास फुटाणे अध्यक्ष करून मी सुधाकर कुराडे आम्ही संचलन कंट्रोलिंग सुरू केलं आणि रामदास फुटाणे सूत्रसंचलन. ते करत असताना प्रचंड मराठवाड्यातल्या विदर्भातल्या कवींनी हल्ला बोल ग्राउंडवर संमेलन ठेवलं ते. तर आम्हाला कविता म्हणायच्या गोंधळ. मी अगोदरच पोलिसातल्या गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो की कवी सगळ्यात अवघड प्रकार आहे, तुम्ही आम्ही सांगू त्याच कवींना बरं पाठवायचं. आणि कॉलेजचे नेवासा कॉलेजचे काही प्राध्यापक मंडळी आम्ही त्यांच्या त्या चांगल्या ड्रेसमध्ये त्यांना ठेवलं होतं स्वयंसेवक म्हणून. त्यामुळे कवी जेव्हा खूप मला कविता म्हणायच्या नाही खिसुकायचा प्रयत्न करू लागले आमच्या सगळ्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं तर मग मी स्वतः उभा राहिलो म्हणलं मी उभा राहिलो म्हणलं आता आणि एकेकाचीच कविता होईल दहा जण एका सुद्धा माईकवर कविता म्हणू शकत नाही. मग रामदास फोटाणे मी आता बोलतोय तुमच्याशी ना मला कविता मी एकालाच बोलवतो दोन तीन जण वर चढले तर मग त्या लोकांच्या लक्षात आलं की हे त्यांनी एलसीबीचे लोक म्हणून असे तीन दिवस
1: सलग सुरू होत
0: आणि तोपर्यंत इकडे चर्चा सत्र चांगली झाली. गुलजार यांचा कार्यक्रम झाला सगळ्यात महत्वाचा काळ तो जसा साहित्याचा पिढीचा काळ होता तरी परिवर्तनाची एक मोठी चळवळ त्यावेळेस राबवते तर मी उल्लेख करत नाही परंतु त्या काळात ते संमेलन कसं व्हावे यापेक्षा होऊ नये यावरच काही नगरच्या काही व्यक्तींच त्यावेळेस मत असावं हे मला नक्की माहित नाही परंतु तसे होण्याच्या आतच ते गडाख साहेबांनी अत्यंत स्टेजवरून न हलता त्यावेळेस गिरीश कर्नाडा सारखी माणसं स्टेजवर होती मासुदा सारखी माणसं होती गुलजारा सारखी माणसं होती परंतु ते नियोजन अत्यंत प्रकट असल्यामुळे अत्यंत शांततेत उद्घाटनापासून तर चर्चा सत्रापर्यंत कार्यक्रम झाला. लहान मुलासाठी आपण बाल कवींचा वेगवेगळा कार्यक्रम येतात.
1: आता नवीन पिढीमध्ये आश्वासक लेखक कवी
0: नगर जिल्ह्यात खूप माणसं आहेत लिहिणारी प्रत्येक तालुक्यात जातो ना तर नगर जिल्ह्यामध्ये इतकी माणसं लिहित आहेत इतकी मुलं लिहित आहेत पण मला थोडस आता एक राहिलं की नगर जिल्ह्यातलं पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन बोलटा या गावी संगमनार त्या तर तिथे मारा लामखेडेच मला वाटतं प्राध्यापक होते त्यांनी संचलित केलं त्यावेळेस रावसाहेब कसबे रंगनाथ पठारे आम्ही सगळे तरुण मंडळी होतो 78 मध्ये दया पवार माधव थोरात आम्ही एकत्र स्टेजवर बसून कविता म्हणल्या आणि पुण्याचे फोटोग्राफर आणि लेखक मोठे अनिल आवचट हे तिथे एक तरुण फोटोग्राफर म्हणून वावरत होते. ते एक दिवस दोन दिवसांपर्यंत खूप सुंदर झालं. त्यानंतर त्याच काळामध्ये 78 ला माझ्या प्रेमापोटी त्यावेळेस तिथे अनिल सोनार नासर फरांदे यांनी 80 मध्ये नाटककार कानेटकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पहिलं नगर जिल्हा साहित्य संमेलन कोपरवाला गेलं. याची स्मरणिका कोपरवकरांनी काढली पण याचा फारसा उल्लेख कुठं होत नाही. त्या कार्यक्रमात नाटककार कानेटकर आले होते आणि गंगाधर मोरजी त्याचे सत्तासंजन मुख्य होते. कवी संमेलन वसंत दीक्षित त्याचे मुख्य होते. त्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी महाराष्ट्रातली होती. हे दोन महत्वाचे. त्यानंतर आनंद यादवांसहित नेवाशाला एक ग्रामीण संमेलन झालं. हा जिल्ह्याचा थोडा इतिहास. अजून त्यानंतर हल्लीच्या काळामध्ये पारनेर ह्या गावी सुद्धा तिथल्या तालुका स्तरावर काही मंडळी आता कवी संमेलन साहित्य संमेलन घेतात छोटी मोठी. आपण नगरचा आमच्या साहित्य परिषदेचा सावळी शाखा ग्रुप जयंत तेलुलकर सारखी प्रभावी माणसे आता किंवा नरेंद्र फिरोज सारखे माणसे बालकुमार साहित्य संमेलन त्यांनी 2-3 वर्षापूर्वी घेतलं. त्यांनी विभागीय संमेलन सुद्धा साहित्य परिषद मोठा घेतला अगदी आणि हे खूप मोठं काम. जामखेड आणि शिरगोंद्याला संमेलन हे या काळातली महत्वाची संमेलन. तर मला सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये धूळपाटी हा श्रीरंग तलवार यांचा एक कादंबरी थापड रामचंद्र तावरे नावाचे एक शेवगाव लेखक होते प्राध्यापक शिक्षक त्यांचा जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये जे 62 गाव पाण्यात गेली त्यांच्या विस्थापितांवर त्यांची पहिली कादंबरी थापट न म्हणते वारली आता.
1: बरोबर.
0: अत्यंत सुंदर कादंबरी कुठल्या मी नरसाबाई मेधा किराण्यांची कादंबरी अशा कितीतरी जीवनस्तरावर स्पर्श करणारी आत्मली कथने आपल्या नगर जिल्ह्यातून लिहिली गेली आहेत. भारत शासने ह्या मराठी कथेचं नवीन जॉन आणि अंजिरी पक्षी या माझ्या समोर लिहिल्या ह्या लेखकानं आज मराठीमध्ये ह्या वर्षी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी 40 वर्ष उत्तम सेवा केली आहे. उत्तम शिरवळकर चवी जोशी अजून देवदत्त हुसळे आय पवार अजून मनसाराम पाटील ही सगळी माणसं अजून सुधीर शर्मा यांचंही फार मोठं ख्रिश्चन मराठी
1: साहित्याचे संपादक
0: होते आणि त्यांचं कामही खूप मोठं आहे. परंतु त्यातल्या सुमती लांडे यांचं शब्दालय प्रकाशनाच्या वतीने त्यांना मोठा साहित्य अकॅडमी त्यांना निमंत्रित साहित्यिक म्हणून केलं होतं. त्यांच्या कमळ कासांचं अनेक प्रकाशनं झालेली आहेत. त्यांची 2 कविता संग्रह आहेत. विजय तेंडुलकरांचा त्यांचा स्नेह होता. रंगनाथ पठारेने त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित केली आहेत किंवा दीपू चित्रेने त्यांच्या प्रकाशनामार्फत पुस्तक केली आहेत. रावसाहेब बेंचे लेख यांनी त्यांचे अंक अत्यंत मोठे आहेत. रंगनाथ पठारे साहित्य अकादमी विनोद आहेत पण ते मराठी भाषा मंडळाचे विकास मंडळाचे आणि त्या कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अभिजात मराठी होण्यासाठी ते त्यांचे कार्य फार मोठं आहे. हे सगळंच पाहता पाहता हा सगळा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामध्ये नगरला शंकरराव दिघे होते. रोहित अंक काढायचे, हाऊस दिवाळी अंक काढायचे, जैन युग काढायचे, माणिक मोती असा अनेक लोक काढवत नसीर शेख धमाल धमाका काढतात अरुण शेवते ऋतुरंग दिवाळ्यांकडे गेले 30 वर्ष मुंबईत काढतात त्यानंतर रामदास फुटाळेने साहित्यिक चळवळच चालवली नगर लहू कानडे सुमती लांडे आंबोरे संतोष पवार खलील मोमीन रायबा तवंगे बानुजी शेख बानुजी शेख हे उत्तम मुस्लिम कवयित्री अजून अजून सदाफुले बाबासाहेब सौदागर चंद्रकला आरगडे पोपटराव सातपुते आबासाहेब प्रशांत खराडे लदो खराडे विलास गीते चवी जोशी डेरेकर शंकर चव्हाण कैलास दौंडे हिरंब कुलकर्णी सुनील शिंदे सुभाष सोनवणे शर्मिला गोसावी गुंफा कोकाटे टी एन परदेशी वर्षा तोडमल प्रतिष्ठा गंगावणे डॉक्टर अनिल शास्त्रबुद्धी लीला गोविलकर ही मोठी
1: म्हणजे
0: गायकवाड वंदना शिवलकर रुपाली कुलकर्णी रत्ना बलदाळ माधुरी उद्देदार गौरी कुलकर्णी सुप्रभा देशपांडे कुंदामुळे सुजाता महाजन सुजाता पवार चंद्रशेखर करवंदे अजून मकरंद खेर केशव बंडगे मुकुंद देवळालीकर दशरी कुलकर्णी दशरी कुलकर्णींचा पण एक फार मोठा ग्रुप होता मराठी वाचक चळवळ त्यामध्ये काम करणारे देश आपले देशपांडे महाराजांना म्हणतात पत्रकार कवी गणेश मरकड एक उपजिल्हाधिकारी अरविंद ब्राह्मणे दशरथ शिंदे मिलिंद चवंडके अशोक निंबाळकर विनायक पवळे भूषण देशमुख अशी किती नावे घ्यावीत दिलीप शहापूर एमपी देवाण सुदर्शन दस सुनील दस अमोल बागुल निनगुणकर पुंडली गवळी अशोक पाचारणे अण्णा संत यशवंत पुलांटे सुनील कडलक संगीता ठुबे संजय गीते गीताराम नरोडे अशी अनेक ह्या सर्व कवींची पुस्तकं आहेत या सर्व कवींनी कवितेच्या डाव्यावर आपल्या कविता उच्च रात घोषित केल्या आहेत अरुण कराड वसंत मुर्दारे भास्कर पाटील यातले कवी आज मराठीतले प्रस्थापित कवी आहेत यातले लेखक आणि महत्वाचा उल्लेख करायचा म्हणजे प्राध्यापिका पहिला स्वस्ती पद्माताई मोर्जे त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाच्या मी दररोज त्यांच्याकडे त्यांच्या कविता ऐकत असे तर प्रियदर्शन बंडलू निलिमा बंडलू शिरीष जाधव सुनंदा शिंगवी अजून हेमंतचंद्र भवर हे सर्व कवी मंडळी आजच्या पिढीतले देवीदास बुधवंत रत्नमाला ठाकूर ॲडव्होकेट शिवाजी कराळे खरवंडीकर स्वाती पाटील कर्जत सदानंद मोरे अनिल चौधरी नाथा मास्तर घोडेगावकर हे उत्कृष्ट वगनाट्य लिहिणार ते आता वारले प्रेमलता पंडित या कवनलयाच्या कृष्णकांत लोळे हे आजही वयाच्या 80व्या वर्षी ही कविता लिहितात अमृता खाकुर्डीकर राजाभाऊ भोंजाळ सुधा कांक्रिया विजय मुनक आशाराणी देवगणे ज्या जगभर जालिंदर बोरो चोबे उपेंद्र निकाळजे बाळासाहेब देशमुख कटारिया प्रगती पवार रजनी कुलकर्णी अपर्णा देशपांडे बाबासाहेब लांडे शमाम मंडली अजून स्वाती आहिरे अशा बहुसंख्य कवींच्या कविता आज नगर जिल्ह्याला माहीत आहे
1: जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारा दुवा म्हणजे तुम्ही आहात आणि या सगळ्यांना तुम्ही पाहिलेलं आहे अनेकांना लिहित केलेलं आहे रस्तवण्याच्या रूपानं त्यांना प्रोत्साहनही तुम्ही दिलेलं आहे सर तुमच्या घरी जेव्हा मी आलो तेव्हा खरं म्हणजे तुमचा एक वरचा सगळा मजला पुस्तकांनी भरलेला आहे पेनचा तुमचा संग्रह आहे आणि त्यापेक्षाही जास्त स्नेह म्हणजे तुमचा या सगळ्या साहित्यिकांशी आहे आज तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही अतिशय छानपणे हा सगळा प्रवास उलगडून दाखवला खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे या प्रत्येक लेखक कवीबद्दल आपण विस्ताराने बोलू शकू कधीतरी पुन्हा एकदा आपण नक्की भेटूयात पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
0: खूपच मनापासून धन्यवाद आणि मलाही खूप आनंद होतोय धन्यवाद
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली ज्येष्ठ कवी श्रीयुत चंद्रकांत पालवे यांची मुलाखत त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगर आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक नगरवर प्रेम असणारे नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत
3: आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
4: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
3: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
4: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्र हो, आजचा आपला सेगमेंट आहे एक कलाकार, आणि या एक कलाकारमध्ये आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ श्रेष्ठ आणि महान संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याविषयी. कारण या जोडगोळीतले प्यारेलाल म्हणजेच प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांचा आज जन्मदिन आहे, आणि त्यामुळं आजच्या शोमध्ये आपण सब कुछ LP अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल

लक्ष्मीकांत पॅरेलाल यामध्ये लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि त्यांचे मित्र प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांचा समावेश होतो.

भारतीय संगीतकाराची ही जोडी 1963 पासून ते 1998 पर्यंतच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक प्रमुख चित्रपट निर्मात्यांसोबत काम करत जवळपास 750 चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले. लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1937 रोजी दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाला असं म्हटलं जातं. आणि कदाचित त्यांच्या या जन्मदिवसामुळंच त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव लक्ष्मीकांत ठेवलं असावं. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळं ते आपले शिक्षणही पूर्ण करू शकले नाहीत. लक्ष्मीकांतच्या वडिलांचे मित्र जे स्वतः एक संगीतकार होते त्यांनी लक्ष्मीकांत आणि त्यांच्या मोठ्या भावाला संगीत शिकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लक्ष्मीकांत मँडोलिन वाजवायला शिकले आणि त्यांचा मोठा भाऊ तबला वाजवायला शिकला. त्यांनी 2 वर्ष प्रसिद्ध मँडोलिन वादक हुसेन अली यांच्या सहवासात घालवली. काही पैसे मिळवण्यासाठी त्यांनी भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताच्या मैफिलींचे आयोजन करण्यास आणि त्यात सादरीकरण करण्यास सुरुवात केली. नंतर 1940 दशकात त्यांनी बाळ मुकुंद इंदोरकर यांच्याकडून मँडोलिन आणि हुस्नलाल यांच्याकडून व्हायोलिन देखील शिकले. लक्ष्मीकांत यांनी भक्त पुंडलिक जो 1949 साली प्रदर्शित झाला होता आणि 1950 साली आंखे या चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांनी काही गुजराती चित्रपटांमध्ये देखील अभिनय केलाय. ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. आता आपण प्यारेलाल शर्मा यांच्याविषयी जाणून घेऊया. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा 3 सप्टेंबर 1940 मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. प्यारेलाल शर्मा हे प्रसिद्ध तुतारी वादक पंडित रामप्रसाद शर्मा यांचे पुत्र, ज्यांनी त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण दिले. वयाच्या 8व्या वर्षी व्हायोलिन शिकायला सुरुवात केली आणि दररोज 8 ते 12 तास ते सराव करत असत. प्यारेलाल यांनी अँथनी गोन्साल्विस नावाच्या गोव्याच्या संगीतकाराकडून व्हायोलिन वाजवायला शिकले. अमर अकबर अँथोनी चित्रपटातील माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे गाणं माननीय श्री गोन्साल्विस यांना आदरांजलीयुक्त मानलं जातं, कारण या चित्रपटाचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते. तेव्हा ऐकूया हे गीत. 1960 लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी सुरुवातीचं होतं. 1963 बाबूभाई मिस्त्री यांच्या पारसमणीसाठी, अर्थात पारसमणी या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं आणि हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटातले 2 गाणे खूपच प्रसिद्ध झालेत. हस्त हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा हे गाणं आजही खूप श्रोत्यांकडून ऐकलं जातं.

आणि पूर्वीच्या काळी बघा रेडिओवर देखील एक बिना का गीतमाला नावाचा कार्यक्रम असायचा, त्या गाण्यामध्ये सुद्धा हे दोन्हीही गाणे प्रचंड गाजली वाजली. आणि त्याच्यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या ब्लॉकबस्टर म्युझिकल ड्रामा फिल्म म्हणजे दोस्ती, आणि या दोस्ती चित्रपटातली गीतं तर आजही एव्हरग्रीन आहेत, आजही प्रचंड प्रमाणात ऐकली जातात. जाने वालो जरा मुडके देखो,

त्यानंतर कोई जब राह न पाए, हे मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत दोस्ती चित्रपटाला देखील खूप यशस्वी करून गेले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार या दोस्ती चित्रपटासाठी मिळाला. या दोस्ती चित्रपटाच्या नंतर मिस्टर एक्स इन बॉम्बे, आए दिन बहार के या दोन्हीही चित्रपटांमधली गाणी खूप गाजली. 1967 मध्ये त्यांनी शागिर्द, पत्थर के सनम, नाईट इन लंडन, मिलन आणि फर्ज या चित्रपटांसाठी संगीत दिलं. हे सर्व चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी होते. विशेषतः जितेंद्र अभिनीत स्पाय थ्रिलर फर्ज मधील बार बार दिन ये आए, बार बार ये दिन गाए, हे गाणं तर जन्मदिवसाच्या प्रसंगी अवश्य वाजलं जातं, गायलं जातं. त्यानंतर मिलन या चित्रपटातलं देखील सगळे गाणे खूपच सुपरहिट झालेले आहेत आणि मिलन चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आणि मुकेश यांच्या स्वरातलं सावन का महिना पवन कर सोर, हे गाणं तर आठवत असेलच तुम्हाला.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

त्यानंतर मेरे हमदम मेरे दोस्त जे 1968 साली प्रदर्शित झाला होता, याच साली इज्जत नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर 1969 साली इंतकाम, आया सावन झुमके, धरती कहे पुकार के, अंजाना, जिने की राह आणि रात अशा एक से बढ़कर एक गीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आणि 1960 दशकाच्या उत्तरार्धात सततच्या यशामुळे लक्ष्मीकांत प्यारेलाल मोठ्या लिस्टमध्ये दाखल झाले आणि 1949 पासून वर्चस्व गाजणाऱ्या शंकर जयकिशन या संगीतकारांना त्यांनी मागं टाकलं. आता ऐकूया त्यांचंच एक संगीतबद्ध केलेलं गीत. 1970 दशकाच्या सुरुवातीला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना आर डी बर्मन यांच्याकडून स्पर्धेला सामोरं जावं लागलं, ज्यांच्या इलेक्ट्रॉनिक रॉक रचनांनी हिंदी चित्रपट संगीतात क्रांती घडवून आणली आणि ते सुपरस्टार राजेश खन्ना तसंच शक्ती सामंत, नासिर हुसेन, आनंद ब्रदर्स, रविकांत नागाईच आणि गुलजार यासारखे इतर अनेक चित्रपट निर्मात्यांचे आवडते बनले आणि त्यांनी त्यांच्या बहुतेक चित्रपटांसाठी संगीत दिलं. असं असूनही लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली, ज्यामध्ये 1971 आप आए बहार आहे, त्यानंतर जीवन मृत्यू, त्यानंतर मेरा गाव मेरा देश या चित्रपटातली गीतं तर अप्रतिम अशी होती. त्यानंतर दोन्ही चित्रपटांमध्ये अर्थात धर्मेंद्रच मुख्य नायक होते. त्यानंतर आन मिलो सजना, हाथी मेरे साथी हे चित्रपट हे संगीतमय चित्रपट म्हणून गाजले. त्यानंतर शोर, राजा राणी, गोरा और काला, पिया का घर, जीत. त्यानंतर बॉबी चित्रपट तुम्हाला आठवत असेल. बॉबी तर रोमॅन्टिकल म्युझिकल सुपरहिट ठरला आणि त्यामध्ये शैलेंद्र सिंग यांच्या मधुर आवाजातली गीतं ही लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आणि सगळीच्या सगळी गीतं सुपरहिट झाली.

त्यानंतर दाग अ पोएम ऑफ लव, ए भीमसिंग दिग्दर्शित लोफर, त्यानंतर रोटी कपडा और मकान, अमीर गरीब, इम्तिहान, रोटी, दुल्हन यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांची गाणी उल्लेखनीय होती. त्यानंतर प्रतिज्ञा, जाने मन, नागिन, चरस, दस नंबरी, रोटी कपडा और मकान, दुल्हन हे देखील चित्रपट यशस्वी ठरले आणि यांना देखील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. आणि या दशकाच्या शेवटमध्ये मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासारख्या दिग्गज निर्मात्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी रोमॅन्टिक चित्रपटाकडून ॲक्शन प्रधान मल्टीस्टार चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यामध्ये त्यांनी 4 चित्रपटांना संगीत दिलं, ज्यामध्ये अमर अकबर अँथनी, परवरिश, धर्मवीर आणि चाचा भतीजा. त्यांनी बहुतेक गाणी मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतली, कारण आराधना जो 1969 साली प्रदर्शित झाला होता, किशोर कुमार यांच्या प्रचंड यशामुळं ते कठीण काळातून जात होते आणि हा प्रदर्शित झाल्याच्या नंतर ते यशस्वी ठरले. अमर अकबर अँथनीमधले तर सर्वच गाणी सुपरहिट ठरलीत. छैला बाबू, अनुरोध, ड्रीम गर्ल, अपनापन हे चित्रपट म्युझिकल सुपरहिट ठरले. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली बरीचशी चित्रपट या गीतांमुळं गाजली. सुहाग चित्रपट आठवत असेल तुम्हाला, सरगम आठवत असेल, कर्तव्य, जानी दुश्मन चित्रपटातली गीतं ही देखील सुपरहिट होती. आणि या दशकाच्या सुरुवातीला आर.डी. बर्मन यांच्याकडून स्पर्धा असूनही लक्ष्मीकांत प्यारेलाल हे 1970 ते 1979 पर्यंत बिना का गीतमालाच्या वर्षाअखेरच्या वार्षिक यादीत सर्वाधिक गाण्यांसह 1970 दशकातील सर्वाधिक विक्री होणारे संगीतकार म्हणून उदयास आले होते. 1980 नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आशा, कर्ज, दोस्ताना, जुदाई यासारख्या चित्रपटांना संगीतबद्ध केले. आशा चित्रपटातलं शीशा हो या दिल हो, तूने मुझे बुलाया हे गाणे असतील, किंवा कर्जमधलं ओम शांती ओम, पैसा ये पैसा, एक हसीना थी हे सर्व गाणे जे आहेत सुपरहिट झाली. दोस्ताना चित्रपटातलं सलामत रहे दोस्ताना हमारा हे तर तुम्हाला आठवत असेलच. आजही दोस्तीवर जर काही विषय निघाले तर त्याच्यामध्ये हे गीत अवश्य गुणगुणलं जातं, गायलं जातं, ऐकलं जातं.

अंतर क्रांति, नसीब एक दूजे के लिए, प्रेम रोग, अंधा कानून, अवतार, कुली, हीरो। 1980 दशकाच्या सुरुवातीनंतर आर डी बर्मन आणि कल्याणजी आनंदजी सारख्या संगीतकारांचा प्रभाव कमी होऊ लागल्यानं लक्ष्मीकांत प्यारेलाल हे त्या काळातले आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून उदयास आले आणि शेवटी त्यांनी संपूर्ण दशकात एका पाठोपाठ एक यशस्वी संगीत दिलं। 1984 त्यांना उल्लेखनीय रचनांमध्ये टिनू आनंद यांचा चित्रपट ये इश्क नहीं आसान, गिरीश कर्नाड यांचा उत्सव आणि के बापय्या यांचा घर एक मंदिर या चित्रपटांना संगीत दिलं। 1985 आलेला प्यार झुकता नहीं हा चित्रपट तर केवळ गाण्यांमुळे सुपरहिट झाला। त्यानंतर गुलामी, मेरी जंग, सूरसंगम, संजोग, तेरी मेहरबानिया, नगीना यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केले। कर्मा, नाम, नाचे मयुरी, लव 86, हुकूमत, सिंदूर, परिवार आणि मिस्टर इंडिया या चित्रपटांमधली गाणी ही देखील खूप गाजली। 1988 त्यांनी तेजाब आणि 1989 सुभाष घई दिग्दर्शित राम लखन या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं आणि दोन्हीही चित्रपट अतिशय गाजलीत। माधुरी दीक्षितला रातोरात प्रसिद्धी मिळवून देण्यात तेजाब या चित्रपटाचा पूर्ण सिंहाचा वाटा आहे आणि दोन्ही चित्रपटांमुळे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन मिळालं आणि हे चित्रपट 1980 दशकातील सर्वाधिक सुपरहिट चित्रपट ठरले।

नवीन संगीत दिग्दर्शक आणि नवीन तारे यांच्या आगमनामुळं आणि संगीताच्या आवडीनिवडीत बदल झाल्यामुळं 1990 दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे काम कमी झाले. परंतु तरीही त्यांनी या दशकात त्यांच्या काही सर्वात अविस्मरणीय रचना दिल्या. सौदागर, त्यानंतर हम आणि नरसिंहा या तीन मोठ्या हिट चित्रपटांना संगीत दिलं. आणि सौदागर चित्रपटातलं इमली का बूटा बेरी का पेड हे गाणं तर आठवत असेल. त्यानंतर खुदा गवाह आणि प्रेम देवाने या दोन संगीत हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. या दोन्ही चित्रपटांना त्यांच्या मधुर गाण्यांसाठी प्रशंसा मिळाली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी 1993 प्रदर्शित झालेल्या खलनायक या चित्रपटाला पण संगीत दिलं. त्यानंतर तिरंगा, गुमराह, आशिक आवारा आणि त्रिमूर्ती याही चित्रपटांचं संगीत हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचंच होतं. 1996 प्रदर्शित भैरवी, प्रेम ग्रंथ, औरत औरत औरत आणि महानता हे चित्रपट संगीतबद्ध त्यांनी केले होते. अर्थात हे चित्रपट जास्त यशस्वी होऊ शकले नाही. 1998 लक्ष्मीकांत यांच्या निधनानं या जोडीची 35 भागीदारी संपुष्टात आली. त्यांचे शेवटचे एकत्र संगीत दिलेला चित्रपट म्हणजे 2004 प्रदर्शित मेरी बीवी का जवाब नाही, ज्याच्यामध्ये अक्षय कुमार आणि श्रीदेवी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट दीर्घकाळ रखडला आणि तब्बल 6 प्रदर्शित झाला. या जोडगोळींपैकी लक्ष्मीकांत कुडाळकर यांचा मृत्यू झाला. लक्ष्मीकांत यांच्या मृत्यूनंतर प्यारेलाल यांनी स्वतंत्रपणे काही काम केलं, तरीही प्यारेलाल यांनी भविष्यातील सर्व रचनांसाठी नेहमी लक्ष्मीकांत प्यारेलाल हेच नाव वापरलं. जेव्हा पार्श्वगायक कुमार सानू संगीत दिग्दर्शक बनले, तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी संगीत संयोजन करण्याकरिता प्यारेलाल यांच्याशी संपर्क साधला. फराह खानच्या ओम शांती ओम चित्रपटातील धुमताना या गाण्याच्या संगीतात सहाय्य करण्यासाठी प्यारेलाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. 2009 प्यारेलाल यांनी पुणे चित्रपट महोत्सवात सचिन देव बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह साऊंड अँड म्युझिक पुरस्कार जिंकला. प्यारेलाल यांनी काका एंटरटेनमेंटसोबत मायस्ट्रोज अ म्युझिकल जर्नी ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल नावाचा एक शो केला आहे.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी विविध संगीत प्रकारांमध्ये प्रयोग केलेत, जसे की 1980 साली प्रदर्शित कर्ज चित्रपटासाठी डिस्को सारखा आवाज तयार करणे. त्यांनी याच चित्रपटातील दर्दे दिल दर्दे जिगर या गझलचं पाश्चात्यकरणामध्ये रूपांतर केलं. ते मोठ्या वाद्यवृंदांच्या वापरासाठीही ओळखले जायचे. उदाहरणार्थ सत्यम शिवम सुंदरम जो 1978 साली प्रदर्शित झाला होता, त्यातलं चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी हे गाणं जे आहे, या गाण्यासाठी सुमारे 72 व्हायोलिन वादकांचा वापर केला. आणि मित्र हो, या 72 व्हायोलिन वादक ज्यावेळेस वाजवत होते आणि ते लक्ष्मीकांत प्यारेलाल पैकी प्यारेलाल जेव्हा ऐकायला लागले, तेव्हा कुठंतरी एक वादक सूर सोडून बेसूर वाजवत होता, म्हणजे सूर त्यांचा थोडासा बिघडला होता. एवढ्या 72 वादकांमधून त्यांनी बरोबर त्या एक सुराला ओळखले. आता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले त्याबद्दल जाणून घेऊया. 2024 साली पद्मभूषण, 1965 साली सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून दोस्तीसाठी, 1968 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून मिलन या चित्रपटासाठी, 1970 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून जिने की राह या चित्रपटासाठी, 1978 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून अमर अकबर अँथनी या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. तसंच 1979 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. 1980 साली सरगम या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. आणि 1981 साली कर्ज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. तेव्हा मित्र हो, आजचा हा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा जीवन प्रवास आणि त्यातले प्यारेलाल शर्मा म्हणजेच प्यारेलाल यांचा हा सेगमेंट आता थांबूया. जाता जाता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं एक सुंदर सुमधूर कर्णमधूर गोड असं गाणं आपण ऐकणार आहोत. आणि या शोमधून मी आर जे आदी आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, मस्त अशी संध्याकाळ आहे, पण दिवसभरामध्ये जे काही काही झालंय ना ते विसरून जाण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी आपण ऐकत असतो एक शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। चमक सूरज की नहीं मेरे किरदार की है, चमक सूरज की नहीं मेरे किरदार की है, खबर ये आसमां के अखबार की है। मैं चलूँ तो मेरे संग कारवा चले, मैं चलूँ तो मेरे संग कारवा चले, बात गुरूर की नहीं एतबार की है। क्या बात है, अतिशय सुंदर ही शायरी। आपण अशाच गप्पा मारणार आहोत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
2: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मुलीचा जन्म जर आपल्या घरात झाला की किती आनंदी वातावरण असतं ना. सगळे म्हणतात लक्ष्मी आली लक्ष्मी आली, त्यामुळे तिचं स्वागत होत असतं. आणि जर 4 पिढ्यानंतर आपल्या घरात मुलीचा जन्म झाला तर काय वातावरण असेल आपण समजू शकतो. आणि असंच काहीसं झालंय मिरच्या परळीत दहीफळे कुटुंबात. 200 वर्षानंतर म्हणजेच 4 पिढ्यानंतर मुलीचा जन्म झालाय, त्यामुळे कुटुंबी यांनी घरी येणाऱ्या नवजात लेकीचं आणि आईचं ढोल ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत स्वागत केलंय. 4 पिढ्यानंतर झालेल्या या लेकीच्या आगमनामुळे दहीफळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आणि याच दरम्यान आता या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. म्हणजे बघा ना, 200 वर्षानंतर घरात मुलगी येते. आणि बघा ना, बऱ्याच ठिकाणी मुलगी नको असं होत असतं, पण या कुटुंबात मुलगी हवी होती. पण 4 पिढ्यानंतर झालंय, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, बीड अहिल्यानगर पुणे अशी रेल्वे येत्या 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षा विषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्यात. आणि तसंच डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक सेवा कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे बीड पुणे रेल्वे सेवा आता 17 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता ना सोनं खरेदी करताना जसा हॉलमार्क आपण बघतो ना, तसाच आता पैठणी खरेदी करताना सुद्धा बारकोड पाहायला मिळणार आहे बरं का. बाजारामध्ये वाढणाऱ्या बनावट पैठणींच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि आपल्या पारंपरिक विणकरांच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे, जो खूप महत्वाचा ठरणार आहे. की आपण पाहतो की वेगवेगळ्या पैठणी ज्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्यामध्ये काही ओरिजिनल असतात तर काही बनावट असतात. पण बनावट पैठणी ओळखायची कशी, हाच सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि मग नंतर ना आपल्याला कुठून तरी कळायचं की अरे ही बनावट आहे. पण आता असं होणार नाहीये, कारण आता पैठणी खरेदी करताना सुद्धा बारकोड पाहायला मिळणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक चौकात दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जेव्हा पण आपण त्या रस्त्यानं जातो, त्या दिशेनं जातो, ते आपल्याला बघायला मिळतं. आणि याच चौकात सध्या भिक्षेकरी आणि विविध वस्तू विकणाऱ्यांची गर्दीही सातत्यानं पाहायला मिळते. सिग्नलला वाहनं थांबताच भिक्षेकरी थेट वाहनांजवळ जातात, काही जण काचा ठोठावतात, तर काही वाहनांच्या मधून फिरत भीक मागताना दिसतात, असं आत्ता सध्या आपल्या इकडे चित्र दिसत आहे. आणि त्यामुळे वाहन चालकांना देखील त्रास होतो. आणि या गर्दीमुळे पोलीस तिथे जे असतात त्यांनाही त्रास असतो, कारण त्यांना गर्दी सांभाळायची असतात, वाहनं सांभाळायची असतात, वाहतूक कोंडी सांभाळायची असतात, आणि त्यातच हे भिक्षेकरी देखील मध्ये मध्ये असतात, त्यामुळे अनेक प्रश्न उपलब्ध होत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडई आपल्या अहिल्यानगर मध्ये ना येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अहिल्यानगर आयोजित करत आहेत गरजतो मराठी हा गाण्यांचा सुंदर कार्यक्रम। सरगम थिएटर्स नाशिक निर्मित नंदकुमार देशपांडे आणि संतोष कराळे यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केलेला आहे। तर मंडळी याच कार्यक्रमाची अधिक माहिती आपल्याला सांगत आहेत विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे।
2: नमस्कार, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे आणि अहिल्यानगर आयोजित अजरामर मराठी गाण्यांचा शब्दसुरांची एक सूरमयी संध्याकाळ सर्व नगरकरांना अनुभवायची आहे। औचित्य आहे विद्यार्थी सहाय्यक समितीचा परिचय नगरकरांना व्हावा। हे पुणे आणि अहिल्यानगर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील गरीब होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यक समिती ही धर्मादाय संस्था गेली 70 वर्षे कार्यरत आहे। समता, स्वच्छता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या तत्वांवर आधारित समिती युवा परिवर्तनाचं कार्य गेल्या 70 वर्षापासून अव्याहतपणे करीत आहे। अहिल्यानगरवासियांना समितीच्या कार्याचा जवळून परिचय व्हावा या उद्देशाने हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे। हा गाण्यांचा कार्यक्रम सरगम थिएटर्स नाशिक यांची त्यांची प्रस्तुती आहे आणि गरजतो मराठी हा या गाण्याच्या कार्यक्रमाचा शीर्षक आहे। तर या सुंदर अशा मराठी जुन्या आणि नव्या गाण्यांचा सुंदर असा मेळ आपल्याला या कार्यक्रमामध्ये ऐकायचा आहे। तरी आपण सर्वांनी या समितीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं। सरगम थिएटर्स नाशिक निर्मित गरजतो मराठी या कार्यक्रमाचं ठिकाण आहे रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह प्रोफेसर कॉलनी सावेडी अहिल्यानगर। शनिवार दिनांक 5/9/2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माजी विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे। तरी नगरकरांनी या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून यावं ही विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं नम्र विनंती। धन्यवाद।
1: श्रोते हो येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अहिल्यानगर आयोजित करत आहे गरजतो मराठी हा गाण्यांचा कार्यक्रम। आणि त्याबद्दलच अधिक माहिती आत्ता आपण ऐकलीत विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे यांच्याकडून। आणि सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा। बरं का, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं। त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात। पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर।

0: हमारी अधुरी कहाणी या मूवीचं टायटल सॉंग आपण ऐकलेलं आहे आणि मला असं वाटतं हे गाणं आम्हाला खूप रिलेटेबल वाटतं आणि खूप छान आहे. हमारी अधुरी कहाणी, प्रत्येक कहाणी ही पूर्ण होत नसते आणि मला तरी असं वाटतं प्रत्येक कहाणी ही अधुरीच असते. कुठे ना कुठे तिला जाऊन थांबायचंच असतं आणि कधी कधी ती पूर्ण होऊन देखील अधुरी वाटते आणि कधी कधी अधुरी असूनही पूर्ण वाटते. तर अशी कहाणी असते. सो मंडळी, संध्याकाळचे 5:12 झालेत आणि सांज रंगमध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर जय कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्नेहालय संचलित स्नेहांकूरच्या वाटचाली श्रीमती विमल राणा यांनी निस्वार्थ भावनेनं अनेक बालकांची सेवा केली आहे आणि स्नेहांकूर मधील सर्वांच्या लाडक्या राणा आजी अजून म्हणून त्या प्रत्येकाच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण करून गेल्या आहेत. आज दुपारी 2 बालिकाश्रम रोड येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्ध पकाळानं त्यांचं दुःखद निधन झालंय. स्नेहांकूर मधील बालकांवर त्यांनी केलेलं प्रेम, माया आणि जिव्हाळीची सेवा हा स्नेहांकूर परिवाराच्या स्मरणात सदैव राहणार आहे आणि आमच्या देखील स्मरणात राहील, कारण कधी ना कधी आम्ही भेटलेलो आहोत आणि खरंच एवढं प्रेम, एवढं निस्वार्थी प्रेम कोणी कोणावर करत नाही जेवढं त्यांनी त्या बालकांवर केलं आहे. आणि आज राणाजी ज्या आहेत त्या आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांनी दिलेली माया, प्रेम आणि सेवा यांच्या आठवणी सदैव सोबत राहतील. तर मंडई, अशा खरं म्हणजे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि खरंच जे इतरांना प्रेम देतात ना ते नेहमी आठवणीत राहतात, अशाच या राणाजी. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि एकच म्हणेल जाता जाता की आजी, आज तुम्ही नाही आहेत आमच्यात, पण तुमच्या आठवणी, तुमचं प्रेम आणि तुमचं सगळं, आमच्या डोक्यावरून तुम्ही फिरवलेला मायेचा हात नेहमी आमच्यासोबत असेल. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: Hello, I am Ishita Bora and you are listening to Radio Nagar 90.4 FM, your voice.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: यांच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऑस्करवाडी मिसळचे फाउंडर आणि डायरेक्टर अक्षय कटके यांचं यशस्वी उद्योजक कसा घडतो या विषयावर मार्गदर्शन झालं. ऐकूयात या मार्गदर्शनाचा संपादित अंश.
1: आणि फिल्म क्षेत्रातील सर्वोच्च मोठा अवॉर्ड म्हणजे ऑस्कर अवॉर्ड. ते योगायोग जुळवला आणि ऑस्करवाडी हे नाव आम्ही दिलं वेब सिरीजला. वेब सिरीजचे 137 एपिसोड आले. युट्यूब सर वरती धुमाकूळ घालणारी आपली वेब सिरीज होती. सामान्य जीवन, गावाकडचं आयुष्य, लोकांना प्रेरणादायी करणार त्यातले डायलॉग याने एवढी प्रतिसाद भेटला की 107 देशात मालिका पोहोचली. आणि लागलं लॉकडाऊन. लॉकडाऊन मध्ये माहितीये सगळ्यांना, सगळ्यांचं आयुष्य थांबलं. तर माझं पण आयुष्य थांबलं होतं. मी छोट्याशा कुटुंबातून येतो. आमचे वडील घरी 4-5 म्हशी आहेत. आई दुसऱ्यांच्या इथे रोजाने कामाला जायची. दोघांना लिहिता वाचता येत नाही. लहानपणापासून घडतर परिस्थितीत शिक्षण घेतलं. शनिवार रविवार गुरुवाळे जायचो आणि एक सोमवार ते शुक्रवार शाळेच्या सुरुवातीला सकाळी 1 तास शेतात जायचं. शाळा झाल्यावरती 5 वाजता शाळा सोडायची, परत 2 तास शेतामध्ये जायचं. असा आयुष्याचा प्रवास. पण आयुष्याला आपण म्हणतो ना की एक एनर्जी, एक ऊर्जा, कुठंतरी स्वप्न बघायला आपण चालू होतो. असंच आमच्या शाळेमध्ये बसलो होतो 9वीला. तेव्हा चांगले वक्ते येतात, ते आपल्याला आयुष्याला बदल घडवतात. माझ्या पण आयुष्यात तसंच झालं. एक वक्ता आला आणि बोलला की तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आयुष्य मेहनत करायला लागेल. तेव्हा आम्ही पण असं बसलो की मागे आपण कोपरे बसलो की आपली चर्चा मस्ती चालू असते असं बसायचो. पण त्या माणसाने मला म्हणलं की तू उभा राहा. चांगले वक्ते होते म्हणजे उभे राहा म्हणजे का असतोय. मी काय बोलू शकलो नाही, खाली मान घातली. मला म्हणले बा आज उभा राहिलाय काय बोलू शकला नाही, पण आयुष्यात एवढा यशस्वी हो की आज सगळ्यांपुढे मी तुला उभा केला आणि तू त्याच्यात काहीच बोलू शकला नाही. तू त्याच्यात तुझी कमी मान आहे. तो झालेला अपमान आयुष्यात ठरवलं की इथून पुढे असा चांगला वागेल की 4 चौघांच्या उभा राहिल्यावरती लोकांनी टाळ्या वाजवाय पाहिजे. चांगल्या वक्ती आयुष्यात आपल्याला दिशा देतात, चांगली ऊर्जा देतात, यशाचं चांगलं शिखर गाठायला मेहनत करतात. तेथून झालेला प्रवास कॉलेजला ग्राफिक अॅनिमेशनचं तेव्हा वेळ होत. 2014 साली जेव्हा देशाचं सरकार बदललं तेव्हा फेसबुक कॅम्पेनिंग झालं. आठवतंय का सगळ्यांना? आठवतंय का फेसबुक कॅम्पेनिंग झालं तेव्हा त्याला आपल्याला पोस्टर द्यायचं 700 दिन आहे. ते पोस्टर कसं बनवतात हे मी म्हणलं की कसं बनवतात. त्यासाठी म्हणलं की अॅनिमेशन करायला लागेल. अॅनिमेशनला ऍडमिशन घेतलं. अॅनिमेशनचं ऍडमिशन चांगलं शिक्षण पूर्ण घेतल्यावरती प्रोडक्शन हाऊसला जॉब केला. तेव्हा शॉर्ट फिल्मचा एक कंटेंट चालू होता आणि म्हणलं की आपल्याला काहीतरी थांबायचं नाही, आपल्याला शिक्षण घेतलंय, शिक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे. मी सुरुवातीला पेशाने फोटोग्राफर, म्हणजे आता दादा फोटो काढायला म्हणून एक चांगलं वाटलं की आपले पण दिवस असे होते की आपण सुरुवातीला अशा कार्यक्रमांना फोटो काढायचो. व्हिडिओग्राफर, एडिटर, ऍनिमेटर म्हणून म्हणलं आपल्याला आता वेब सिरीज करायचे. ठिकाण चांगलं होतं, चांगली पुस्तकं, चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलं की चांगलं लिहिता पण येतं. माणसं ऐकायला चांगलं भेटलं की वाचता पण येतं त्यांना. माणसं वाचली, चांगला डायरेक्टर झालो, चांगली वेब सिरीज लोकांपुढे आली, संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. पण वेब सिरीज मधून पाहिजे तसा इन्कम सोर्स भेटत नव्हता. लोक यायची, फोटो काढायचे, पण त्या फोटो काढलेल्या माणसाला 10 रुपयाचा चहा बांधायला घेत पैसे नव्हते. ती ओळख काय कामाची. 2020 ला जेव्हा कोरोना आला तेव्हा कोरोनाने आपल्याला शिकवलं की सगळ्यांना त्या कोरोनात वाईट दिवस बघायला भेटले तसे मला भेटले. म्हणजे आईला कोविडचे पूर्ण सिम्पटम होते, चांगले दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते, कोणताही मेडिक्लेम नव्हता. म्हणलं काय करायचं. आयुष्याला असे क्षण प्रत्येकाच्या वाटायला येतात. समोर आई आदर दिसते चांगला मुलगा आहे वर्तुवर मुलगा आहे त्याला काहीच करता येत नाही. ते म्हणलं अक्षय हे जीवन तुझं नाहीये, तू या जन्माचा सार्थक की नाही. तेव्हा खूप वाईट दिवस बघितला. म्हणजे आमच्या सासवडला एक सरकारी लवकर आहे, तिथं झेंडा आहे, तर झेंडा खाली वसून रडत होतो की आयुष्यात ही वाईट वेळ शेवटची असेल. देवाने पण चांगली कृपा केली, जे सिम्पटम सगळे असून पण रिपोर्ट मला त्या झेंड्यावरतीच पूर्ण आलता निगेटिव्ह आलाय. म्हणजे देव आपल्या पाठीशी, आपण इथून पुढे मेहनत करायची, शिक्षण आयुष्यात चांगलं कामाला येतो. मी एवढ्या मृत्यूला माहितीये का सगळ्यांना, येवल्या मृत्युल्य जो चांगला येवल्याचा ब्रँड आहे चहाचा, त्याच्या 270 आउटलेट लॉकडाऊनच्या आधी मी ओपनिंगच मार्केटिंग करायचो. चांगला अनुभव होता. म्हणजे की आपल्याला व्यवसायात उतरायचंय, हीच योग्य वेळ. आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची, एक मुलगा म्हणून आपल्याला आपली परिस्थिती बदलायची. ही परिस्थिती बदलावर आव्हानं भरपूर होती. कॅपिटल झिरो व्यवसाय करायच्या आधी जायचं कोणाकडे, पैसे मागायचे कोणाकडे, व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना असायला वाटायचं की म्हणायचं की हे वेब सिरीज करणार पोरग, साधं शूटिंग करणार, माळा फिरणार, व्हिडिओ काढणार पोरग, व्यवसाय केलं यशस्वी होईल का. आमची जागा रोडला होती, जी पुणे जिल्ह्यात पाचवटात शाखा आहे. लोकांकडे भांडवलासाठी मला वाटायचं की आपण व्यवसाय सुरू केला, आपल्याला सगळे मदत करतील. पण मित्रांनो, जेव्हा आपण व्यवसाय देतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या पाहुण्याला वगैरे खूप मदतीचे, ते आपल्याला पैसे देतील आणि आपला व्यवसाय चांगला चालेल. पण जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा आम्ही पाहुण्याला ओळखलो गेलो, ज्यांच्याकडे घरात लाखोनी पैसे आहेत, पडून आहेत, आपल्याला माहिती आपला काका मामा आपल्याला मदत करतील. पण मी मागे गेलो, सगळ्यांनी हातवर केले, आमच्या काकाने मामाने दादाने कोणच पाहुणे मदतील नाही आले. आणि तुमच्या त्यांना पण भरपूर जाणं असं वाटत असत, कारण का त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, याला पैसे दिल्यावर आपले पैसे माघारी कसे मिळतील. जेव्हा समोरचा तुमची लायकी काढतो तेव्हा आपल्याला आयुष्यात पुढे जायचा निर्णय घ्यायला लागतो. बँकेकडे गेलो म्हणजे सिबिल नाही, पैसे मिळणार नाही. पण शिक्षण चांगलं होतं म्हणून भांडवल चांगलं, जे कोण मदत करत नाही, रक्ताची नाती उपयोगाला नाही आली तेव्हा मैत्रीची नाती उपयोगाला आली. आमच्या दाजींना मी पार्टनर घेतलं, दाजींनी त्यांचा हातवार लावला आणि ज्या बँकेने लोन नाही म्हणली तिथं कर्ज काढून मित्रांकडून घेऊन टक्क्याने घेऊन आईचं सोनं काढ घेऊन व्यवसाय सुरू केला. पण केला, जिद्द होती, स्वप्न होती, स्वप्न पाहिली होती, पूर्ण करायची होती. 5 जुलै 2021 ला पुण्यामधील बापदेव घाटात ऑस्करवाडी मिसळ चालू केली. पहिल्या लॉकडाऊन मध्ये काम चालू घेतलं, दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये काम अडकलं होतं, तरी पण ओपनिंग नव्हती, कोणताही फोटो नव्हता, जाहिरात नव्हती. परिस्थिती बिकट होती म्हणून पहिल्या दिवशी चालू केलं, पहिला कस्टमर आला. आमच्या एक कळलं होतं की व्यवसायात राहताना आपल्याला जे प्रोडक्ट द्यायचे ते चांगलं द्यायचे, चवीचं द्यायचे. त्या चवीला मला माहिती होतं की जेव्हा मित्र आमच्या घरी जेवायला यायचे तेव्हा आमच्या आईच्या सगळ्यांना जेवण आवडायचं, तेच लॉकेट घेऊन आपल्याला मिसळमध्ये आमलात आणायचं. ते टेस्ट मेट जी होती ती मेंटेन केली. 5 जुलैला जेव्हा पहिला कस्टमर आला त्याला पहिली मिसळ खूप आवडली, पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने दहाव्याला, दहाव्याने 100 वेळा. मित्रांनो, चालू करून मंगळ होता आणि 5 दिवसांनी होता रविवार, आणि पहिल्या रविवारी एवढं प्रमोशन चांगलं झालं माऊथ पब्लिसिटीने की पहिल्या रविवारी 1000 मिसळ सेल झाल्या. आणि त्यातून झालेला प्रवास आयुष्यात अजून नाव ओळखणार बघितलं. जे नाव ठेवणारे होते, जे मागून बोलणारे होते, त्या सगळ्यांना आपल्या कामाने उत्तर द्यायचं असतं. जी बँक बोलायची की तुझ्याकडे पैसे, तुमचं सिबिल खराब आहे, आज तीच बँक फोन करती, सर तुम्हाला 1 CR लोन अप्रूव्हल होईल, तुम्ही घेता का. एवढं आयुष्यात माणसं यशस्वी व्हायला पाहिजे. माझ्यासारखे भरपूर तरुण आहेत, प्रत्येक जण, प्रत्येक माणूस इथल्या गुटचुकला, प्रत्येक जण आपापल्या जो क्षेत्र असतो प्रत्येकापेक्षा पुढे असतो. मग फक्त स्वतःतील तो माणूस शोधला पाहिजे. तुम्हाला जे सोशल मीडियाचं वाढ चाललंय त्याच्यात एकच सांगतो, जेव्हा जॉब करत होतो तेव्हा काय नाही गाठवायचं, व्यवसायात का आलो मी. घरच्यांना म्हणायचो की आपल्याला व्यवसाय करायचंय, घरचे म्हणायचे आपलं काम नाही ते, मग कोणाचं काम आहे. आपला मराठी माणूस म्हणायचं की त्यात रिस्क आहे, जिथं धोका असतो तिथं आपली मुलं जायला टाळतात, पण जिथं धोका असतो तिथं सगळ्यात मोठं यश असत. त्या यशाच्या दिवसासाठी आपल्याला मेहनत करायला लागते. तुमच्यातल्या सगळ्यांच्या तिथे स्पार्क असेल. आपल्याला माहिती आपल्यात एनर्जी सगळ्यात जास्त कोणती, त्या एनर्जीवरती स्वतःला बोट ठेवायचंय, त्या एनर्जीवरती आपल्याला यशस्वी व्हायचंय. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला काळ येतो तसा वाईट काळ पण येतो. मित्रांनो, आज माझे भाषण नाहीये, मी तुमच्याशी संवाद साधतोय. तर वाईट काळ झाल्यावरती आपल्याला जे वाईट दिवस बघायला भेटतात ना, ते यशस्वी दिवसासाठी प्रेरणा असते. माणूस किती यशस्वी झाला तरी तो जमिनीवर राहायला पाहिजे. जे सोशल मीडियावरती तुमच्या घरात तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा आहे, माझं छोटं मुल आहे, मोठा मुलगा आहे, दिवस रात्र व्हिडिओ स्क्रोल करतोय स्क्रोल करतोय स्क्रोल करतोय, सगळ्यांना वाटत असत आपल्या म्हणून होईल काय, त्यांना एकदम एका दिवसात त्याच्यातून बाहेर नाही काढायचं आपल्याला. त्यांना ना 5 मिनिटं तू मोबाईल बघतोय ना, त्याला सांगायचं किती वेळ बघतोय बाळा, किती वेळ झालाय त्याचं बघून. सगळ्यात मोठं लागलेलं वेळ मोबाईलच आहे. तुमचा पण जास्त वेळ मोबाईल मध्ये जात असेल, जातो का? जातो का? पण त्या मोबाईलला आपल्याला घरून घ्यायचंय की मला एवढ्या वेळेस मोबाईल वापरायचा. आता सगळ्यात मोठं डोक्याला लागलेलं ते सगळ्यांच्या डोक्यामागे असेल ते हे, बरोबर ना? त्याच्यात आपला टाइम घरून घ्यायचाय आणि त्याच्यातला चांगला गुण आपल्या व्यवसायात आणायचाय. युट्यूबला इंस्टाग्रामला जे वेब सिरीज मध्ये शिकलो त्याचं मार्केटिंग केलोय म्हणून तुमच्या पुढे आज बोलतोय. नाहीतर तुमची माझी ओळख नसती झाली सोशल मीडिया नसती तर. सोशल मीडियाचा चांगला वापर पण करता येतो. मिसळचं चांगलं ओपनिंग प्रत्येक शाखेत व्हायचं, तिथून ही ऊर्जा भेटायची. मला बोलायला पण मी कुठे शिकलो नाही, असंच तुमच्यातून आमच्यातून बोलायला शिकलोय. जेव्हा चांगल्या लोकांच्या आपण संधीत राहतो तेव्हा आपलं आयुष्य चांगलं होतं. घरातला एक करता मुलगा जेव्हा वाईट मार्गाला जातो तेव्हा त्याच्या आई वडिलांना एक सांगायचंय की आपल्या मुलाला आहे ना 1 रुपयाची किंमत ठेवायची. जो 1 रुपया तो तुम्ही त्यांना देत असाल पैसे, ते पैसे कुठून येत आहेत, कोणत्या मार्गाने येत आहेत, त्याला कुठं खर्च करायचे, ते सगळं सांगत चाला. कारण आपण ज्या घटना कारणावरती ऐकतो की मुलगा ऐकत नाही, मुलगा उलटा बोलतो, त्याला ती वेळच येणार नाही. बापाने त्याचं कष्ट सांगितलं नाही 5 रुपये आले कुठून, तर ती वेळ यायचीच नाही. कारण पोरगा ऐकत नाही, आमचा हत्ती आहे, तो वेगळ्या मार्गाला पण जाणार नाही, तो दुसरा विचार पण करणार नाही. त्याला माहिती आहे आपल्या आईने आपल्या बापाने पुढल्या परिस्थितीतून आपल्याला लहानाचं मोठं केलंय, तो चांगल्या मार्गाने राहील. तुम्हाला तुमच्या मुलांना सांगायचंय की त्याला कमवायला शिकवा, त्याने 10 रुपये पण कमवा, जेव्हा तो 10 रुपये कमवल त्या 10 रुपये खर्च करायचा पण विचार करेल. सगळ्यांनी आपल्या मुलाला ना स्वावलंबी बनवायचा प्रयत्न करा. त्याला तुम्ही पैसे द्यासान तो खर्च करेल, त्याला छोटस काम करायला हवा, कुणाच्याही तुम्हाला काम करायला हवा. कामाची सवय झाली ना चांगल्या संगतीत माणूस राहतो. एक चांगला मुलगा चांगल्या संगतीत राहिला ना तुमचं पुढे मोठं उदाहरण आहे. चांगल्या माणसात चांगली संगती राहिल्यावरती आयुष्यात यशस्वी होतो. काही नाही, साध्या मी गरीब कुटुंबातून आलेला आहे आणि इथपर्यंत प्रवास. हीच मुकुंद वाडी छोट्याच्या वाडी तुम्हाला ती आज 33 वर्षापर्यंतीने आहे का? हा प्रवास असतो आयुष्याचा. आपल्याला जास्त मोटिवेशन पण नाही द्यायचं तुम्हाला, मला जास्त मोटिवेट पण नाही करायचं. पण जिथील पालक असतील त्यांनी त्यांच्या मुलांना आणि जे मुलं असतील त्यांनी स्वतःला एक स्वप्न बाळगून घ्या की आपण दुसऱ्याच्या इथं कामाला गेलो तर त्याच्या इकडे आपल्याला काम करून आपण त्याला मोठं करतो, पण स्वतःच्या इथं स्वतःच्या व्यवसायामध्ये काम केलं तर स्वतः मोठं होतो आणि पण आपल्या कुटुंबाला मोठं करतो. तेव्हा घरातला एक कर्ता माणूस, घरातला एक कर्ता माणूस, एक मुलगा, एक मुलगी जेव्हा चांगल्या स्टेजला येते आणि चांगलं काम करते तेव्हा त्याचं नुसतं तो मोठा होत नाही, त्याचा संपूर्ण परिवार मोठा होतो, त्याचे संपूर्ण भावकी होती, त्याच गाव होत. गाव झाल्यावर आपल्याला सगळ्यांच्या प्रगतीला वेळ लागत नाही. सोशल मीडियाचं वार आहे, पूर्ण डिजिटल झालेलं आहे. ह्या डिजिटलच्या वाऱ्यामध्ये आपल्याला आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करायचंय, ह्या सोशल मीडियाचा चांगला फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर जो मुलगा ठेवतो, जे पालक आपल्या मुलांना, म्हणजे पालक जास्त करून मी त्यांना सांगतो, आपल्या मुलाला तुमची परिस्थिती सांगा, तुम्ही काय दिवस बघितले, तुम्ही काय यशस्वी कराय. आपली वर्तमान संस्थापन सुरुवात होताना छोट्यातून सुरुवात झाले, हे छोटी छोटी उदाहरण देणार यश प्राप्ती होतेच. तर जास्त भाषण नाही करायचं, पण तुमच्या त्यांचे भरपूर घरांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी आलोय, चांगलं त्यांना बोलायला आलोय. एखादा माईक असेल तर कोणाचे प्रश्न असतील सर आपण प्रश्न उत्तर पण घेऊ शकतो, एक 5 ते 10 मिनिटं चालेल. आहेत का प्रश्न? प्रश्न असायला पाहिजे सगळ्यांना आयुष्यात. चांगले प्रश्न असतील त्याच्याकडे तो चांगला यशस्वी होतो, चांगली स्वप्न असतात. बोला, प्रश्न आहे का? बोला.
2: नमस्कार. जय महाराष्ट्र.
1: जय महाराष्ट्र.
2: आपल्या यशस्वी होण्याच्या माग खरा इरादा नाही, कृपया आम्हाला एकदा समजून सांगा. तुम्ही जे यशस्वी झाला नाही, ती यशस्वी माग खरा इरादा नाही, ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांचं महाराष्ट्र मला भेटलं, यातनं तुम्ही आज ज्या स्टेजपर्यंत आलात त्याच्या मागचा आम्हाला माझी आम्ही मागचा इरादा आहे, पण त्या मागे समजत ते पण आम्हाला समजलं पाहिजे.
1: सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे त्याचे आई वडील असतात. त्याच्यानंतर इथं आमच्या सोबत आलेत माझे सिने क्षेत्रातील गुरुवर्य विठ्ठल सर. वेब सिरीज चालू केली ना, म्हणजे 107 देशात पोचली मालिका, हे सगळं बरोबर आहे, पण जेव्हा पहिले 5 एपिसोड लागले तेव्हा चांगले चांगले कलाकार घेतले होते ते सगळे सोडून गेले, तेव्हा एकटा पडलो होतो आणि रडत होतो. चांगल्या म्हणलं की जेव्हा वेब सिरीज चालू केली तेव्हा मी 14वीत होतो आणि 14वीतून जॉब सोडून वेब सिरीज चालू केली. 15वीत जे माझे मुलं शिकत, म्हणजे सोबतचे जे मित्र होते शिकत होते, तेव्हा ते जॉब बघत होते आणि मी जॉब सोडला होता. तर खूप वाईट वाटत होत की आयुष्यात सगळं काही संपलंय, पण ट्विटर सरांनी मला सांगितलं, अक्षय ह्या क्षेत्रात तू आलाय, लोक तुला सोडून जातील, तुझ्यात जी धमक आहे ना ती दाखवायची, माणूस पाठीशी पाहिजे. आणि जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा येवले अमलोकतुल्याचे डायरेक्टर नवरात येवले सर होते पाठीशी, आणि आमचे दाजी सोनोजा सर हे पण पाठीशी होते, म्हणून व्यवसाय इथपर्यंत आलोय.
2: कारण तुम्ही जसं मार्गदर्शन केलं, तुम्ही मार्गदर्शन बोलत आहे सरने, पण असे मी सरांना माझ्या ज्युनियर टीचर सरांना ओळखतो डॉक्टर शिंदे सरांना, त्यांची एक छोटी सुरपणी बोलून गणली होती, त्यांनी एक छोटं स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले भगवान महावीर ही शाळा काढली होती, त्या शाळेत मी यांना 2वीपर्यंत शिक्षण घेतलं, त्या शिक्षणापासून आतापर्यंत प्रवास सरांचा एवढा मोठा झाला की महाराष्ट्रात नाही देशभरात सरांचं वर्तमानचं नाव गाजलंय, ही सरांची प्रगती म्हणून खूप आनंद वाटतोय. त्यांचे सोबत असेल त्यांच्या महावीरकडे असेल अनंतनागा घडमोडे असेल, त्यांनी खूप असं मार्शन करून एक छोटस रोपटा त्यांनी सगळ्याकडे मुखवेळेला उभा केलं. त्याच्यानंतर सेकंड रोपटा आमचा चिटेगाव येथे आले, त्यावेळेस मी चौकीलाच होतो, चौकीला असताना सर जागा बघणं शाळेला होती, त्या दुसऱ्या शाखेची ओपनिंग पासून आजपर्यंत 33 शाखा झाली. असं सरांना यश लाभत जावं ही तिथे जन्मला आणि सर्व समोरच विनंती आहे. आपण या सरांच्या विश्वासाला असंच सहकार्य द्या, येणार एक दिवस नक्कीच मोठं होणार आहे त्याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही.
1: धन्यवाद. ते रोपट वाढवायचं काम आपलं असतं. पाणी घालणारे भरपूर असतात, त्याला तोडणारे जास्त असतात, त्याच्या फांद्या वाढणारे जास्त असतात. पण आपण जर चांगलं पाणी घालत राहिलो की झाड चांगलं वाढतं आणि त्याचं वोटर वृक्षात व्हायला वेळ लागत नाही. जाता जाता एकच सांगायचे तुम्हाला, मोटिवेशन आयुष्यात एवढं मोठं पाहिजे की ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रातलं मोठंच व्हायचं असं स्वप्न जर बघायचं. की स्वप्न आपण भरपूर पाहिलं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श समजतो, तेव्हा त्यांची जागा जे जागा होती ती व्यापार व्यवसाय करायला आपण म्हणायचो की साता समुद्र पार मस्कत पर्यंत जातात. तर ते स्वप्न मागे केलं मी की येणाऱ्या 7 महिन्यात, गेल्या 1.5 वर्ष आलं काम चाललंय, साता समुद्र पार आपली ऑस्करवाडी मिसळ झाले होते दुबईमध्ये. आणि अजून एक तुम्हाला लवकरच अनाउन्समेंट होणार आहे, त्याचं काम करतोय, कुठं रिव्हिलला गेलं, गेले 8.5 वर्ष झालं काम करतोय. हॉटेल इंडस्ट्रीला आपलं आयुष्यातलं यशस्वी

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई छत्रपती संभाजीनगर येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मंडळी आज ना आपल्या सोबत आहेत उद्योजकता क्षेत्रातील मार्गदर्शक एमएसएमई कन्सल्टंट आणि मास्टर ट्रेनर रविराज एस भालेराव सर आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा आपण मारणार आहोत. आणि युवकांना खूपदा प्रश्न पडलेला असतो, बिझनेस करायचा आहे पण तो करायचा कसा, भांडवल कुठून मिळेल, हे सगळे प्रश्न जे आहेत ना त्याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. गेल्या 2 दशकांपासून ते युवकांना व्यवसाय, सरकारी योजना, कर्ज आणि उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन करत आहेत आणि खरं म्हणजे हा त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. सर, सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आणि सर, सगळ्यात आधी सगळेच उत्सुक असतील जशी मी पण उत्सुक आहे की तुमचा प्रवास जाणून घेण्यासाठी, तर कसा सुरू झाला हा प्रवास?
2: मॅडम, प्रवासाची सुरुवात म्हणजे ज्यावेळेस मी सुशिक्षित बेरोजगार झालो आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली त्यावेळेस असं म्हणायचे की नोकरी कर, नोकरी ऑटोमॅटिक मिळेल. तर त्यावेळेस नोकरीच्या शोधात इंडस्ट्रियल स्लॅग झालेला होता. घरचे पूर्णतः सुशिक्षित फॅमिली होती पण नोकऱ्या नव्हत्या. तर त्यावेळेस जिल्हा उद्योग केंद्रामध्ये एक थोडंसं व्यवसायाचं ट्रेनिंग सुरू होतं. तर त्यामध्ये मी फोटोग्राफीचं एक ट्रेनिंग केलं आणि तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर मला व्यवसायाची आवड सुरुवात झाली. तो एक माझा छंद होता आणि त्या फोटोग्राफीच्या व्यवसायातून मला 2 रुपये मिळायला लागले, जेणेकरून मग मी फोटोग्राफी व्यवसायामध्ये पुढे चालत गेलो. ज्यावेळेस मी फोटोग्राफीचा व्यवसाय करत होतो मी फक्त नेचर फोटोग्राफी करत होतो. मग त्याच्यानंतर मी ग्रीटिंग फोटोग्राफी केली, त्याच्यातून मला उत्पन्न, दिवाळीचे ग्रीटिंग्स, वेगवेगळ्या इव्हेंट्सचे ग्रीटिंग्स ते सुरू केले. त्याच्यानंतर पैसे मिळाल्यानंतर मग मी ट्रॅक लग्न कार्य, बर्थडे याच्यामध्ये उतरलो. पण त्या फोटोग्राफीमध्ये मला बोरिंग वाटायला लागलं. त्यानंतर मी एक क्राईम फोटोग्राफीकडे वळालो. त्यामध्ये कुठल्याही एखाद्या चोराला जर पकडलेला असेल तर वेगवेगळ्या अँगलचे त्याचे फोटोग्राफ्स काढावे लागायचे आणि ते प्रत्येक पोलीस स्टेशन्सला एक त्यावेळेस पोस्टकार्ड साईज असायची, त्या पोस्टकार्ड साईजनी मल्टिपल कॉपीजमध्ये आपल्याला द्यावा लागायचे. त्याच्यातून 4 पटीने पैसे मिळायचे आणि ते सेम डेला ते आपल्याला ते फोटोग्राफ्स प्रिंट करून द्यावा लागायचे. त्याच पद्धतीने पोस्टमार्टमचे फोटोग्राफी करणं, त्याची व्हिडिओग्राफी वगैरे करणं, हॉस्पिटल्समध्ये क्रिटिकल जे ऑपरेशन्स असतील तर त्याचे व्हिडिओज वगैरे, फोटोज काढून हा एक ट्रॅक मिळत गेला आणि पैसा मिळत गेला. त्यामुळे मी व्यवसायामध्ये जास्त प्रावीण्य झालो.
1: आणि खरं म्हणजे हा प्रवास खूप सुंदर होता की सुशिक्षित बेरोजगार ते व्यवसाय आणि पुन्हा मग व्यवसाय तर इतरांना व्यवसाय उपलब्ध करून देणं किंवा मार्ग दाखवणं, तर मग हे कसं सुचलं?
2: ज्यावेळेस व्यवसायामध्ये मी उतरलो त्यावेळेस कुठं जायचं, कुठून व्यवसायाला सुरुवात करायची, जर व्यवसायाला सुरुवात केली तर त्याला पैसा लागतो, तो पैसा कुठून मिळणार, त्यासाठी खूप अडचणी यायच्या. ज्यावेळेस मी ह्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सर्वप्रथम व्हिजिट केली त्यावेळेस त्या ठिकाणी सरकारी बाबू कधीच कोणाला नीट व्यवस्थित उत्तर देत नाही आणि ते जागेवर सापडत नाहीत, याचा मीही एक अनुभव घेतलेला होता. त्यामुळे मी हे एक ठरवलं की आपण स्वतः शिक्षित व्हायचं ह्या व्यवसायामध्ये, जेणेकरून आपल्याला हे दुसऱ्यांनाही सांगता आलं पाहिजे की कुठला उद्योग हा सोयीस्कररित्या केला पाहिजे आणि कुठल्या उद्योगाला चांगलं एक मार्जिन मिळू शकतं. तुमच्या जिओग्राफिकल लोकेशननुसार तुमचा ग्रामीण भाग आहे का शहरी भाग आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुमचा इंडस्ट्रियल भाग आहे, तर त्यामध्ये कुठला उद्योग हा आपण चालू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं प्रॉफिट ऑफ मार्जिन जे आहे जास्त मिळेल. कारण की ज्यावेळेस आपण रॉ मटेरियल ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी जर आपण उद्योग सुरू केला तर ते प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे ते वाढतं आणि लेबरही त्या ठिकाणी स्वस्त मिळतात. तर या पद्धतीने मी सुरुवात केली. मग त्याच्यानंतर उद्योग चालू करायचं म्हटल्यानंतर लायसन्स लागतात. कुठले लायसन्स लागतात? पूर्वीच्या काळी पुस्तकं असायचे, ऑनलाईनचा जमाना हा आत्ता आला. मग त्यावेळेस पुस्तकाचं नॉलेज घेऊन कुठले कुठले इंडस्ट्रीज चालू आहेत, उद्योग कुठले कुठले छोटे मोठे चालू आहेत, त्या उद्योगांना भेटी गाठी देऊन त्या ठिकाणचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेसही नॉलेज कुणी देत नसायचं, प्रत्येकजण हेच सांगायचं की हा उद्योग करू नकोस, याच्यात एवढा मजा नाहीये, याच्यात प्रॉफिट नाहीये. पण ज्यावेळेस आपल्याला हे कळालं की हा तर म्हणतोय की हा उद्योग चालू करू नकोस पण त्याचा उद्योग हा व्यवस्थित चालू आहे, तो 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, तो उद्योग व्यवस्थित करतो म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो. पण त्याची इच्छा ही होती की तू हा उद्योग चालू करू नको. म्हणजे एक नकारात्मक दृष्टिकोनातून कुठल्याही उद्योजकाला हा जो एक नकार मिळायचा की ह्या उद्योग मध्ये पडू नकोस, मीच लॉस मध्ये रे, ह्या पद्धतीची भावना ही सर्वप्रथम एक उद्योजकामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा एक स्वतः उद्योजकच त्यांच्या मनामध्ये करत असतो. त्यामुळं मी हे ठरवलं की आपण एक स्वतः नॉलेज घेऊन कुठला लायसन्स करायचं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत, त्याला कागदपत्र कुठले कुठले लागतात, कुठल्या कुठल्या शासकीय बँकातून त्याला कर्ज प्रकरणं मिळतात, आता तर प्रायव्हेट बँकांचं सुद्धा ऍड झालेलं आहे त्यामध्ये. या दृष्टिकोनातून मी हा सुरुवात प्रवास सुरू केला की यामध्ये आपल्याला आहे ना लोकांना सुद्धा गायडन्स करणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण स्वतः ह्या खड्ड्यातून जातो त्यावेळेस खड्डा हा कुठं आहे आणि कुठल्या वाटेने जायला पाहिजे हे खूप महत्वाचं ठरतं.
1: आणि सर, खरं म्हणजे हा प्रवास जसा दिसतोय सुंदर किंवा तुम्ही जसा सांगितलात की टप्प्याटप्प्या गाठत गेलात, पण तो तेवढा खडतरही झाला असेल, कारण कोणतीच गोष्ट एवढी दिसती तशी नसते, एवढी सोपी नसते, आणि अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या असतील. तर काय काय गोष्टी नव्यानं यामध्ये तुम्हाला कळाल्या आणि काय काय गोष्टी खडतर झाल्या तुमच्यासाठी?
2: खडतर ह्यात झालं की मला नॉलेज कुठूनच मिळालं नाही. नॉलेज हे त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांच्या अक्षरशः जर मला फोटोग्राफी हा व्यवसाय करायचा आहे तर मला ट्रायपॉड व्हावा लागायचे, लाईट्स पकडायला जावा लागायचे, जेणेकरून तो जो मला शिकवणारा आहे म्हणजे त्याची गाडी पुसणं, त्याच्या गाडीवर बसायचं म्हटल्यानंतर तो आपल्याला शिकवेल आणि कॅमेरा कधी आपल्या हातात देईल, रोल भरायचा जरी करायचा असेल, आता तरी मेमरी कार्ड्स आले, मोबाईल्स मध्ये आले, पूर्वी रोल्सचे कॅमेरेज होते, तर त्यामध्ये लोड्स करण्यापासून हे शिकायला मिळत होतं. त्यानंतर मी हे ठरवलं की जर याच जर आपण स्वतः प्रशिक्षण जर घेतलं तर ते सोयीस्कर होऊ शकतं, म्हणून मी त्याचं एक प्रशिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी म्हणून एक मुंबईला इन्स्टिट्यूट होतं, रामदास नायक म्हणून होते, त्यांच्याकडे एक 6 मंथचा मी हा एक बेसिक कोर्स केला, जेणेकरून मला हे खूप सोपं गेलं की ना आपल्याला कुठला उद्योग आणि त्याचं नॉलेज घेऊन आपल्याला कसं मिळवायचं नॉलेज, हे स्किल खूप गरजेचं होतं. त्याला कन्सिस्टन्सीली त्यांच्याकडून नॉलेज काढण्यासाठी मी प्रश्न विचारायचो की हे केल्यानंतर हे असं होईल का, मग हे का आला हा फोटो असा, मी टिपण करून ठेवायचो की कुठल्या लाईट्सला कुठल्या बटनाला किती एक्सपोजर किती अपर्चर दिल्यानंतर आहे ना आपल्याला तो फोटो कसा येईल, याचं नोटिंग एक डायरीमध्ये करून ठेवायचो आणि ते जे सेटिंग्स लावायचे ते सेटिंग नंतर त्यांनी सुरुवात केली, हा रवी हा घे कॅमेरा याच्यात सेटिंग लाव, मग ती सेटिंग लावल्यानंतर त्यांचा फोटो मी पाहायचो ज्यावेळेस प्रिंट यायची की तो कसा आलाय, मग ते नोटिंग मी ते करून ठेवलेलं असायचं, मी त्याच पद्धतीने ती कॉपी वेगवेगळ्या लाईट्सचं हे नॉलेज असं अपग्रेड करत गेलो.
1: तुम्ही फोटोग्राफी हीच फील्ड का निवडलेत त्यावेळी?
2: फोटोग्राफी ही फील्ड यासाठी निवडली की मला पूर्वीपासून कॅमेऱ्याचं एक अट्रॅक्शन्स होतं. घरामध्ये टीव्ही नव्हता, पण दुसऱ्याच्या घरी टीव्ही पाहायचं तर त्यावेळेस खूप कमी लोकांकडे टीव्ही असायचे आणि कुठेतरी कोपऱ्यातल्या खिडकीच्या फटीतून दरवाज्याच्या फटीतून मूवी पाहायचो आणि 7-4 घरात अशी आमच्या घरच्यांची पद्धत होती. आई वडील शिक्षक होते प्रायमरी टीचर, त्यामुळं कडक शिस्त होती. घरामध्ये टीव्ही आणायचं म्हटल्यानंतर ज्यावेळेस मोठी बहीण ती 10वी पास झाली आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये एक टीव्ही आला ब्लॅक अँड व्हाईट आणि त्याच्यानुसार हे चित्र कसं चालतं आहे, मग हा फोटो कसा येऊ शकतो, दुसऱ्या एखाद्या कुठल्या कार्यक्रमाला गेलं तर तिथला फोटोग्राफर यायचा तो फोटो काढायचा आणि त्यावेळेस खूप कमी लोकांकडं SLR कॅमेरे असायचे, त्याला SLR म्हणतात, तर सिंगल लेन्स रिफ्लेक्स म्हणून, तर ते कॅमेऱ्याचं मला अट्रॅक्शन्स वाटायचं. मग मी त्यांच्या मागोमागं प्रत्येक कार्यक्रमात असायचो की हा फोटो कसा आला, तो प्रिंट आणल्यानंतर मी दुसऱ्यांच्या घरातली जर ती फोटोग्राफीची ऑर्डर असेल तर ते फोटो आवर्जून पाहायला जायचो. मग ते आवडायला लागलं की ह्या छोट्याशा ह्याच्यातून असा हा फोटो डायरेक्टली इमेज कसं काय होतो, मग ते एक्सपोजिंग कसं होत असेल, एक्सपोजिंग हा वर्डही मला नंतर कळाला, म्हणजे एखादा बंद खोलीमध्ये मग तो फोटो निगेटिव्ह वगैरे ती धुतली जायची लाईटच्या साहाय्याने एक्सपोज करून एक प्रिंट व्हायची. मग ते नॉलेजही मी आपल्या नगरमध्ये खूप कमी लोक होते त्यावेळेस एक्सपोजिंग करणारे त्यांच्याकडूनही ते नॉलेज अपग्रेड केलं आणि त्याला एक छान फोटो येतोय. एक छोट्याशा लाईट्सवर ह्या टेक्निकल नॉलेजमुळं एक कॅमेरा हा जो डिव्हाइस त्यावेळेस झालेला होता त्याच्यामुळं हा फोटो येऊ शकतो हे पाहूनच मला कुतूहल वाटायचं. मग वेगवेगळ्या लाईट्स वेगवेगळे प्राणी वेगवेगळे नेचर्स याचे फोटोग्राफी काढल्यानंतर त्यांची एक आत्ताच्या याच्यामध्ये आपण कॅन्डिड फोटोग्राफी म्हणतो आम्ही त्यावेळेस त्याला टायमिंग म्हणायचो, तो टाइम कॅच करणं तो खूप एक स्किल्ड असायचं. आता तरी डिस्प्ले पाहता येतो पण त्यावेळेस 36 शॉर्ट्स असायचे एका रोलमध्ये, आम्ही 36 च्या 36 शॉर्ट्स हे क्लिअर करायचो. समटाईम्स लक जर चांगला असेल तर कंपन्या ज्या असायच्या जवळजवळ 37-38 रूप फोटो काढायचे. मग त्याच्यामध्ये आम्ही 20 रुपये कॉपी प्रमाणे आमचे 60 रुपये वाढले. आम्ही त्यांनी आनंदी व्हायचो. तर ह्या पद्धतीने हा पैसा मिळत गेला, त्यामुळं ती आवड ही एक प्रकारे निर्माण झाली. आणि टेक्नॉलॉजीचा जो उपयोग झाला आत्ताच्या याच्यामध्ये, जनरेशन खूप फास्ट झालेली आहे, एआयचा जमाना आलेला आहे. तुम्हाला आज साधं छोटंसं एक गाणं जरी हे करायचं असेल, ऑडिओ जरी करायचं असेल, तर तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करता, स्क्रिप्ट घेता, त्याच्यानंतर एआयचा तुम्ही वापर करता, याच्या मार्फत ना तुम्ही डायरेक्टली एक छोटीशी रील बनवता किंवा एखादं सॉन्ग बनवता. त्यामुळं हे टेक्नॉलॉजी त्यावेळेसची आणि आत्ताची, आत्ताचे स्कूल गोईंग मुलगा सुद्धा खूप सुंदर रील्स करतो, त्याचं स्वतःचं पॉडकास्ट असतं, त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनल असतं, इन्स्टा फॉलोअर्स असतात, म्हणजे तो कुठल्याही एखाद्या एक्सपर्टाइजला तो हरवू शकतो, इतकी आत्ताच्या जेनझीमध्ये अल्फाजमध्ये तेवढी धमक आहे.
1: सर, लहानपणीचं स्वप्न काय होतं तुमचं आणि तुमच्या पॅरेंट्सचं देखील?
2: लहानपणीचं माझ्या पॅरेंट्सचं स्वप्न हेच होतं की मी एक शिक्षक बनावं, कारण की आई वडील हे शिक्षक फॅमिलीतून होते आणि कोणाचंच घरामध्ये असं उद्योजकतेचा वारसा नव्हता. काही जण आर्मीमध्ये होते, काही जण नर्सेसमध्ये होते, फक्त मोस्ट प्रॉबेबली आई वडील प्राथमिक शिक्षक असल्या कारणानं त्यांचं हेच होतं की डीएड कर आणि तुला नोकरी लागून जाईल. पण ह्या बिझनेसमध्ये कदाचित आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी एकमेव पहिला बिझनेसमॅन आहे की तो या बिझनेसमध्ये इतक्या वर्षापासून आम्ही करत आहोत.
1: आणि सर, जेव्हा बिझनेस आपण एखादा करत असतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे?
2: सर्वप्रथम की ज्यावेळेस आपण काळजी घेतो ती कोणाच्याही सांगण्यावरून तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करू नका. सर्वप्रथम त्याचं नॉलेज घ्या. माझं हे सजेशन सध्याच्या सर्व उद्योजकांना हे राहील तुम्ही फक्त सक्सेसफुल बिझनेसमॅनलाच भेटी देऊ नका, अशा उद्योगांनाच फक्त भेटी नका देऊ की जे सक्सेसफुल आहेत. उलट मी हे सांगेल की तुम्ही 10 अनसक्सेसफुल बिझनेसेस आहेत त्याचे जे ओनर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यांना जाऊन भेटा. त्यांना हे प्रश्न विचारा की तुमचा हा बिझनेस अनसक्सेस का झाला, त्याच्या मागचे कारणं काय आहेत. सक्सेसफुल माणूस हा कधीच त्याचे काही रहस्य गुपित सांगणार नाही, तो एक हातचा राखूनच ठेवणार. पण अनसक्सेस हा माणूस नेहमी सांगेल की माझी चुकी या ठिकाणी झाली की मला रॉ मटेरियल कॉस्ट ही जास्त पडली, माझं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही जास्त पडली, माझा गाळा हा प्राईम लोकेशन्सलाच नव्हता, मला गव्हर्नमेंटचं फंडिंग वर्किंग कॅपिटलच नव्हतं. म्हणजे हे त्याच्याकडं नंबर ऑफ रिझन्स आहे. लेबरच मला कॉस्टली गेले, लाईट बिलच मला त्या ठिकाणी खूप जास्त जात आहे, मला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये जे काय मशिनरीज घ्यायच्या होत्या त्या प्रॉपरच नाही मिळाल्या, ती कंपनीची योग्य नव्हती, त्या दर्जाची गुणवत्तेचा तो मालच नाही झाला, मला ब्रँडिंग नीट करता आली नाही, मला बल्कमध्ये हा कच्चा माल कुठून घ्यायचा हेच माहिती नव्हतं. हा जो अपयशी जो उद्योजक आहे याच्याकडून याचे अँसर्स खूप मिळतील तुम्हाला. पण कुठलाही सक्सेसफुल जो आहे व्यक्ती तो हे सांगेल तू इथं जा तिथं जा, तो हे नाही सांगणार की तू 10 ठिकाणी जा, तिथला रेट व्हेरीफाय कर, त्याच्यानंतर आहे ना तू तुझा बिझनेसमध्ये तुला कुठला उद्योग करायचा आहे ते निवड. त्यामुळं सर्व तरुण उद्योजकांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही 10 अपयशी उद्योजकांना भेटीगाठी करा. ते जे पॉईंट सांगतात हे तुमच्याकडं खूप येतील, ते 10 पॉईंट नाही सांगणार तुम्हाला, ते तुम्हाला 50 पॉईंट सांगतील की ना माझा हा बिझनेस का अपयशी झाला. बिझनेस हा कधीच अपयशी होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. त्याचं कारण आहे की जर एखादं उदाहरण सांगतो की जर एखाद्याचं किराणा मालाचं दुकान आहे किंवा झेरॉक्सचं दुकान आहे आणि ते शेजारी शेजारी आहे तरी सुद्धा चालू शकतं. आपल्या वाड्या पार्कला लाईनला पूर्ण झेरॉक्सची कॉलनी आहे, बऱ्याच ठिकाणी सेम सेम मोबाईलचे शॉप्स आहेत, चालतातच आहे. पण त्या स्पर्धेमध्ये टिकणं ही एक कला आहे. बिझनेस हा अनसक्सेस होऊ शकत नाही. मी पुन्हा एकदा त्याचा सेकंड पॉईंट सांगतो, दुसरा बिझनेस चालतोय ना, त्याचा डायरेक्टर तो व्यवस्थित बिझनेस करतोय ना, म्हणजे ते स्किल्स, तुमचा तो टायमिंग, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स, तुमचं प्रोडक्ट क्वालिटी, तुमचं ब्रँडिंग, तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, याच्यावर तुमची पूर्णतः बिझनेसची स्ट्रॅटेजी ठरत आहे. त्यानुसार तुमचा बिझनेस हा अपयशी होऊ शकत नाही हे मी मानतो.
1: आणि एखादा युवक असेल किंवा एखादी युवती असेल, तिला त्यांना बिझनेस चालू करायचा, तर सगळ्यात पहिला पाऊल काय उचलावा?
2: सर्वात पहिलं पाऊल हे की तुम्ही नॉलेज घ्या, की त्यामध्ये काही ट्रेनिंग्स असतील, अशी सरकारी ट्रेनिंग असतील, काही प्रायव्हेट ट्रेनिंग्स असतील, पण प्रायव्हेट ट्रेनिंग करण्याच्या ऐवजी तुम्ही काही गव्हर्नमेंटचे जे काही ट्रेनिंग्स असतात ते करा, जेणेकरून त्या सर्टिफिकेटचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये कुठलंही गव्हर्नमेंटचं लोन घ्यायचं झालं तर त्या सबसिडीसाठी त्याचा वापर होतो. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही सबसिडीसाठी सर्टिफिकेट तर उपयोगाला येणार नाही आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही पैसा टाकताय, नॉलेज घेताय, पण नंतर पुन्हा एकदा त्या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कुठल्या ना कुठल्या एजन्सीकडे जाऊन तुम्हाला ते ट्रेनिंग घेणंच आहे. त्यामुळं नंबर ऑफ ट्रेनिंग्स जे आहेत ते घ्या. वेगवेगळ्या उद्योगांना, ॲग्रिकल्चरचं तुम्हाला एखादा उद्योग चालू करायचा आहे, तुम्हाला इंडस्ट्रीचा एखादा उद्योग चालू करायचा आहे, किंवा घरगुती एखादा उद्योग चालू करायचा आहे, तो उद्योग तुमचा सेवा उद्योगामध्ये असू, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असू किंवा ट्रेडिंगमध्ये असू, सर्वप्रथम ते ठरवा की तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे का, तुम्हाला सेवा उद्योगामध्ये उतरायचं आहे का, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरायचं आहे. तुम्हाला कॉस्ट ऑफ बिझनेसची किती लागणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, त्यासाठी तुमची जागा कुठल्या लोकेशन्सला आहे. त्याच्यासाठी बरेच जण काय करतात की बिझनेस टाकायचं म्हटल्यानंतर सर्वप्रथम मला फोर व्हीलरच पाहिजे, आयफोनच पाहिजे, मला सी सी टी व्ही कॅमेराच बसवायचा आहे, शोशाच करायची आहे, त्याला अर्थ नाही आहे. त्याला तुम्हाला एक प्राईम लोकेशन, तुमचा बिझनेस कुठला आहे, टेक्स्टाईलचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे का, चहाची टपरी साधी आहे, तर कुठल्या लोकेशन्सला तो बिझनेस चालू करायचा हे आयडेंटिफाईड करणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जो मॉब हा डेलीचा वॉकिंगचा असणार आहे, गार्डनला सकाळी सकाळी वॉकिंगला येतात, मग त्या ठिकाणी तुम्हाला कपड्याचे दुकानं कमी दिसतील. त्या ठिकाणी सकाळचं ज्यूस त्यांना, प्रोटीन शेक्स देणारे किंवा हेल्दी ड्रिंक्स वगैरे देणारे, आयुर्वेदिक चहा देणारे किंवा फ्रुट्सचे देणारे, स्प्राउट्स वगैरे देणारे, असे उद्योग त्या ठिकाणी जर चालू केले सकाळच्या जॉगिंग्सच्या याच्यासाठी, तर तुम्हाला तो बिझनेस देणार आहे. कॉलेजच्या लाईन्सला मेस चालतात, हॉस्टेल्स चालतात, स्नॅक्स सेंटर्स वगैरे चालतात, कॅफेज वगैरे चालतात, तर जसा एरिया तसा हा बिझनेस आपण शोधला गेला पाहिजे हे मी मानतो. त्यामध्ये
1: आणि तुम्ही मगाशी म्हणालात तुम्ही काय करणार आहात हे ठरवलं पाहिजे, ट्रेडिंग करणार आहात, उद्योजक होणार आहात, तर ट्रेडिंगसाठी देखील सरकार अनुदान देतं का?
2: ट्रेडिंगसाठी अनुदान, ज्या वेगवेगळ्या योजना आहेत सर्वप्रथम ते सांगतो. ट्रेडिंगसाठी एक जी योजना आहे, आता जर एखादा व्यक्ती आहे की तो आहे एखाद्या विशिष्ट कॅटेगरीतला, एक उदाहरण देतो की जनरल कॅटेगरीमध्ये अण्णाभाऊ पाटील नावाची एक व्याज परतावा योजना आहे, तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग हा उद्योगसुद्धा येतोय. ओबीसी महामंडळाची पण एक योजना आहे, जर कोणी ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा 15 लाख रुपयापर्यंतचा व्याज परतावाची योजना आहे. मग ती ट्रेडिंग असली तरी पण त्याला पूर्णतः बँक त्यांना व्याज लावेल, त्या व्याज आपण इन्स्टॉलमेंट बँकेला पूर्ण भरणार, पण व्याज परताव्याचा आपण एलओआय आपण त्या महामंडळाकडून आधी घेतो, त्यावेळेस तो एलओआयच्या पोर्टलवर जाऊन आपण ती रिसिप्ट भरायची आणि जेवढं व्याज बँकेने तुम्हाला 12% लावलेलं आहे आणि जर एखाद्या उद्योगाची परतफेड ही 7 वर्षाची आहे किंवा 5 वर्षाची आहे, जे तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे, त्यानुसार तेवढं व्याज तुम्हाला 7 वर्षाचं रिटर्न मिळतं. 12% वर नाही मिळत. एक गव्हर्नमेंटनी त्याला एक काहीतरी एक चौकट आखून दिलेली आहे नियमावली, तर तेवढं तुम्हाला ट्रेडिंगसाठी तेवढं व्याज परतावा त्या योजनेमध्ये आहेत. आता ट्रेडिंग हे ऍक्टिव्हिटी, समाज जसा तसे महामंडळ आहेत. आदिवासी प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा आदिवासी डिपार्टमेंटच्या अंतर्गत ज्याचं सिबिल खराब आहे अशा लोकांना सुद्धा लोन दिलं जातं. म्हणजे फक्त त्या लोनची जी अमाऊंट असते ती कमी असते. कदाचित एखादं हॉटेलचं लोन असेल, कदाचित एखाद्या गाडी कमर्शियल व्हेकल्सचं लोन असेल, एखादा उद्योजक छोटंसं शॉप्स टाकत असेल, टी स्टॉल टाकत असेल, किंवा छोटासा उद्योग आपला ड्रोन पंतरवाळा या अगरबत्ती चालू करत असेल, त्याच्या बिझनेसच्या कोटेशन्सच्या प्रोफाईलच्या प्रमाणे गव्हर्नमेंटने त्यांना काही अटी नेमून दिलेल्या आहेत की एवढ्या एवढ्या लाखापर्यंत लोन पर्यंत मिळू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही कॅटेगरीला सिबिल पाहून कुठल्याही महामंडळामध्ये लोन दिलं जात नाही. ऍक्च्युली लोन देणारी बँक आहे. बँकेमध्ये सर्वप्रथम सिबिल चेक केलं जातं. सिबिल ही एक गव्हर्नमेंटची एक एजन्सी आहे असंच म्हणायला काय हरकत नाही आहे. ती काय करते की तुम्ही तेवढ्या ते कॅपेबल आहात का, समजा एखाद्याचं सिबिलचे पॉईंट 750 वर आहेत, तर बँक त्याला इमिजिएटली लोन द्यायला तयार होते. एखाद्याचं बँक करप्ट आहे तर त्यावेळेस बँक त्याला लोन नाकारत आहे. गव्हर्नमेंटनी बरेचसे नियम केलेले आहेत शिथिल, की जर सिबिलचा इश्यू असेल तर ते सिबिल पुन्हा पूर्ववत करण्यासाठी काय काय गोष्टींची गरज लागते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये टेक्निकली आपल्याला करता येतात. पण ज्यावेळेस जोपर्यंत तुमचं एखादा हप्ता तुम्ही बाउन्स करताय बँकेचा त्यावेळेस तुम्ही बँक डिफॉल्टर होतात, दुसरा पण हप्ता बाउन्स करताय परत तुम्ही सेकंड बँक डिफॉल्टर झाला, तिसरा हप्ता तुम्ही बँकेचा बाउन्स केला तर त्यावेळेस तुम्ही कम्प्लिटली एनपीए मध्ये जातात. एनपीए म्हटल्यानंतर नेक्स्ट टाइम बँक तुम्हाला लोन द्यायला घाबरणार की या व्यक्तीने लागोपाठ 3 हप्ते बाउन्स केलेले आहेत. बँक त्यावेळेस कंटिन्युअसली फॉलोअप मध्ये असतं की ना बाबा रे हा हप्ता भर तू, जेणेकरून यांना त्याच्याच उद्योगाचं त्याच क्रेडिट वाचवण्यासाठी बँक त्याला कॉल करत असते. पण उद्योजक जो ज्यांनी लोन घेतलेला असतो तो घाबरलेला असतो की बँक मला सारखा फोन का करते. पण त्याला ही समजत नाही की हा जो पैसा आहे हा गव्हर्नमेंटचा पैसा नाहीये, हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित बँकेत भरलेला पैसा आहे आणि त्याच्यातून काही रक्कम ही गव्हर्नमेंट टार्गेट देतं की सीएमएजीपी साठी इतका फंड द्या, पीएमएजीपी साठी इतका फंड द्या, महामंडळाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी इतका फंड द्या. कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याचे जे कलेक्टर असतात जिल्हाधिकारी साहेब हे एक टार्गेट देत असतात. एलडीएम लीड बँक अग्रणी बँक अधिकारी जे असतात हे प्रत्येक बँकांना टार्गेट अलॉट करून देतात. मग ते जिल्हा उद्योग केंद्र असू, खादी ग्रामोद्योग असू, खादी ग्रामोद्योग आयोग जे एमएसएमई डिपार्टमेंट आहे भारत सरकारचं ते असू, किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे की जे मुस्लिम कम्युनिटी, ख्रिश्चन कम्युनिटी, पारसी कम्युनिटी, जैन कम्युनिटीसाठी आणि एससी कम्युनिटीसाठी ते काम करतं बौद्ध म्हणजे. त्याच्यानंतर अण्णाभाऊ पाटील आहे जनरल कॅटेगरीसाठी, सर्व त्या ठिकाणी व्याज परतावाच्या योजना आहेत. ओबीसी वित्त विकास महामंडळ आहे, ओबीसी डिपार्टमेंटसाठी ते वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे हे एक स्पेशल मातंग समाजासाठी ते डिपार्टमेंट आहे. चर्मकार महामंडळ सुद्धा एक त्यांच्यासाठी एक डेव्हलप केलेलं आहे. हे प्रत्येक डिपार्टमेंट आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तो अर्ज करू शकता. जर तुम्हाला कुठला उद्योग करायचा आहे त्या अटीमध्ये ती योजना आणि तेवढ्या पटीमध्ये ते लोन त्या महामंडळाकडून मिळत आहे का हे आधी व्हेरीफाय करा. अजून प्रत्येक उद्योजकांना हा सल्ला आहे की तुमच्या भात्यातलं सबसिडीचं अस्त्र तुम्ही 5 लाख 1 लाख 50,000 नका वापरू. सबसिडी ही आयुष्यामध्ये एकदाच भेटते कुठल्याही योजनेला. कुटुंबातील कुठल्याही एखादा व्यक्तीने जर लोन घेतलेलं आहे, कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय आहे, पती पत्नी व मुले, त्यापैकी कुणीही एखाद्याने लोन घेतलेला असेल तर कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीला सबसिडीचा पुन्हा एकदा लाभ घेता येत नाही. मग विदाऊट सबसिडीच्या योजनेमध्ये त्यांना तो लाभ घेता येतो. आता बऱ्याचशा योजना अपडेट झालेल्या आहेत. जर एखाद्याने चांगलं फेडलंय लोन तर पीएमईजीपी पार्ट 2 जी सेंट्रल मिनिस्ट्रीची स्कीम आहे, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवली जाते, 50 लाखाच्या ऐवजी आता 1 करोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला यांना चांगलं फेडलंय म्हणून डायरेक्टली तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रातून एक कॉल येतो की तुम्ही चांगलं फेडलेलं आहे म्हणून तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल आहात. किंवा एक SMS ऑटो जनरेट होतो, आता 2.0 झालेलं आहे त्यामध्ये. त्याचे वेबसाईटही अपडेट झालेली आहे, त्यामुळं तुम्ही त्या पोर्टलला सुद्धा अपग्रेड करू शकता. फॉर्म वगैरे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत तुम्हाला CMEGP नावाची योजना आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, त्यानंतर PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याला मराठीमध्ये आपण पहिल्या योजनेला चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणतो, दुसरी जी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना जी केंद्र सरकार चालवतं. ह्या दोन्हीही योजना त्याच पद्धतीने अजून एक योजना आहे, बीज भांडवल योजना. त्याला सबसिडी नाही आहे, त्याला मार्जिन मनी 25% 4% जिल्हा उद्योग केंद्र व्याज स्वरूपामध्ये देतं. तो एक फंड आहे, बऱ्याचशा लोकांना त्याची माहिती नाही आहे. किंवा SC आणि ST कॅटेगरीसाठी सुद्धा स्पेशल बीज भांडवलच्या योजना जिल्हा उद्योग केंद्र राबवतं. हे जिल्हा उद्योग केंद्र एकच डिपार्टमेंट बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पर्यटन विकास महामंडळाची पण एक योजना आलेली आहे जी महिलांसाठी प्रामुख्याने आई योजना म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं टुरिस्ट स्पॉटसाठी कॉटेजेस करतायत, होमस्टे करतायत, किंवा एखादी गाडी तुम्हाला कमर्शियल व्हेकल्स घ्यायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटतर्फे जेवढं ते प्रपोज्ड तुमचं कोटेशन आहे अप टू 10 लाख 15 लाख तर तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला व्याज परतावाची ती योजना आहे आणि ती सध्या सर्व बँकांना त्याचं टार्गेट चालू आहे. महिलांसाठी तर एक स्पेशल योजना आहे, स्टँड अप योजना. पूर्वी ही फक्त SC आणि ST कॅटेगरीतल्याच पुरुष व महिलांसाठी ती चालू होती, पण तितका त्याला हवा तसा प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे मागील 2 वर्षापासून यामध्ये महिला कॅटेगरी सर्व कास्टच्या म्हणजे सर्व जाती जमातीतील महिलांनाही त्यामध्ये ऍड केलं, म्हणजे SC ST चे पुरुष महिलांच्या व्यतिरिक्त सर्व कॅटेगरीतल्या महिलांना ऍड केलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 1 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला विदाऊट मॉर्गेज लोन मिळतं. त्याला कुठल्याही एजन्सीला तुम्हाला जाऊन तिथं अर्ज करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली पोर्टलवर स्टँडअप इंडियाच्याही अर्ज करू शकता किंवा डायरेक्टली बँकेमध्ये जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता. याचे प्रत्येक बँकांना, नॅशनलाइज बँकांना पण आणि प्रायव्हेट बँकांना पण त्याचे अधिकृत कोटे दिलेले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी बँकेवाले फॉर्म देतील, डॉक्युमेंटेशन लिस्ट देतील, तेवढे तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट जरी जमा केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट्स वगैरे बँक करून देणार आहे आणि ती प्रोसेसही खूप फास्ट होत आहे. आता 1 तासामध्ये 59 मिनिट्समध्ये तुम्हाला सँक्शन्स मिळतं बँकांचं पोर्टलवर. SBI ची खूप सुंदर स्कीम आहे BRE. त्याच्यामध्ये जर एखाद्याचं GST आहे आणि त्याला वर्किंग कॅपिटल लागतं आहे, भांडवल लागतं आहे, किंवा एखाद्याला आहे ना ITR वगैरे आहे आणि दुसरा बिझनेस चालू करायचा आहे, तर त्याच्यामध्ये येणार त्यांनी त्याचे ITR GST वगैरे द्यायचे. तो पूर्ण डाटा त्याचा जो आहे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असल्यामुळं ते कागदपत्राच्या लिस्टवर तुम्ही ते बँकेमध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला 1 तासामध्ये त्याचं सँक्शन मिळतं. म्हणजे अशा नंबर ऑफ स्कीम्स आहेत, हे तुम्हाला केव्हा माहिती पडतील, फक्त तुम्ही गुगल सर्च केल्यावर नाही माहिती पडणार. त्या त्या महामंडळामध्ये जाऊन चौकशी करा, त्यांच्याकडून पॉम्प्लेट्स घ्या, फिजिकली ती माहिती घ्या फेस टू फेस, त्यावेळेस तुम्हाला याची माहिती प्रॉपर मिळेल. हा एक माझा सर्व तरुणांना सल्ला राहील.
1: आणि कमीत कमी किती लोन मिळू शकतं?
2: कमीत कमी 50,000 रुपयापासून लोन चालू आहेत, तर जवळजवळ 20 करोड रुपयापर्यंत CGTMSE नावाची एक योजना आहे, त्यामध्ये पण लोन तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यामध्ये CGTMSE म्हणजे क्रेडिट गॅरंटेड ट्रस्ट लिंक स्कीम्स म्हणतात त्याला. कुठल्याही व्यक्तीला मॉर्गेज द्यायची गरज नाही आहे ना जामीनदार द्यायची गरज आहे, अप टू 20 करोड्स
1: ओके
2: हा त्याला कव्हर दिला जातो. मग तुम्ही एखाद्या मुद्रा लोनसाठी जरी अप्लाय केला असेल तर तुम्हाला कुठलीही बँक किंवा कुठलाही बँक मॅनेजर तुम्हाला यासाठी इन्सिस्ट करू शकत नाही की तू मला जामीनदारच दे किंवा मला मॉर्गेजच दे. तर सर्व तरुण उद्योजकांना मी हे सांगू शकेल की तुम्ही CGTMSE नावाचं जी योजना आहे याचाही पूर्णतः अभ्यास करून जर एखादा मॅनेजर तुम्हाला यासाठी इन्सिस्ट करत असेल, फोर्स करत असेल की मला मॉर्गेज दे, तर त्याला हे जरूर सांगा की CGTMSE नावाची जी केंद्र सरकारने योजना आणलेली ती विदाऊट मॉर्गेजच्या लोकांसाठी आहे, की तुमची हमी भारत सरकार ह्या योजनेद्वारे घेतं. ते तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 2% इयरली कट करतात आणि ते लीगलमध्ये वरून कुणालाही तुम्हाला रुपया द्यायची गरज पडत नाही, ते तुमच्या अकाउंट थ्रू ती कट होते. जसं आपण एखादं इन्शुरन्स काढलं, दर वर्षाला आपण त्याचं काहीतरी लमसम अमाऊंट रिन्यू करतो आणि आपल्याला त्याचा कव्हर मिळतो, तर ह्याच प्रकारामध्ये हे CGTMSEचं एक उदाहरण देता येईल मला. तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ह्या योजनेच्या मार्फत आपल्याला हा फायदा भेटू शकतो, म्हणजे up to 50,000 to 20 करोड्सपर्यंतचं. आणि प्रत्येक योजनेचं एक लिमिट आहे, त्या लिमिट्स जिल्होद्योग केंद्रामध्ये 50,000 रुपयापासून ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना आहेत. महामंडळाचं OBC महामंडळाचं घ्यायला गेलं तर तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 15 लाख रुपयापर्यंतचं आहे. अण्णाभाऊ पाटीलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या पण आहेत, पण ते गटकर्ज योजनांमध्ये ते जातात. त्याच्यानंतर तुम्ही फक्त ॲग्रिकल्चरलच लोन घ्यायचं आहे तुम्हाला आणि ते फूड प्रोसेसिंगच्या रिलेटेड शेतीपूरक व्यवसायावर, तर कृषी विभागाची एक PMFME नावाची एक योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1 CR पर्यंत लोन भेटतं. सबसिडी ही 35% भेटते त्यांना आणि 10 लाख ते 35% जी अमाऊंट ही कमी असेल 10 लाखाच्या ती रक्कम तुम्हाला त्यामध्ये सबसिडी स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटतर्फे दिली जाते. मग फूड प्रोसेसिंग्समध्ये नंबर ऑफ उद्योग आले, बेकरी उद्योग आला, तुमचा जॅम जेली सॉस आटा मिल्स वगैरे, डिहायड्रेशनचे जे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत, राईस मिल वगैरे जे आहे, किंवा एखादं तुम्ही प्रीमिक्स वगैरे बनवलेला आहे, तर अशा प्रकारचे चिप्स वगैरे, कुरकुरे, हे उद्योग कृषी उद्योग संधीवर आधारित, कृषी पूरक संधीवर आधारित हे उद्योग येतात, ज्याच्यासाठी कुठल्याही तुम्हाला बँकेमध्ये जर गेलात तर तिथून तुम्हाला एक DRP डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन्स म्हणतात त्याला, जो कृषी विभागाच्या मार्फत तो अपॉइंट केलेला असतो प्रत्येक एरियामध्ये, त्याची लिस्ट देतात ते, त्या अधिकाऱ्याशी संपर्क करायचा तुम्ही आणि त्या अधिकाऱ्याकडून सर्व हे प्रोसिजर्स, तुम्हाला लोनच्या कागदपत्राच्या अपलोडिंग वगैरे विनामूल्य ही सेवा दिली जाते.
1: आणि सर, या सगळ्या लोनवर व्याजदर कसा ठरतो?
2: व्याजदर हे तुमच्या सिबिलच्या सिस्टीमवर असतं. बँक तुमचं सिबिल काढणार. जर एखाद्याचं सिबिल हे 750 खाली असेल तर बँकेला थोडंसं इनसिक्युरिटी वाटतंय, मग त्यावेळेस बँक त्याला इन्सिस्ट करण्याचा प्रयत्न करते की एक तर तुझं व्याज वाढेल जर तुला करायचं असेल तर. मग अशा वेळेस उद्योजक हा कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतो की जर आत्ता आपल्याला उद्योगासाठी कर्ज महत्वाचं आहे, व्याज तर काय आपण प्रॉफिटमधून कसंही भरू शकतो. त्यामुळं मोस्टली RBIचा रोल हा जो होता ज्यावेळेस करोना पिरियड आलेला होता, 9.40 हा व्याजदर लोवेस्ट आलेला होता, पण आत्तापर्यंत कुठल्या बँकेने तो व्याजदर दिला नाही माझ्या पाहणीमध्ये तरी. जास्तीत जास्त हा 12% बँका देतात. जर सिबिल एखाद्याचं खूपच खाली असेल तर त्यावेळेस कदाचित बँकेच्या नियमानुसार ते जे निर्णय घेतात 12% वरही जाऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण की प्रथम उद्योजकाला लोन मिळणं महत्वाचं असतं, त्यासाठी उद्योजक हा काय करतो त्याच्यामध्ये बार्गनिंग करण्याचा प्रयत्न करतो. इफ इन केस एखाद्या उद्योजकाला लोन जास्त हवंय आणि त्याचं त्या क्रायटेरियामध्ये ते लोन बसत नाहीये, कुठंतरी तो कमी पडतो प्रेझेंटेशन्सला म्हणावं किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीला म्हणावं, इन्कम कमी दाखवण्यामध्ये, तर त्यावेळेस ना बँकेला कधी कधी उद्योजक स्वतःहून ऑफर करतो की माझा हा प्लॉट मॉर्गेज आहे, हा फ्लॅट मॉर्गेज आहे, ही प्रॉपर्टी तो मॉर्गेज देतो. अशा वेळेस मी हे सजेशन देईल, बँकेच्या मॅनेजरशी तुम्ही बोला किंवा बँकेच्या मॅनेजराकडे याचे पॉवर कमी असतात. कुठलंही लोन सँक्शन झाल्यानंतर ते लोन कोणाकडे जातं? RSCCकडे जातं. म्हणजे जे एक डिपार्टमेंट आहे ते पूर्ण फाईल ब्रँच मॅनेजर तयार करतो, इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार करतो, सिबिल वगैरे काढतो आणि तो RM ऑफिसला पाठवतो. तिथंही पूर्ण फाईल स्क्रुटिनी केली जाते, व्हेरीफाय केली जाते, त्याच्यानंतर बँक ठरवते की याला हे कर्ज द्यायचं आहे का नाही, मग किती अमाऊंट बसतीये. तर त्यावेळेस हा सल्ला राहील की जर अमाऊंट मोठी भेटतीये तुम्हाला आणि तुम्ही जर एखादं प्रॉपर्टी स्वतःहून मॉर्गेज देताय तर त्यावेळेस तुम्ही इंटरेस्ट रेटमध्ये कमी जास्त करू शकता, खेळू शकता. मग इंटरेस्ट बँकेने तुम्हाला समजा 12% वर लावलाय तर त्याला उलट तुम्ही 10.5% पासून सुरुवात करा. हे एक सजेशन्स मी त्यांना देईल आणि बँक त्याला अग्री होती तुमच्या कितपत कन्व्हिन्सिंग वर आहे, कारण की पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही त्यांना मॉर्गेज देत असता.
1: आणि हे जेव्हा लोन वगैरे आपण काढतो तर गव्हर्नमेंट जे जसं तुम्ही म्हणाला आपण मॉर्गेज ठेवलेलं असतं तर त्याचे काही धोके पण येऊ शकतात का?
2: नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही डिफॉल्टर होतात बँक सर्वप्रथम तुम्हाला फॉलोअप घेते. प्रायव्हेट बँकेकडे एजंट्स असतात पण नॅशनल बँकेकडे एजंट हा प्रकार जास्त नसतोच. ते स्वतःहून फोन करतात आणि समोरच्या व्यक्तीला समजवण्याचाच प्रयत्न करतात आणि त्यामध्येही मार्ग काढण्याचा पण प्रयत्न करतात. जर एखाद्याचं लोन जर थकीत असेल तर त्याला हा सल्ला राहील की त्या लोनला एक तर तुम्ही रिस्ट्रक्चर करा.
1: ओके.
2: किंवा तुमची जी क्रिटिकल अमाऊंट आहे जो व्याज बँकेचा आहे जेणेकरून तुम्ही डिफॉल्टर लिस्टमध्ये जाताय किंवा सिबिलमध्ये जाताय तेवढी अमाऊंट कुठून ना कुठून तुम्ही तजवीज करून तुम्ही ती बँकेमध्ये त्या अकाउंटवर मारा आणि त्याची स्लिप सांभाळून ठेवा. किंवा एखादा अर्ज पण त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला द्या, अधिकाऱ्याला द्या, RSCCचा असेल किंवा ब्रँच मॅनेजर असेल, किंवा त्यांना मेल करा आणि तो CC मध्ये पण ठेवा. किंवा एखादी फिजिकल कॉपी दिली तर त्याची एक आवक जावक पण तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून हे तुम्हाला ॲज अ प्रूफ म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगाला येऊ शकते जर तुम्ही बँक करप्ट झालेला असाल तर. पण शक्यतो प्रत्येकाला हेच सजेशन आहे की कोणीही बँक करप्ट होऊ नका. बँक ही तुमचा उद्योग वाढला तर तुम्हाला पैसा देण्यासाठीच बसलेली आहे. बँक ही इंटरेस्ट कमवणारी एक एजन्सीच समजायला पाहिजे जी गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली आहे.
1: आणि सबसिडी मिळते.

0: मिळणार, म्हणजे किती 3.5 लाख रुपये त्यांना सबसिडी मिळणार. स्वतःची रक्कम ज्यावेळेस बँकेमध्ये तुम्ही भरता त्यावेळेस 5% भरता, म्हणजे किती आली 10 लाख रुपयाला, 50,000 रुपये. उरलेले 95% हे बँक देतं तुम्हाला, म्हणजे 9.5 लाख रुपये बँक तुम्हाला देतं. पण टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देते, म्हणजे तुमच्या ओन इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा तुम्हाला 35% सबसिडी मिळतीये. हे विसरून चालता कामा नये. ज्यावेळेस तुम्ही हे लोनची सबसिडीज वगैरे कॅल्क्युलेट करता त्यावेळेस ना तुम्हाला पूर्णतः जे काही लोन तुम्ही 10 लाख रुपये घेतलेलं आहे ते 1-7 वर्षाच्या फेडीवर तुम्ही फेडत असतात. त्याच्यामध्ये बँकेने तुम्हाला एक रोल दिलेला आहे की तुम्हाला 7 वर्ष हे रेग्युलर फेडायचं, म्हणजे 84 हप्ते होतात तुमचे, किंवा 5 वर्ष तुम्ही जसा तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे ज्या नियमामध्ये. सबसिडीचा क्लेम करणं हे प्रत्येकाला असं वाटतं की हे बँकेचं काम आहे किंवा जिल्हा केंद्राचं काम आहे किंवा थर्ड पार्टी एजन्सीचं आहे. माझा सल्ला हा राहील की बँकेला भरपूर कामं असतात. बँक कदाचित विसरू शकते, मॅनेजराची बदली होऊ शकते, आपण तिथं जाऊन भांडत बसण्याचा हा पर्याय नाही आहे, किंवा जिल्होद्योग केंद्रामध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्यांची वाद घालणं हा पर्याय नाही आहे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपलं लोन वाटप झाल्यानंतर आपण खुशीत असतो, आनंदात असतो, आपल्याला लोन भेटलं एवढंच आपण सहाय्य करून मोकळं होतो. पण सबसिडी त्याचा फॉलोअप घेणं, त्याचा क्लेम सादर करणं हा बँकेच्या पोर्टलला जाऊन कसं करायचं याचा समन्वय पण तुम्ही जिल्होद्योग केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी त्यांचा करून द्या. त्यांच्याशी तो समन्वय करून दिल्यानंतर तुमची सबसिडी ही लगेच येते. जर गव्हर्नमेंटकडं हा फंड प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसा अवेलेबल आहे इमिजिएटली ती सबसिडी तुमच्या लोन अकाउंटला बँकेच्या जमा होते. ती 3 वर्ष लॉकिंग राहते. 3 वर्ष लॉकिंग राहिल्यानंतर तुमचा उद्योग जर व्यवस्थित चालू आहे, तुमचे हप्ते व्यवस्थित चालू आहे, तर ती सबसिडी आफ्टर 3 इयर्स ती रिलीज करतात. एक तर उरलेल्या अमाऊंटमधून ती वजा करतात बँका, नाहीतर बँक सांगतं की ना जर तुला कंटिन्यू करायचं असेल तर आपण ते FD ठेवू शकतो. म्हणजे तुमचं क्रेडिट जसं असेल, बँकेचे रिलेशन्स कसे असतील, त्या पद्धतीने ती सबसिडी जमा होऊ शकते. पण फॉलोअप घेणं हे आपलं काम आहे. सबसिडी लवकरही करता येते, फक्त त्याचं क्लेमचे कागदपत्र आपण वेळच्या वेळी सादर करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी एक सर्टिफिकेट असतं, EDP सर्टिफिकेट, एंटरप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामार्फत तुम्ही ते सर्टिफिकेट करू शकता. ते एक MCED, मिटकॉन, KVIC जे भारत सरकारचं आहे, आता ते पण ॲड झालेलं आहे, खादी ग्रामोद्योग आयोग, ह्याचं जर केलं तर तुम्हाला सर्व योजनेसाठी हे पात्र आहे. आता तर त्यांनी स्किल इंडियाचं जे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे ते सुद्धा सबसिडीसाठी पात्र आहे असा JR काढलेला आहे. हा JR सुद्धा तुम्हाला पोर्टलवर दिसेल, तुम्हाला उद्योग विभागाच्या साईटवर CMHB पोर्टलवरही दिसेल. हे तुम्ही त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगा जिल्हा उद्योग केंद्रातला. बँकेच्या अधिकाऱ्याला याबाबत जास्त कल्पना नसते, पण जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनाही कल्पना द्या, ते तुम्हाला त्याच्याबाबत सहकार्यही करतील. म्हणजे सबसिडीही हा काही का मेजर इश्यू पार्ट नाही, सबसिडी लवकरही होते आणि फक्त 3 वर्षानंतर ती रिलीज होते.
1: आणि हे जे ट्रेनिंग देतात ते किती दिवसाचं असतं साधारण?
0: हे ट्रेनिंग जे असतं सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी 6 डेजचं असतं, आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी जर असेल कोणी तर त्यांच्यासाठी 10 डेजचं असतं. आणि हे ट्रेनिंग मंजूर झाल्यानंतर मोफत असतं, रेसिडेन्शियल पण असतं. आणि सल्ला हा राहील की बरेच जण काय करतात की वर्ष 2-2 वर्ष कर्ज प्रकरण करतात, म्हणतात की चप्पल झिजल्याशिवाय लोन, बँकेचे पायऱ्या चढल्याशिवाय लोन भेटत नाही. हे रॉंग आहे. जर तुम्ही हे प्रशिक्षण आधीच केले, जे प्रशिक्षण असतात काही मोफत असतात काही फी बेस असतात, हे कोर्सेस तुम्ही आधी करा, जेणेकरून तुम्हाला हा पूर्णतः कुठला उद्योग करायचा, त्याला ब्रँडिंग काय लागणार आहे, लायसनिंग काय लागणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, कुठल्या पोर्टलला कसं डाउनलोड करायचं आणि कसं अपलोड करायचं, हे पूर्णतः तुम्ही नॉलेज जर घेऊन एखादं नंतर जर तुम्ही एखादा उद्योग सुरू केला तर ते सर्टिफिकेट तुम्ही आधी जर पोर्टलला डाउनलोड केलं तर त्यामध्ये CMEGP 16-17 नंबरच्या कॉलमला ऑलरेडी CMEGP याच्याबाबत तुम्ही EDP कोर्स केला आहे का, हे एक इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी वाक्य आहे, त्याला येस नो करतो आपण. तर ज्यांना माहितीच नाही हे काय EDP, तो नोच करतो ना, कारण की त्याच्याकडे सर्टिफिकेटच नाही. जर एखाद्याने ते कोर्स कुठलाही केलेला असेल, तो कौशल्याचा असू, KVIC असू, MCD असू, मिटकॉनचा असू, तर त्यांनी ते येस केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट अपलोड केलं पाहिजे. तर बँक त्याला प्रायोरिटी देते हे खूप लोकांना माहितीच नाही आहे. लोक डायरेक्टली

0: एक त्रयस्थ माहिती घेऊन कोणाच्या याच्यातून त्याला खूप लेंदी प्रोसेस करतात. ट्रेनिंगच्या माध्यमातून हे कोर्सेस खूप सोप्या आहेत असं म्हणता येईल. आणि आता एक नवीन योजनाही सुरू झालेली, मला हे सांगायला आवडेल की जर कोणी ॲनिमल हजबंडरी म्हणजे शेळीपालन, गाईपालन, पोल्ट्री किंवा वरापालन ही ॲड झाले आता या उद्योगामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नवीन योजना सुरू होती आहे. 9 फेब्रुवारीला त्याचा जे आर ई आलेला होता, 15 ऑगस्टला त्याचं पोर्टलही सुरू झालं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आपल्या ॲनिमल हजबंडरीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पंकजाताई मुंडे यांनीही ते डिक्लेरेशन दिलेलं होतं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना नावाची एक सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोल्ट्रीसाठीची एक ठराविक रक्कम दिलेली आहे, गायपालनासाठी ठराविक रक्कम दिलेली आहे, शेळीपालनासाठी ठराविक रक्कम दिलेली आहे, वरापालनासाठी ठराविक रक्कम दिली आहे, चाऱ्यासाठी सुद्धा त्याला काही निधी दिलेला आहे, त्यांनी वर्किंग कॅपिटल सुद्धा त्याला निधी दिलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये कुणी असेल SC आणि ST तर 75% सबसिडी आहे मॅडम. स्वतःचे 5% गुंतवायचे आहेत म्हणजे किती झाले टोटल 80, फेडायचे किती आहेत 20%, आणि इतर कॅटेगरीसाठी काय 50%. म्हणजे हा फायदाच आहे तुमच्यासाठी, म्हणजे 5% तुमचे म्हणजे 55% झाले आणि तुमचे उरलेले फक्त तुम्हाला किती फेडायचे आहेत 45%, तेही 5% 7 इयर्सच्या महिन्यामध्ये म्हणजे 84 मंथ्समध्ये.
1: बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट हे काय असतं?
0: एक पूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, त्याला आपण प्रकल्प अहवाल म्हणतो. म्हणजे तुम्ही ह्या मशिनरीज किती हजाराच्या, किती लाखाच्या, कोणत्या कंपनीकडून घेणार आहात त्याचं कोटेशन आपण तयार करतो. ते कोटेशन सर्वप्रथम घ्या, त्याच्यानुसार एखाद्या ऑथोराइज CA कडून, ऑडिटरकडून हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही एक कॅल्क्युलेशनचा 7 वर्षाचा तो करा, 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षाचा करा, हा एक तुम्हाला सजेशन राहील सर्वांना. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जी योजना आहे, समजा जिल्हा उद्योग केंद्राची CMEGP योजना आहे, PMEGP योजना आहे, बीज भांडवल योजना आहे, त्या योजनेच्या नुसार त्याचे फॉर्मॅट असतात, त्या फॉर्मॅटमध्येच ते तुम्ही हे करा, प्रोजेक्ट रिपोर्ट करा. त्याच्यामध्ये पूर्णतः डिटेल असतं, तुमचं लाईट बिल किती लागलं महिन्याला, तुमचा रॉ मटेरियलचा खर्च किती लागला, तुमचे स्किल्ड वर्करचा किती पगार गेला, अनस्किल्ड वर्करचा किती गेला, त्या स्किल्ड वर्करमध्ये आणि अनस्किल्ड वर्करमध्ये तुमचे फिमेल होते का मेल वर्कर होते, त्यांचं पेमेंट किती गेला, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती गेली, तुमचं पूर्णतः प्रॉफिट हे महिन्याला हप्ता वजा जाका किती मिळत आहे तुम्हाला, हा एक त्याचं चार्जशीट पूर्णतः एक 16-17 पानाचा तो एक DPR असतो. सुरुवातीला इंट्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये की ह्या प्रोजेक्टला काय स्कोप आहे, बँकेला स्कोप माहिती असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा लोकांना हे एक सांगू इच्छितो मॅडम मी आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही अशा प्रोजेक्ट जर एखादा XYZ प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करताय, उदाहरणार्थ दालमिलचा प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करताय, तर 5-6 दालमिल्सच्या युनिट्सला भेटी पण द्या, एखाद्या व्यापाऱ्याकडे पण जा, तो शेतीमालासाठी कच्चा माल एखाद्या हरभरा मूग वगैरे कुठून तरी तुम्ही घेत आहे तूर वगैरे, तर त्या शेतामध्ये सुद्धा जा आणि तिथलं तुम्ही त्या व्यापाऱ्याशी, त्या दुकानदाराशी, त्या शेतकऱ्याशी चर्चा करा आणि तिथले त्यांच्याशी चर्चा करताना पूर्ण नोटिंग करा, तुम्हाला किती रुपयांनी तो जातो आणि त्याचे फोटोग्राफ्स पण काढा आणि तो जिओ टॅगिंगनी काढा, त्याच्या खाली तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ते पण ॲड करा की आम्ही अशा अशा ठिकाणी याचं रेट कार्ड सुद्धा काढलं आहे आणि इथला रेट पण काढलेला आहे, इथं स्वस्त भेटतं, याचं जास्त प्रोडक्शन XYZ एरियामध्ये होतं आहे, आम्ही तिथंही जाऊन आलो, जेणेकरून एक बँकेला हा विश्वास निर्माण होतो की समोरच्या व्यक्तीने याचा डिटेल अभ्यास केलेला आहे. त्यामुळं हा ताळेबंद जो हिशोब आहे प्रॉफिट लॉस अकाउंटचा 7 इयर्सचा हा खूप महत्त्वाचा असतो. आणि प्रत्येकाला एक सजेशन्सही देईल, आपापल्या CA ना ऑडिटरला हे सांगा की मॉनिटरिंग पिरियड त्याच्यामध्ये टाका. मॉनिटरिंग पिरियड म्हणजे हा एक असा कन्सेप्ट आहे की तुमच्या उद्योगाला 2nd मंथपासून इमिजिएटली तुमचा हप्ता सुरू होतो, ते करू नका चूक. तुमचा उद्योग सुरू व्हायला थोडासा कालावधी लागतो, तुम्ही मॉनिटरिंग पिरियड घेतल्यानंतर आहे ना, तुम्हाला सुरुवातीला 3 महिने किंवा 9 महिने, कोविडमध्ये तर 18 महिने होतं, फक्त व्याज भरायचं, पूर्ण हप्ता लगेच सुरू नाही होत. म्हणजे तुम्हाला एक मिनिमम अमाऊंट फक्त दर महिन्याला ते व्याज स्वरूपामध्ये बँकेत भरायची असते, जेणेकरून तुम्ही डिफॉल्टर होत नाही, त्याला मॉनिटरिंग पिरियड म्हणतात. तो एक ऍड करायला लावा. आणि DSR सुद्धा मेंटेन ठेवा, हायर साईड नका करू. हायर साइड प्रॉफिट एकदम जास्त दाखवण्याच्या नादामध्ये सीए आपण काय सांगतो जास्त दाखवा तसं करू नका. तुम्हाला इमिजिएटली इतका ग्रोथ भेटणार नाहीये, मग त्यावेळेस तुम्हाला व्याजदरही तसं बँका लावतात. त्यामुळे त्यांना मिनिमम ॲव्हरेज रेशिओवर डीएसआरवरही काम करायला सांगणं हे आपलं पण काम आहे. जरी एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल तर त्याला फक्त एवढंच सांगायचं की मॉनिटरियम पिरियड दे, 7 वर्षाची परतफेड ठेव, माझा शहरी भाग आहे ग्रामीण भाग आहे, ही ही योजना आहे, ही ही एजन्सी आहे, या पद्धतीने मला डीएसआर बनवून द्या जेणेकरून मला इंटरेस्ट रेट कमी लागेल. एवढ्या 6-7 गोष्टींचं जर नॉलेज आपण सीएला ऑडिटरला दिलं तर तो चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अभ्यास आपण स्वतः सुद्धा केला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेस बँकेच्या मॅनेजरने तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगताही आलं पाहिजे की ह्या गोष्टीचा कच्चा माल इथं भेटतो, एवढ्या एवढ्या रुपयाने भेटतो, मला एवढा एवढा महिन्याला माल लागतो, 1 क्विंटल लागतो, त्याचा एवढा एवढा खर्च होणार आहे, लाईट बिल माझा सिंगल फेज आहे, 3 फेज आहे, वर्करला माझा एवढा एवढा पेमेंट आहे, एवढं वजा जाता माझ्या हातामध्ये प्रॉफिट ठरून माझ्याकडे जवळजवळ 40,000 रुपये महिन्याला मिळत आहेत. हे कॉस्टशीट तुम्हाला सुद्धा अंडरस्टँड झालं पाहिजे. मुलं काय करतात, लोक काय करतात, उद्योजक डायरेक्टली ते सीएकडे देतात, कॉपी आली बँकेत भरून टाकली, ते कधी ओपन करून खोलून पाहतही नाही की ह्या फिगर कसल्यात, ह्या विचारा, त्या सीएला विचारा, त्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणाऱ्या व्यक्तीला विचारला की ही फिगर कसली आहे, त्याची थोडीशी माहिती घ्या, जेणेकरून बँकेला हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड अ प्रेझेंटेशन. जर तुम्ही 10 लाखाचा टाकलाय तर 10 लाखच बँक तुम्हाला देणार. जर तुम्ही त्यामध्ये कम्प्लिटली तुम्ही परफेक्टली पास झालात की नाही मला एकही रुपया कमी नको. बरेचसे असे प्रोजेक्ट फेल झालेले आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर बरेचसे लोक काय करतात की मशनरीची अमाऊंट घेतात आणि शांत बसतात. वर्किंग कॅपिटल घ्या, तुम्ही बंदूक घेता आणि त्याच्यात गोळी घेत नाहीये, तुमचा धंदा चालणार कस काय? बँकेवाल्याला ते सांगा समजून की मला वर्किंग कॅपिटलची खूप गरज आहे. आणि बँकेवाल्यांना ही सजेशन्स देतो जर कोणी ऐकत असेल तर की त्यांना वर्किंग कॅपिटल द्या. बरेचसे उद्योग जे डिफॉल्टर लिस्टमध्ये आलेले आहेत माझ्या डोळ्यासमोर ते याच कारणाने आलेले आहेत की बँकांनी फक्त त्यांना टर्म लोन दिलेलं आहे आणि वर्किंग कॅपिटल हे दिलेलंच नाही आहे. त्यामुळं तो उद्योजक इकडून तिकडून काहीतरी सावकारीने उधारीवर पैसा घेतो आणि तो पैसा इकडं तिकडं फिरवतो आणि त्याचं प्रॉफिट ऑफ मार्जिन पूर्ण सावकारीमध्येच जातं, त्यामुळं बिझनेस हा लॉसमध्ये जातो. त्यामुळे सजेशन्स हेच आहे की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या ऑथोराइज जाणकार सीएकडून करा. तो फॉर्मॅट कोणता आहे ते पण माहिती करून घ्या, किंवा एखाद्या व्यक्तीचा तो पास झालेला आहे त्या व्यक्तीचा पण सल्ला घ्या, किंवा गव्हर्नमेंट कन्सल्टंट जे असतील त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता.
1: आणि सर, अहिल्यानगरचे जे युवक आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा बिझनेस करण्याचं सजेशन तुम्ही द्याल?
0: अहिल्यानगर हा महाराष्ट्राचा सेंटर आहे आणि महाराष्ट्र हे पूर्ण इंडियाचा सेंटर आहे आपण असं म्हणतो. प्रत्येक मोठ्या शहरांना जोडणारा हा आपला नगर भाग आहे. यामध्ये जिओग्राफिकल लोकेशन पाहिलं तर 4 साईडने आपण हाईटवर आहोत. या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी शेती पिकली जाते. काही ठिकाणी जर आपण राहता पट्टा जर पुढे पाहिला तर त्या ठिकाणी पेरू आहेत, ऊस आहे. तर त्या लोकांनी त्या एरियाच्यानुसार त्यांनी ते उद्योग करावेत हा एक सल्ला राहील. काही उद्योग असे निवडा की ज्याला टॅक्सच लागत नाही, 0% इंटरेस्ट असे पण काही उद्योग असतात, ते पण निवडा. मी काय सांगतोय, 0% इंटरेस्ट असे उद्योग असतात. तुम्ही कन्सल्टंटकडे जा, त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या, ते तुम्हाला त्याच्याबाबत सजेशन्स करतील. त्यानंतर त्या ठिकाणी तो उद्योग त्या MIDC मध्ये चालू करायचा का तुम्हाला ग्रामीण भागामध्ये चालू करायचा तेही निवडा. कारण की काही लोक काही उद्योजक काय चूक करतात की ते शेतामध्ये उद्योग चालू करतात आणि तो उद्योग असतो MSME च्या अंतर्गत. RBO ला म्हणजे कुठल्याही RBI नी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी काही नियम दिलेले आहेत प्रत्येक बँकांना. जर 10 लाखाच्या वर कुठलाही प्रोजेक्ट जात असेल आणि तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर जात असेल तर ग्रामीण भागामध्ये ती जागा चालत नाही.
1: ओके.
0: त्याच्यासाठी इंडस्ट्री जागाच लागते, म्हणजे त्या ठिकाणी रस्ते, लाईट, मॅनपॉवर जे काही आहे ह्या सगळ्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी अवेलेबल असतात. त्यामुळे तो बिझनेस सक्सेसमध्ये जाण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ग्रामीण भागामध्ये रॉ मटेरियल कॉस्ट जरी तुम्हाला स्लो पडत असेल, लो पडत असेल, पण त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ती हेवी जात आहे. मग तर मग आता तर महसूल विभागाने एक चांगला नियमही आणलेला आहे की येण्याची ऑर्डर पाहायची वाट करायची गरज पडत नाही. आता तुमचा प्लॅन अप्रूव्हल झाला, इंडस्ट्री येणे करा, औद्योगिक क्षेत्र म्हणतो आपण त्याला, ते करा तुम्ही. कुठलाही उद्योग जर करायचा असेल तर एखाद्याकडे जर 5 एकर शेती असेल तर हा सल्ला राहील तर कमीत कमी 5 गुंठे तरी त्यांनी इंडस्ट्री आणि औद्योगिक क्षेत्र करून ठेवा. इंडस्ट्री जागा शिल्लक नाही राहिलेल्या. तुम्हाला लोनच्या व्यतिरिक्त PSI पॅकेज स्कीम्स ऑफ इन्सेंटिव्ह नावाची एक योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला GST चे काही रिबेट मिळतात, लाईट्समध्ये काही रिबेट मिळतात, ट्रान्सपोर्टेशन्समध्ये काही रिबेट्स मिळतात. वुमन जर असेल तर त्याच्यामध्ये रिबेट्स मिळतात, वुमन जर SC ST असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रिबेट्स मिळतात, काही रिवॉर्ड्स सुद्धा मिळतात. त्याच्यानंतर त्याला नंबर ऑफ म्हणजे त्या पॅकेज स्कीम्सचं त्याचं नावच दिलेलं आहे की एक गुलदस्ता आहे. सबसिडी वेगळी असते ना, हे इन्सेंटिव्ह वेगळे असते. बिझनेस हा कधीच अनसक्सेस होऊ शकत नाही जर तुम्हाला कुठली योजना कुठल्या वेळेला घ्यायची आहे आणि इन्सेंटिव्ह कोणता घ्यायचा हे जर माहिती पडलं तर. त्यामुळे तुम्ही सिलेक्शन ऑफ स्कीम्स, सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट, सिलेक्शन ऑफ लँड हे महत्वाचं ठेवायचं. आपला उद्योग कुठं चालू करायचा, प्रत्येक ठिकाणी हब दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारने टेक्सटाईल इंडस्ट्री अमरावतीलाच का चालू केली, फूड सेक्टर हे पुण्याच्या जवळ शिरवळलाच का चालू केलं. दॅट इज द रिझन की त्या एरियामध्ये त्याची डेव्हलपमेंट, त्या ठिकाणी त्याचे बेनिफिट्स हे जास्त आहेत, इन्सेंटिव्ह जास्त आहेत. पॅकेज जे गव्हर्नमेंटचे सबसिडीचे ते त्या ठिकाणी जास्त आहेत. त्यामुळे ह्या सर्व इंडस्ट्रीज त्या ठिकाणी जातात, एक हब तयार होतं आणि एकत्रित गट उद्योग समूह हे झाले, त्याला क्लस्टर म्हणतात. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पण बरेचसे क्लस्टर झालेले आहेत. ॲटो क्लस्टर आपल्या MIDC मध्ये आहे, प्रिंटिंग क्लस्टर झालेलं आहे, गोल्डन क्लस्टर झालेलं आहे, गार्मेंट क्लस्टर झालेलं आहे. ही ग्रँट असत आहे.
1: ओके,
0: म्हणजे जर शासनाने तुम्हाला 10 कोटी रुपये दिलेत तर समजा तुम्ही 50 लोक आहेत, 50 लोकांची मिळून 10% रक्कम ओन इन्व्हेस्टमेंट, बाकीचा जो ग्रँट आहे 90% हे राज्य सरकारचं क्लस्टर घेतलं तर राज्य सरकार देणार, केंद्र सरकारने घेतलं तर केंद्र सरकार देणार. तुम्हाला हा प्रश्न असेल की त्याला व्याज किती, किती वर्ष फेडायचं, बरोबर. इन्क्युबेशन्स आणि इनोव्हेशन सेंटर्सच्या अंतर्गत जर तुम्ही ते हे प्रोजेक्ट जर चालू केलेले असतील आणि इनोव्हेशन प्रोजेक्ट असेल तर गव्हर्नमेंटला तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही आहे. द शो मस्ट गो ऑन, हा बिझनेस फक्त कंटिन्युअसली चालू राहिला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज क्लस्टर. म्हणजे तुम्हाला रिपे नाही आहे, पैसा भरायची गरजच नाही आहे, फक्त तुम्ही तो उद्योग सुरू केला पाहिजे कन्सिस्टन्सीली. आणि आत्ता मध्यंतरी 31 ऑगस्टची लास्ट डेट आहे, एक योजनाही आहे ते सांगू इच्छितो. जर कोणी उद्योजक असतील ज्यांचं इंडस्ट्रीमध्ये जर गाळा त्यांचा असेल तर त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जायचं. त्या ठिकाणी एक डिपार्टमेंट आहे MSSIDC, त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी बसलेला असतो. त्यांच्याकडून जर तुमचं शॉप असेल, तुमचा इंडस्ट्री प्लॉट असेल आणि तो रेंटनी असेल तर तुम्हाला मॅक्झिमम 30,000 रुपीजपर्यंत शासनाकडून भाडं पण मिळते. म्हणजे जर तुमचं 1 लाख रुपये भाडं आहे तर त्यापैकी मॅक्झिमम अमाऊंट शासनाने काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मॅक्झिमम तुम्हाला भाडं गव्हर्नमेंट देते. तुम्हाला 31 ऑगस्टची लास्ट डेट आहे, त्यामध्येही तुम्ही प्रस्ताव सादर करू शकता. शबरी आर्थिक विकास महामंडळ नाशिक या ठिकाणी त्याचं गडकरी चौकामध्ये ऑफिस आहे. आदिवासी बांधव जर कोणी या ठिकाणी असतील किंवा कोणाचे मित्र असतील, आपला जो पट्टा आहे, अकोले पट्टा आहे, निवासातला काही भाग आहे, श्रीगोंद्यातला काही भाग आहे, कर्जत जामखेडचा, त्या ठिकाणी आदिवासी बांधव आपले खूप आहेत. त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, जर कुठले वंदनचे ग्रुप असतील, संस्था असतील, फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा त्यांचं ग्रामसभा असतील आणि जे 100% आदिवासी आहेत, आदिवासी समाजामधून आहे, तर ह्या 31 ऑगस्टपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. त्या डेटपर्यंत त्या महामंडळाने, आदिवासी शबरी महामंडळाने काही प्रस्ताव मागितलेले आहेत की तुम्हाला कुठला उद्योग चालू करायचा आहे. त्या प्रस्तावानुसार तुमची त्या ठिकाणी त्यांची इंटरव्ह्यूज होतील, त्यांचं व्हेरीफाय प्रोजेक्शन होईल आणि त्यानुसार त्यांना तो कमी व्याजदरामध्ये काही सबसिडीही त्यांना दिलेल्या आहेत. जो 50% आहेत, काही ठिकाणी ग्रँट आहेत, त्यांच्यानुसार त्या योजनेमध्ये ते बसवणार आहेत. तर अशाही योजना प्रत्येक कॅटेगरीच्या लोकांसाठी महामंडळामध्ये चालू आहेत. त्यांनी त्यामुळंच मी हे सांगतोय की त्यांनी त्या त्या डिपार्टमेंटला महामंडळाला जाऊन भेटीगाठी देणं, त्याच्याशिवाय या योजनेची माहिती फक्त सोशल मीडियावर बसून एका जागी येणार नाही.
1: सर खरं म्हणजे हा इतका मोठा विषय आहे ना, अजूनही आपण खूप वेळ बोलू शकतो, अजूनही खूप प्रश्न उपलब्ध झाले, म्हणजे माझ्याही डोक्यात आता एवढे प्रश्न पुढे आहेत, पण आता आपण वेळाअभावी थांबूयात. पण सर थांबूयात, जाता जाता मी एकच विचारेल शेवटी, की आजचा एखादा जो युवक आहे जो हा इंटरव्ह्यू ऐकत असेल, ही मुलाखत ऐकत असेल, आणि त्याला देखील स्वतःचा बिझनेस सुरू करायची इच्छा जागरूक झाली असेल, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवामधून?
0: त्यांना सल्ला हाच देईल की ना, कमीत कमी कायझन थेरीप्रमाणे 3 वर्षभर तुम्ही उद्योगमध्ये टिका, उभे राहा फक्त. तुमच्याकडे गिराईक येत नाही म्हणून तुम्ही लगेच उद्योग बंद नका करू. गिराईक येण्यासाठी काय काय तुम्हाला स्ट्रॅटेजीज इस्तेमाल करता येतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून, मार्केटिंगच्या फिजिकल माध्यमातून तुमच्या बिझनेसचं प्रमोशन कसं करता येईल, तुम्हाला पॉम्पलेट असतील, तुम्हाला काही एक्सपोज असतील, किंवा तुम्हाला जे काही पेज असतील त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस हा अट्रॅक्ट करा त्या कस्टमर्ससाठी, जेणेकरून तुम्हाला तुमचा बिझनेस हा नंबर ऑफ लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि त्यामध्ये हेही सजेशन देईल की असे काही मित्र, मैत्रिणी, नातेवाईक हे आता कळतील की हे खरे तुमचे कोण आहेत. त्यांना सगळ्यांना सांगायचं की 3 महिने कमीत कमी माझं स्टेटसला माझं स्टेटस दिसलंच पाहिजे. जो 3 महिने तुमच्या बिझनेसचं स्टेटस प्रोफाईलला ठेवल, त्याच्या सोशल मीडियाला टॅग करा, किंवा तो 4 लोकांना ट्रॅक करेल, तोच तुमचा खरा मित्र, तोच खरा तुमचा रिलेटिव्ह, हे मी असं मानतो. कारण की B2B कस्टमर्स पण तुम्हाला मिळणारच आहेत, पण जर आपण आपल्या एखाद्या मित्राला, आपल्या एखाद्या नातेवाईकाला, आपण दुसऱ्या ठिकाणून जर एखादा उद्योगाचं काही मटेरियल घेतोय, तर का नको की आपण आपल्याच एखाद्या मित्राकडून ते वस्तू घ्यावं, किंवा त्याला विचारावं की हे तुझ्याकडे मिळेल का. त्यामुळं त्यांनी कमीत कमी 3 वर्ष, आजकालचे यंगस्टर्स काय करतात की बिझनेस सुरू करतात, आई वडीलही त्यांना पैसा देतात बिझनेस टाकायला त्यांच्या कमाईतला, आणि ते इमिजिएटली बिझनेस बंद करतात, त्यांचं माइंड इमिजिएटली डायव्हर्ट होतं. तुम्ही तुमचा वेळ बिझनेसला द्या, तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवायला द्या, नंबर ऑफ कंपन्यांपर्यंत, नंबर ऑफ त्या तुमचे जे काही मार्केटिंगचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्हाला जे जे लोक तुमची डिमांड्स आहेत, ज्या ज्या लोकांकडून तुमचा माल विक्रीचा घेतला जाणार आहे, त्या लोकांशी जाऊन चर्चा करा, तुमचे कोटेशन्स द्या, रेट्समध्ये काहीतरी कन्वर्जन्स करा, तुमचे पॅकेज वगैरे द्या त्यांना, ऑफर्स वगैरे द्या, जेणेकरून तुमचा कंटिन्युअसली फॉलोअप हा तुमच्या बिझनेसला एक वेगळ्या उंचीवर नेऊन जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर तुमचा चेहऱ्याचा फोटो नका ठेवू, तुमच्या बिझनेसचा प्रोफाईल ठेवा, जेणेकरून काय होईल की एकदा माणूस पाहिल, दुसऱ्यांदा पाहिल, तुम्ही हा बिझनेस चालू केलेला आहे तो 10व्या दिवशी नातेवाईक मित्र तरी एखादा विचारतो, अरे हे काय रे तो स्टेटसला ठेवलेला आहे, हे कशासाठी आहे, कुणी चालू केलंय, म्हणजे तुम्हाला सांगता तरी येईल की ना ह्या पद्धतीचा हा उद्योग हा मी चालू केलेला आहे. तुझे कोणी मित्र असतील, तुझे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना सांगा. आणि मी तर सांगेल ते अशा वेळेस ना, जो शत्रू असतो त्यालाही आपल्या ओपनिंगला बोलवा, तो तुम्हाला 10 चांगले मित्र जे आहेत ते गिराईक देणार, आणि शत्रू उलट जास्त लोकांना सांगतो की त्याचा बिझनेस चालणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीला हे तुम्ही जवळीक साधा आणि त्या लोकांकडूनही बिझनेस करा, हे तुमचं गुडविल ठरतं त्यामध्ये. त्यामुळं तुम्ही ह्या मित्रापेक्षा माझा बिझनेस मोठा जाईल ह्या संकल्पनेमध्ये न वावरता, कुठल्या गुर्मीमध्ये न वावरता, मोबाईल महागडे न घेता, तुमची लाईफस्टाईल महागडी न करता, गाडी महागडी न घेता, तुम्ही फक्त प्रोफाईल तुमच्या बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करणं, पूर्ण वेळ देणं. उद्योजक हा कधीच झोपत नसतो, बिझनेसमन नेवर स्लिप्स. तुमचा पैसा हा झोपेतही तुमचा अर्निंग्स देणारा ठरला पाहिजेत. साईड उद्योगही तुम्ही केले पाहिजेत, साईड बिझनेसही केले पाहिजेत. तुमच्या डोक्यामध्ये सारख्या कल्पना आल्या पाहिजेत, वेगवेगळ्या ग्रुप्सला जॉईन व्हा, वेगवेगळ्या असोसिएशन्सला जॉईन व्हा, वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टला भेटी द्या, जेणेकरून तुमचा हा नेटवर्क वाढण्यासाठी आणि तुमचा हा उद्योग वाढवण्यासाठी ना पुढच्या भावी पिढीलाही हाच संदेश मी देऊ शकतो.
1: नक्कीच सर, खरं म्हणजे हे मोलाचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे. तर जाता जाता तुम्ही याचं मार्गदर्शन करतात, तर जाता जाता आपण तुमचा संपर्क क्रमांक सांगूयात, जेणेकरून जर कोणाला मदत हवी असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील. तर तुमचा संपर्क क्रमांक?
0: माझा संपर्क क्रमांक 9960599985. पुन्हा सांगतो, 9960599985. ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, तुमच्या कुठल्याही शंका असतील कुठल्याही योजनेबाबत, कुठल्याही व्यवसायाबाबत, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.
2: श्रोता हो, आज आपण उद्योजकता क्षेत्रातील मार्गदर्शक MSME कन्सल्टंट आणि मास्टर ट्रेनर रविराज भालेराव यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी देखील मनमोकळा गप्पा मारलात आणि अनेक प्रश्नांचं उत्तर आपल्याला यांच्यामुळे मिळालेलं आहे. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नगर डायरी ह्या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 42. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील शेवटची रात्र 42वी, आईचं स्मृती श्राद्ध. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगायची आहे. हा, हे स्मृती श्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयकाशात स्मृतीचे अनंत तारे आहे, त्यातील ठळक ठळक तारे मी तुम्हाला दाखवले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचं प्रेम होतंच, परंतु पशुपक्ष्यांचंही होतं. मोऱ्या गाईवर आईचं व आईवर त्या गाईचं किती प्रेम होतं ते मी मागं सांगितलंच आहे तुम्हाला. आता मांजरीची गोष्ट सांगायची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची, इतरांनी घातलेला घास ती खात नसे. आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येई. मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असायची. शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबरच जावयाची. आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचायची. त्या मांजरीच्या आईवर फारच माया होती. माझ्या आईला तिला अतोनात लळा होता. आईचं आजारपण वाढत चाललं. तसतशी मथीही नीट खात पीत नाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात दिला घातला तरी ती दोन शिते खाई व निघून जाई. आईनं नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कुणी नेला. तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कुणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही. आईच्या खुलीत मिली तेथे आम्ही 10 दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू. तशी पद्धत आहे. परंतु मथी त्या दुधास शिवली देखील नाही. आई मिली त्याच खुलीत बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतलं होतं. तिसऱ्या दिवशी ज्या जगी आईनं प्राण सोडला त्याची ठिकाणी मथीने, त्या मांजरीने देखील आपला प्राण सोडला. माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणं तिला विस्मय वाटलं. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचंच प्रेम आमच्या आईवर अधिक होतं. आमच्या प्रेमाची अम्मास लाज वाटली. मी मनात म्हटलं, आई माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी कोणत्या तोंडाने म्हणू. या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझं प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्यानं मिळतं बरं. माझ्या आईनंच मला सारं दिलं. माझ्यात जे चांगलं आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचे आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भुसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळं तू लढायला जात नाहीस ना, माझ्या मोहात तू सापडला आहेस ना, तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असे. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या 3.5 हा देहाचीच पूजा करीत बसे असे तिला वाटलं असे. इतर बंधू भगिनींची सेवा कराव्यास तो जाणार नाही, स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईनं स्वतःला दूर केला असे? सर्व भारतातील माता माझ्या श्यामला होऊ दे, एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू दे, यासाठी तर माझी आई निघून गेली असेल ना। ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली जिकडे तिकडे, आता माझ्याच आया। उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई, साऱ्या माझ्या। हो, माझ्या ज्या आईनं हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली ना, व दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरमिरी देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वरणू, हे ओठ असमर्थ आहे, ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्य बुद्धी, ती सुशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो। एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमऊप्रमाणे माझेही सोने हो। माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही हो, तिच्या श्यामचेही हो। श्यामची आई या पुस्तकातील शेवटची रात्र 42 या ठिकाणी संपली, परंतु श्याम म्हणजे आपल्या परमपूज्य साने गुरुजींनी लिहिलेली खरा तो एकच धर्म ती म्हणूया आपण शेवटी। त्यांनी खरा तो एकच धर्म, बलसागर भारत हो, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, असे पुष्कळ कवितेंना जन्म दिला आहे, त्यातील आपण खरा तो एकच धर्म आपण म्हणूया।

0: चला तर मग आज निश्चय करूया, या प्रार्थनेनुसार आपण सगळे वागूया आणि श्यामला आपल्या परमपूज्य साने गुरुजींना एक आश्वासित करूया का तुम्हाला जो भारत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या पद्धतीचा. आणि साने गुरुजींनी जे गीत लिहिलंय तो बलसागर भारत हो हे आपण निर्माण करूया.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वो आ गया, देखो देखो वो आ गया.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू राजकमल पवार, स्मिता देशमुख आणि प्रिया देशमुख यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत, म्हणजे तीन क्रिकेटपटू आणि त्याही महिला अशा आपल्या या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. तर पहिल्या आहेत राजकमल पवार मॅडम, स्मिता देशमुख मॅडम आणि प्रिया देशमुख मॅडम. तर तिघांचं मी सुरुवातीला रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो. तिघींची ओळख करून द्यायचा तर त्या विद्यापीठ खेळाडू आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तिघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा 1980 दशकात त्यांनी नगरचं मैदान गाजवलं आहे. त्याचबरोबर पुणे, मुंबई येथील मैदानही, कोल्हापूर येथील मैदानही गाजवलेले आहेत. अशा तिघींचं मी या स्टुडिओमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: तर
2: मला पहिला प्रश्न राजकमल मॅडम तुम्हाला विचारावा वाटतो की तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: आधी मी सगळ्या गुरुजनांना वंदन करते, कारण आपल्या सगळ्या जडणघडणीत त्यांचा मोठा हात असतो. आणि मग माझी ओळख सांगते. मी राजकमल मधुकर पवार, सध्याची अपर्णा दयानंद घाटगे. मी नगरमध्येच माझं सगळं शिक्षण झालं, भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल आणि अहमदनगर कॉलेज. स्पोर्ट्सकडे वळलो, खेळाकडे वळलो, ह्याला सगळ्यात मोठा आमचा म्हणजे सगळ्यात मोठं क्रेडिट जे आहे ते आमच्या शाळेला जातं, कारण सोसायटी हायस्कूलमध्ये खूप प्रोत्साहन दिलं जायचं वेगवेगळ्या खेळांना. मग त्याच्यामध्ये आम्ही बास्केटबॉल, अॅथलेटिक्स अशा अनेक खेळ खेळलो तिथं. पण क्रिकेट म्हणजे 1977 असावं तेव्हा बहुधा इंटर डिस्ट्रिक्ट क्रिकेट मॅचेस अरेंज केल्या गेल्या होत्या पुण्यामध्ये. आणि जे मंगलसिंग ठाकूर आहेत अहमदनगर कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर होते, त्यांना बहुधा सांगितलं गेलं असावं की तुमच्याकडनं एखादी टीम पाठवा. तेव्हा नगरमध्ये कोणी क्रिकेट वगैरे खेळत नव्हतं. आम्ही 11th होतो तेव्हा भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये मुळे मॅडम होत्या, त्या आम्हाला बास्केटबॉल वगैरे शिकवायच्या. मग त्या म्हणल्या सगळ्या बास्केटबॉल खेळणाऱ्या मुली आपण क्रिकेटची टीम तयार करून जाऊयात. एक 15 आधी त्यांनी आम्हाला सगळ्यांना तयार केलं. तेव्हा मंगलसिंग ठाकूर यांचा एक भाचा होता, त्याचं नाव आता मला एवढं आठवत नाही. तर त्यांनी आम्हाला यात थोडस शिकवलं क्रिकेट. पण आम्हाला पॅड बांधता येत नव्हतं, बॅट धरता येत नव्हती, बॉलही धरता येत नव्हता. एक 8-10 अशी आमची तयारी करून नेहरू स्टेडियमवर आम्हाला नेलं. पण मग तिथं काही आम्हाला विशेष खेळता आलं नाही, आम्हाला चांगली व्यवस्था राहायची वगैरे होती. आणि मग तिथं पहिली मॅच आम्ही खेळलो.
2: अशी किती जणांची टीम तयार होती का पण तुमची? 11
3: नाही, गोळा करून नेलं. 11-12 जण नेली असतील ना.
2: तुम्ही तिघे एकाच टीम मध्ये होतात का?
4: हो, ह्या टीम मध्ये मी नव्हते कारण मी शाळेत होते. 77 गोष्ट मिळते. 7th होते आणि ह्या 11th होत्या. सो ह्यांना ते म्हणजे
2: स्वाती मॅडम आणि स्मिता मॅडम आणि राजकमल मॅडम एकाच टीम मध्ये.
3: आम्हाला काहीच येत नव्हतं तिथं. बाकी पुण्याची, कोल्हापूरच्या टीम एकदम एक्सपर्ट होत्या. आम्हाला पॅड घालून साधं चालता पण येत नव्हतं.
2: अरे,
3: असंच
2: म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच पॅड हातात पायात चढवलं असतं. पॅडच
3: त्यांनी म्हणजे कंपल्शन.
2: बॉलची कशी भीती वगैरे वाटली का त्यावेळेस? कारण लेझर बॉल होता नाही का?
3: नाही, बॉलची भीती वगैरे नाही वाटली. पण असं विशेष काही परफॉर्मन्स इथे आमचा झाला नाही. आणि नंतर मग यांनी बऱ्याच जणांनी याच्यामध्ये रस घेऊन मग वुमन्स क्रिकेट असोसिएशन फॉर्म केलं. आणि मग आमच्या 11th सुट्टीत मोठा कोचिंग कॅम्प घेतला. आम्हाला खूप चांगलं शिक्षण तेव्हा दिलं.
2: कोण कोचिंग करत होते?
3: रहीम सर होते, कदम सर होते,
4: नरसी पटेल होते, नंतर सर होते,
2: अच्युत छित्रे सर
4: ते सर होते,
3: गोविंद मिसाळ होते.
2: अरे वा वा, म्हणजे तुम्हाला दिग्गज लोकांचं मार्गदर्शन.
5: छान. आणि आम्ही महिनाभर सकाळ संध्याकाळ
2: कुठं खेळायचे तुम्ही?
5: सोसायटी
2: शाळेतच तुमची सुरुवात झाली?
4: कारण ते उन्हाळ्याच्या सुट्टीत लावलं होतं.
2: आणि त्यातल्या त्यात सोसायटी शाळा म्हणजे त्यातल्या त्यात नगर मधली एक नामांकित शाळा आहे.
4: हा म्हणजे तेव्हा दोनच शाळा होत्या, कॉन्व्हेंट आणि सोसायटी स्कूल. आणि नवीन मराठी पण ती प्रायमरी होती, दादा चौधरी पण होती, पण ती मुलींची नव्हती, मिक्स नव्हती.
2: म्हणजे सेक्रेट हार्टची टीम होती का?
4: नाही नाही, ही सगळी मिक्स होते. सगळ्या नगर शहरामधल्या मुली जमून त्या कॅम्पला आल्या होत्या आणि त्याच्यात सगळ्या शाळांमधल्या होत्या.
5: आणि सेक्रेट हार्ट मधली अलका जाधव आली होती, ती क्रिकेट प्रेमीच होती. म्हणजे तिला जेव्हा कळालं की असा कॅम्प चालू आहे आणि सगळ्या मराठी शाळेतल्या मुली आहेत, पण ती आली कारण तिचा क्रिकेटचं वेड होतं आणि ती आमची कॅप्टन झाली. खूप उत्तम प्लेअर.
2: सेक्रेट हार्टची एकमेव टीम मध्ये होती आणि तुमची अशी महिलांची टीम, मुलींची टीम त्यातल्या त्या. स्मिता मॅडम तुमचं सांगा, कशी खेळाकडे कसे वळालात?
5: मी पण फिरोदे हायस्कूलची म्हणजे सोसायटी हायस्कूलची स्टुडंट आहे. आणि त्या शाळेमध्ये म्हणजे खेळ म्हणजे शाळा सुटल्यावर ग्राउंडवर जायचं हे कंपल्सरीच होतं. मग माझ्या खूप मैत्रिणी खो खो खेळायच्या आणि बऱ्याच जणी आम्ही बास्केटबॉल खेळायचो. पण असं न काही खेळता घरी जाणं असं हेच नव्हतं, मान्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही खूप खेळायचो आणि आमचे नगरकर सर जे होते ना मुख्याध्यापक, खेळाला खूप प्रोत्साहन द्यायचे. आणि अगदी वैयक्तिक आम्हाला मॅच हारलो तरी आम्हाला सांगायची की काही नाही असं होतं, गावस्कर नाही का एकवर आउट हो, झिरो आउट हो, त्याने पुढचं बघू. आणि ते असे होते की आता तेव्हा ऑस्ट्रेलिया कुठे न्यूझीलंड नंतर अशा जेव्हा मॅचेस व्हायचे इंग्लंडला क्रिकेटच्या, तर ते आम्हाला जाऊन वर्ल्ड मॅप दाखवायचे की इंग्लंड कुठं आहे आणि ही मॅच कुठे चालली, एवढा इंटरेस्ट होता त्यांना.
2: त्यावेळेस टीव्ही वगैरे एवढे नव्हते ना?
5: नाही नाही, एका एक दोन घरांमध्येच टीव्ही होता. पण आम्ही क्रिकेटची मॅच ती गुजराती मारवाडी अशा आमच्या मैत्रिणींकडे होतं, पण आम्ही क्रिकेटची मॅच त्यांच्या घरी जाऊन पाहायचो. आणि इथे नीत सोमणीकडे पण होता, तिच्या घरी पण आम्ही जाऊन बसायचोच.
2: रेडिओवरच कॉमेंट्री ऐकायला मिळायची, त्यावेळेस रेडिओवरच जास्ती करून कॉमेंट्री असायची.
3: म्हणजे सोसायटी हायस्कूलच्या शिक्षकांनी खूप कष्ट घेतले आमच्या. म्हणजे आता मला कधी कधी असं वाटतं की हल्ली एवढे घेतात का आमच्यावर. म्हणजे मला बॅडमिंटन शिकवायला वाघ सरांनी एक एक दीड दीड तास माझ्यावरती काम करायचे, मला एक एक दीड दीड तास शिकवायचे असा शॉट हा मार हे मार. तर ते सोसायटी हायस्कूलचं याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. सगळे शिक्षक आमच्या प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये काय प्रत्येक विषयात खूप पर्सनल लक्ष घालायचे.
2: पण त्यावेळेस मुलींचं क्रिकेट म्हणजे नाविन्य असेल ना? पण
4: हो, 77 साल हे म्हणजे खरं एक ते भारलेलं दिवस.
2: तुम्ही कशा प्रिया मॅडम?
4: मी यांच्यापेक्षा खरं 4 वर्षांनी लहान आहे, पण मोठी बहीण करते म्हटल्यावर आपणही जरा नुकसान तिच्या मागे मागे करतो ना, तशीच मी पण तिच्या मागे जायचे सगळीकडे. ती जिथे जाईल तिथे मी जायचे. सो ती क्रिकेटला गेली, मी पण क्रिकेटच्या म्हणजे त्या कॅम्पला सामील झाले. छोटीच होते मी, 7वीत ना 8वीत गेले होते, अंगात काही एवढी ताकद नव्हती. ती बॅट पण त्या आणि त्या बॅट्स ज्या होत्या त्या मुला मुलींच्या वेगळ्या नव्हत्या, त्या मुलांच्याच बॅटने आम्ही खेळायचो. त्या इतक्या जड की मला ती उचलून बॅट फिरवताही यायची नाही आणि मग मला रडू यायचं की आपल्याला मारत येत नाहीये.
2: बॉलची भीती वाटली की नाही?
4: ऍक्च्युली काय माहिती, लहानपणी ही भीती नसते. आणि तो आम्हाला तर युज्ड बॉल मिळाले, नवीन बॉल आम्ही खूप उशिरा हातात घेतला, पण धडाकेबाजच होतो असं म्हणतात. सो आम्हाला ती बॉलची भीती नाही वाटली, मजाच वाटली उलट की आपण क्रिकेट खेळतोय मस्त असं. म्हणजे ते आपण जे फोटो तेव्हा टीव्ही खूप नव्हताच, पण फोटो मध्ये किंवा असं जे बघायचो ते बघून आम्हालाही असं मजा वाटायची. आणि खरं सांगायचं तर कोणता तरी स्पोर्ट खेळलाच पाहिजे. म्हणजे यांनी सांगितलं नाही, पण ह्या दोघी जणी म्हणजे आता राजकमलनी तर कोणता स्पोर्ट खेळला नाही असं नाही.
2: अरे बापरे,
4: म्हणजे ऍथलेटिक्स आहे, बास्केटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, तिने नुसती म्हणजे ती शीज अ बॉर्न
2: अशीच
4: आहे त्याच्यामुळे. आणि ती राजकमल ही स्मिताची मैत्रीण, त्याच्यामुळे ती तिचा सगळं फॉलो करणार. आणि मी स्मिताची लहान बहीण, म्हणजे मी स्मिताला
2: फॉलो करणार
4: असं सगळं. आणि शाळेमध्ये आमच्या खेळाचे मेळावे भरले जायचे दरवर्षी आणि मजा यायची. म्हणजे सगळ्या मुलांना भाग घ्यायला लागायचा, मुला मुलींना. त्याच्यामुळे पण एक म्हणजे खेळाची आवडच निर्माण झाली होती. त्याच्यामुळे मी तू ताई म्हणजे माझी बहीण स्मिता देशमुख, ती बास्केटबॉल खेळायची. तू कबड्डी पण
2: खेळायची.
4: आणि मग कसं व्हायचं, आणि मी पण बास्केटबॉल
2: कबड्डीच्या टीम मध्ये पण होतो काय.
4: कारण ज्या मुली खेळायच्या ना, मग त्यांना सगळ्याच टीम मधनं फिरवलं.
5: एक मजा सांगते, एकदा वॉक्सर आले आणि त्यांनी ना बॉक्सिंगचे ग्लोव्ज आणले होते.
2: बर बर.
5: तर ते म्हणाले मुली कोण बॉक्सिंग करणार, ही उठली ना राजकमल. आणि म्हणजे खरं सांगते, तेव्हा जर थोडी फॅसिलिटी असती ना तर आज एखादं ऑलिम्पिकचं मेडल ही घेऊनच
2: आली. वातावरण नव्हतं.
4: नाही नाही, शाळेमध्ये होतं. आणि वाघ सर किंवा बारसे सर, त्या मुळे मॅडम, आमच्या वेळेस मुथा मॅडम, यांना म्हणजे वाघ सर आणि बारसे सर तर खूप म्हणजे उत्साहाने सगळं करायचं. आणि वाघ सरांनी यांना पण, आणि आम्ही बॉक्सिंगचे ग्लोव्ज घालून आम्हाला ते त्या तालीम होती शाळेमध्ये तिथे उभं करून खेळायला लावायचं. मुलींना सुद्धा म्हणजे मजा होती ती, म्हणजे सवय व्हायची.
5: म्हणजे वगैरे भीती नाही,
2: भेदभाव नव्हता.
4: हा, भेदभाव ठेवत नव्हते की तू मुलगी आहे म्हणजे काहीतरी नाजूक बिजूक अजिबात नाही. अशी सगळी जिम्नॅस्टिक्स त्यांनी चालू केलं होतं. सगळ्याच सगळे स्पोर्ट्स आमच्या शाळेत
2: म्हणजे 75 काळ एकदम भारी
4: भरलेला होता ऍक्च्युली.
2: आणि ऍथलेटिक्स कसे खेळलात तुम्ही, कुठले इव्हेंट केले मॅड?
3: मी 100 मीटर, 200 मीटर, 800 मीटर, हर्डल्स सगळं.
2: विनरच असाल मग.
5: मी आता एक सांगते की 200 मीटर पुण्याच्या म्हणजे नगरहून सिलेक्ट होऊन पुण्याला जायचो शाळेत खेळायला, तर तिथे 200 मीटर तिन्ही पुण्याच्या म्हणजे सगळे ते काय म्हणायचं त्या ग्रुप्स मध्ये 25 मीटर ठेवून तिने 200 मीटरची रेस मागली होती. पण फक्त शॉर्ट्स घालायची नाही म्हणून तिने ऍथलेटिक्स सोडलेलं.
2: अरे
3: म्हणजे लाज वाटायची
2: त्या काळात जरा, हे असायचं नाही का. आणि बंधनं असायची मोठ्या प्रमाणात, आणि सगळ्याच एक वेगळंच वातावरण होतं ते.
4: हा, मला त्या बंधनांवर ना ऍक्च्युली तुम्हाला सांगावं असं वाटतं की मुली क्रिकेट खेळत आहेत ह्याला आमच्या ज्या मुली जमल्या होत्या त्यातल्या मे बी 30% मुलींना घरामधनं विरोध झाला असेल की नाही जायचं, पण त्या विरोध सोडून म्हणजे मोडून त्या आल्या खेळायला. आणि 70% घरामधून आई वडिलांनी काही विरोध नाही केला, खेळताय ना उत्तम आहे असं. फक्त काय आहे, पैसे द्यायचे द्यावे लागत नव्हते तेव्हा. आता कसं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आधी फी भरावी लागते,
2: कमर्शियल पण आलेला आहे.
4: हा, तेव्हा ते नव्हतं. आणि म्हणून ते सामान्य घरातल्या मुला मुलींनाही सहज शक्य होतं.
2: म्हणजे तुम्ही ऍथलेटिक्स पासूनच खेळाकडे वळाला?
3: हो, म्हणजे नगर
2: 7वी 8वीलाच ऍथलेटिक्स सुरू केलं का?
3: हो, म्हणजे आपल्या सोसायटी हायस्कूल मध्ये खेळाचा मेळावा होता ना, ते सुद्धा एक गंमतशीर गोष्ट आहे. खेळाचा मेळावा होता तर सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले होते. म्हणजे आपलं नशीब असलं की कसं वळतं त्याचं एक उदाहरण आहे. आणि खेळाचा मेळावा होता म्हणून सगळ्यांना लवकर शाळा सोडली, तर मी आपलं म्हणलं आता घरी जावं. तेवढ्यात आमच्या शाळेत एक साधना फाटक नावाची मुलगी होती, ती मला भेटली. ती म्हणली कुठे चालली? म्हणलं मी चालले घरी. म्हणजे तू फॉर्म नाही का भरला? म्हणलं भरला. म्हणलं अगं मग ते नंबर घे असं खेळायचं असतं. म्हणजे तिने मला नेलं तर मी जे जे खेळले तिथं काहीतरी 25 मीटर लंगड धाव, 100 मीटर धावणं, असे 3 ऍटम्स घ्यायचे असतात. आणि तिन्ही मध्ये जर फर्स्ट आलं तर तुम्हाला त्याची चॅम्पियनशिप मिळते त्या ग्रुपची. तर असे गौरी देशपांडे होती, ती चॅम्पियन होती. पण मला 3 पैकी बहुधा मला असं वाटतं 2 ह्याच्यात मला त्या साधना फाटकने सांगितलं म्हणून मी गेले आणि मी सगळ्यात पहिली आली. आणि मग तेव्हापासून जी खेळायला लागले ती सगळ्या
2: खेळांमध्ये हळूहळू, म्हणजे जी टीम मध्ये गरज आहे तिथं तुमचा सहभाग असायचा. बरं, स्मिता मॅडम तुमचं काय, कसं?
5: माझं असंच, म्हणजे मी पण खूप खेळायचे आणि खूप उत्साही होते. मी फार म्हणजे असे धावणे याच्यात नव्हतं, पण मला मी लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक याच्यामध्ये मला चांगलं बक्षीस मिळालेले आहेत. आणि ह्या सगळ्या अशा आमच्या मुळे बाईंनी असे प्लेयरच गोळा केले होते क्रिकेटसाठी, त्यामुळे मी पण त्याच्यात आले होते.
2: प्रिया मॅडम तुमचं काय?
4: माझं असंच आहे, मला खेळाची प्रचंड आवड होती. शारीरिक दृष्ट्या बघितलं तर मी दुर्बल होते खरं शाळेमध्ये, पण माझी ह्या मनाची पॉवर होती ती जबरदस्त होती. त्याच्यामुळे मी खूप खेळायचे म्हणजे. आणि मला ते सांगायचं की मनाच्या पॉवरवरच तुम्ही जिंकता शेवटी असं असतं ते. आणि म्हणजे ही म्हणते तसं सगळेच गेम खेळायचे, ऍथलेटिक्स खेळायचं, बास्केटबॉल, जे आपल्याला मजा वाटते. फक्त मी खो खो कधी खेळले नाही आणि कबड्डी कधी खेळले नाही शाळेमध्ये. बाकी जे सगळे खेळ होते ते सगळे खेळलो.
2: सगळ्यांमध्ये सहभाग असायचा.
4: हा, सगळ्यामध्ये सहभाग असायचा. आमची टीम असायची, बास्केटबॉलची आमची टीम खूपच चांगली होती शाळेमध्ये. मुळे मॅडम होत्या, नंतर वाघ सर आणि मुथा मॅडम. अशा तिघा जणांनी आम्हाला ते खूप ते रस घ्यायचे आमच्या त्या खेळामध्ये, घेऊन जायचे इकडे तिकडे मॅचेस. सो तिथपासून सुरुवात झाली आणि आठवीपासनं त्या कॅम्पपासनं क्रिकेटची आवड निर्माण झाली ऍक्च्युली. तेव्हापासनं म्हणजे ह्या बारावीत असताना मी आठवी डिस्ट्रिक्ट खेळायला पुण्याला गेलो. हो म्हणजे हो आम्ही म्हणजे टीम मध्ये 11 मध्ये मला घेतलं नव्हतं, मी बाहेर होते, पण तरीही मला यांना
2: तुम्ही टीम मध्ये होता त्यांच्या.
4: हो 16 जणांच्या
2: टीम मध्ये तुम्ही होता, या दोघी जणी तर होते होत्या.
4: हो त्या होत, पण मी 16 मध्ये असं म्हणजे लिंबू टिंबू कोण ना, पण मला बॉलिंगची खूप आवड होती. आणि
2: काय ऑफ स्पिन का काय बॉलिंग,
4: नाही पेस बॉलिंग,
2: पेस बॉलिंग
4: जोरदार, म्हणजे पॉइंटवर टाकायचं, एक लेंथ चुकणार नाही अशी ती असायची. आणि त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही शारीरिक पण तंदुरुस्ती आली, म्हणजे की मग जसं मी मोठी होत गेले तशी मी खूप स्ट्रॉंग झाले मनाने आणि शरीराने पण. म्हणजे मी म्हणजे हे कौतुक नाहीये, सांगावं असं वाटतं मला मुलींना आजकालच्या की तुम्ही खेळा, खूप खेळा, खेळाची कोण सगळेजण काही तुम्ही कुठेतरी म्हणजे इंडियाच्या टीम मध्ये जाल महाराष्ट्र असं नाही होणार कदाचित, पण त्या खेळाची जी मजा आहे ना ती तुम्हाला अनुभवता येईल. हारण्यात जिंकण्यात दोन्ही मध्ये मजा आहे, हारल्या रडू येतं पण परत जिंकण्याची ईर्ष्या निर्माण होत, ते मला असं फार मजा वाटते त्याची. आणि मी म्हणजे हे बॉर्न ऍथलीट होत्या, तशी काही मी बॉर्न ऍथलीट नव्हते, पण मी त्याच्यावर मात करून खूप खूप खेळले, म्हणजे मला त्या खेळाचीच मजा असते.
2: त्यावेळेस प्रॅक्टिस कशी करायची, सकाळी कशी, तुमचे शेड्यूल कसं असायचं?
5: आम्ही बास्केटबॉलची प्रॅक्टिस तर आम्ही शाळा सुटल्यावरच करायचो, आणि ऍथलेटिक्सची प्रॅक्टिस आम्ही खूप सकाळी उठून जायचो आणि तिकडे करायचो, म्हणजे दुसऱ्या कुठल्या
2: म्हणजे भाऊसाहेब फिरोजाच्या मैदानावर,
5: भाऊसाहेब दुसऱ्या कुठल्या शाळेचे प्लेयर उठायच्या आधी आम्ही प्रॅक्टिस करतो हे त्यांना समजायला नको, म्हणून आम्ही लवकर उठून प्रॅक्टिसला जायचो. आणि आणि नंतर प्रॅक्टिस झाल्यावर बारसे सर भिजवलेले शेंगदाणे आणि हरभरे असे प्रत्येकाला द्यायचे.
3: बारसे सरांनी आणि मुळे मॅडमने खूप कष्ट घेतले. बारसे सर मला सांगायचे की हे बघ, हे वर्ल्ड किंवा डिस्ट्रिक्टचं रेकॉर्ड 100 मीटर किती मिनिटाचं आहे हे तू तोडलं पाहिजे, मग त्याशी घड्याळ लावून मला दाखवायचे, आज इतक्या मिनिटात पळाली, आज तू इतक्या ह्याच्यात पळाली, इतके त्यांनी कष्ट घेतले. आणि मुळे मॅडम काय करायच्या, बास्केटबॉल आमचं मुलींचं खेळून झालं की शेवटची एक मॅच मुलांबरोबर घ्यायची आमच्या, आमची एवढी स्ट्रेंथ वाढायची, त्यामुळे मुलांबरोबर खेळणं म्हणजे वेगळंच असायचं ना. खूप कष्ट घेतले सरांनी.
4: आणि 11वी मध्ये मी नगर कॉलेजला गेले, तिथे डागवाले सर होते, ते फिजिकल डायरेक्टर होते तेव्हा, आणि त्यांनी सुद्धा त्यांनाही स्पोर्ट्स मध्ये खूप रस होता. सो त्यांनी पण सगळ्यांना खूप चांगलं गाईड केलं, म्हणजे त्यांनी बास्केटबॉल क्रिकेट सगळ्याला खूप म्हणजे उत्तेजन दिलं आम्हाला सगळ्यांना त्या ह्याच्यामध्ये.
5: आता क्रिकेट विषय आता सांगू का, आमचं झालं कॅम्प आणि नंतर आम्हाला आमची प्रॅक्टिस आम्ही नगर कॉलेजच्या ग्राउंड,
2: 11वीला झाले की तुम्ही नगर कॉलेजला गेला?
5: 11वी संपल्यावर आम्ही 12वीला नगर कॉलेजला गेलो, तेव्हा 11वी पर्यंतच होती.
2: 11वी जुनी 11वी
5: नाही, 10+2, पण तेव्हा फक्त 11वीच शाळेत होती, नंतर 12वीला कॉलेजला जाय. तसं गेल्यावरती नगर कॉलेजचं ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं, म्हणजे आम्हाला खेळायला जागाच नव्हती, विचार करू शकतो
2: म्हणजे मुलींना खेळायचं पण प्रश्न येत.
5: हा, कारण वरच्या ग्राउंड दोन असे खालीवर ग्राउंड होती, वरच्या ग्राउंडवर क्रिकेट चालायचं मुलांचं, शेजारी बास्केटबॉल, नंतर एका छोट्या पॅच मध्ये हॉकी, एक पाठीमागे खो खो, आणि खालच्या ग्राउंडवर फुटबॉल चालायचा. तर त्या फुटबॉलच्या एका कोपऱ्यात आम्हाला मंगलसिंग सरांनी एक पिच
2: करायला,
5: पण ते पिच असं होतं की आम्हाला रोज जिमखान्यातनं मॅट आम्ही उचलून आणायचो, ती मॅट आम्ही ठोकायचो, नेट ठोकायचो, आणि मग आमची प्रॅक्टिस सुरू
2: करायचं.
5: नाही, रोलर फिरवायचा, रविवारी पाणी मारायचं, सगळी कामं करायचो आणि मग आम्ही खेळायला लागायचो एका कोपऱ्यात. आणि पण जागा जरी छोटी होती तरी आमचा उत्साह इतका म्हणजे भयंकर होता की आम्ही आलो, आम्ही सगळेजण सायन्सला होतो, प्रॅक्टिकल संपवून आम्ही आलो तर बॉल जोपर्यंत अंधार होतो, बॉल दिसतो तोपर्यंत आम्ही खेळायचो,
4: आणि
5: म्हणजे इतकं खेळायचो की आम्ही मायक्रोबायोलॉजीला होतो, तर आम्ही फर्स्ट इयरला आलो FY ला, तर आम्हाला ते वेलकम पार्टी होती, तर आमची प्रॅक्टिस सुरू होती. आम्ही गेलो नाही, आमच्या लक्षातही नाही वेलकम पार्टी आहे, तर ते सिनियर्स बोलवायला आले की चला तुम्ही, म्हणलं नाही प्रॅक्टिस झाल्याशिवाय येणार नाही. आणि गॅदरिंग चालू होतो वरच्या ग्राउंड वरती कॉलेजचं, पण आमचं लक्ष विचलित झालं नाही, आम्ही खाली आमची प्रॅक्टिसच करत होतो. एवढी एकदम.
2: तुमच्या तिघीन व्यतिरिक्त अजून कोण प्लेअर नावं सांगते?
5: हो हो, सगळ्यांची नावं मी सांगते, ते तर सांगायलाच पाहिजे. अलका जाधव आमची कॅप्टन होती, ती क्रिकेट प्रेमी होती, ती खूप चांगली बॅटिंग करायची. दुसरी होती मेघा हल्लूर, ती एकदम चपळ होती आणि एकदम सिन्सिअर मुलगी होती. म्हणजे मला ग्राउंडवर खूप हसू यायचं काही कारणाने, तर ती स्मिता तू इकडे काय हसायला आली आहेस का खेळायला, म्हणजे एकदम स्ट्रिक्ट होती. आणि आम्ही राऊंड मारायचो ना आधी, तर मी एखादा राऊंड चुकवायचे, किती राऊंड झालेत माझं लक्ष आहे तुझ्याकडे. म्हणजे आणि ती खूपच बॅट्समन पण खूप चांगली होती आणि विकेट किपर तर ती अप्रतिम. नीता सोमणी, नीता सोमणी खूप चपळ होती आणि ती बॉलिंग पण आणि बॅटिंग पण चांगली करायची आणि उत्साही तर खूप होती.
4: बॉडी लाईन बॉलिंग.
5: आणि शोभा स्वामी, हा ती ऑफ स्पिनर होती आणि तिने एका मॅच मध्ये, म्हणजे आमच्या मला वाटतं ग्रुपच्या मॅच मध्ये, तीन इंडियन प्लेयर होते पुण्याच्या टीम मध्ये, शुभांगी कुलकर्णी, नीलिमा बर्वे आणि कोण आठवत नाही मला, दाते,
3: भारती दाते.
5: तर तिघींच्याही विकेट्स घेतल्या होत्या.
2: अरे बापरे,
5: ती इतकी बारीक होती पण खूप उत्साहाने आणि खूप चांगली बॅट बॉलिंग करायची. आणि अजून कोण, रईसा शेख, तिची बॉलिंग अप्रतिम होती आणि ती म्हणजे टू द पॉइंट बॉलिंग करायची, इथे टाक म्हटल्यावर तिचा बॉल इथेच पडणार. नंतर अजून कोण, सुनीता पोवार होती, ती चांगली बॅट्समन होती आणि फिल्डिंग पण अप्रतिम करायची.
3: एकनाथ सोलकर म्हणायची, ती फॉरवर्ड शॉट लेग
2: फिल्डिंग चांगली होती,
3: फॉरवर्ड शॉट लेग करायची.
5: ज्योत्स्ना साने पण एक उत्साही, ती थोडे दिवस होती पण ती उत्साही प्लेअर होती आमच्यातली. मेडिकल लागेल. वंदना भंडगे, बाकीचे ते थोडे थोडे दिवस खेळले पण ते पण उत्साही होते.
2: बरोबर. तुम्ही राज्य पातळीवर कधी खेळलात राजकमल मॅडम?
3: मी पहिली बडोद्याला सिलेक्शन झालं पहिल्यांदा माझं आणि अलका जाधवचं, तेव्हा उज्ज्वला निकम कॅप्टन होत्या
2: बडोद्याला.
3: ही तरी गोष्ट असेल 78 वगैरे.
2: बरोबर, म्हणजे FY ला असताना?
3: नाही, 12वी झालो, झाल्यानंतर आणि FY ला गेलो असं असेल. पण त्याच्यामध्ये बडोद्याला आम्ही गेलो होतो महाराष्ट्राच्या टीम मध्ये, पण त्याच्यात तिने मला फक्त एका कुठल्या तरी मॅच मध्ये फिल्डिंग वगैरे साठी चान्स दिला, म्हणजे मला खेळायला नाही
2: मिळालं.
3: आणि त्याच्यानंतर मग आमचं
2: बॅटिंग करायचं बॉलिंग काय,
3: मी महाराष्ट्र ओपन करायची बॉलिंग मध्ये आणि मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला खेळायची बॅट्समॅन. मला चंदू बोर्डेच्या हस्ते बेस्ट ऑलराऊंडरचं प्राईज पण मिळालेलं आहे इंटर डिस्ट्रिक्ट मध्ये. मग आम्ही अंबाला खेळायला गेलो होतो
2: महाराष्ट्र. 5 वर्ष लागोपाठ खेळला,
3: खेळले मी 5 खेळले, इंटर स्टेट वगैरे खेळले, म्हणजे गार्गी बॅनर्जी, शुभांगी कुलकर्णी, डायना एडलजी, शांता रंगास्वामी, नंतर ती सुजन म्हणून होती आणि फौजी खलील होती, ती पूर्वी इंडियाची विकेट किपर होती, नीलिमा बर्वे महाराष्ट्राची विकेट किपर होती, या सगळ्या ज्या इंडिया प्लेयर होत्या त्या सगळ्यांबरोबर खेळलो आम्ही. शुभांगी कुलकर्णी आमची खूप काळजी घ्यायची, आम्ही वेगळ्या शहरात ना आलो तिच्या रूम मध्ये मला उतरवायची, तिच्या बरोबर ठेवायची सारखी.
2: तुम्ही स्टेट विद्यापीठ खेळलात ना?
3: हो, पुणे युनिव्हर्सिटी पण खेळलो.
2: बरं, ते किती कुठल्या स्पर्धांमध्ये काय आठवते का?
3: मद्रासला खेळलो होते, अमरावतीला खेळलो. युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा क्रिकेट सुरू झालं तेव्हा पुणे युनिव्हर्सिटीची टीम सिलेक्ट झाली, की जी सेम महाराष्ट्राची जी टीम असायची ती साधारण पुणे युनिव्हर्सिटीची टीम असायची. त्यावेळेस फार काही डिस्ट्रिक्ट खेळत नव्हत्या, नगर, कोल्हापूर आणि पुणे, पुण्याची जास्त असायची चांगली. कोल्हापूरची एक टीम चांगली होती आणि या तिघांमधनं मिळून एक महाराष्ट्राची टीम सिलेक्ट. महाराष्ट्र, गुजरात आणि तिसरा कुठलं तरी एक स्टेट होत, त्यातनं एक वेस्ट झोनची टीम सिलेक्ट व्हायची.
2: परफॉर्मन्स कुठला आठवत आहे का तुम्हाला स्वतःचा?
3: अमरावतीला मी खेळत होते तर तेव्हा बहुधा मुंबई विरुद्ध चालली होती आमची मॅच, मुंबई का वेस्ट बंगाल मला एवढं आठवत नाही. तेव्हा नीलिमा बर्वे बॅटिंग करत होती, सगळ्या आउट व्हायला लागल्या आमच्याकडचा स्कोर फार झाला नाही. नीलिमा बर्वे एकटी चांगली खेळत होती, तर मला शुभांगी कुलकर्णी आमची कॅप्टन होती, ती म्हणली की तू जा आता विकेटवर, म्हणजे माझा नंबर आला, तू फक्त तिला स्टान्स दे, ती खेळत राहील. मी गेले आणि ती दुसऱ्या बॉलला आउट झाली. म्हणलं मग आता काय करावं मला कळेना. तर म्हणलं आता काही स्कोर झाला नाही, एक ते हिट आउट किंवा गेट आउट, म्हणून मी तिथं म्हणजे ती स्पिन टाकत होती बॉलिंग मध्ये, तर तिला मी खूप हाफ पिच वर जाऊन इतकं इतकं धुतलं खूप फेमस झाले तिथं अमरावती मध्ये, म्हणजे इतकी फेमस झाले की मला नंतर पोलीस प्रोटेक्शन मधनं बाहेर बिहार
2: किती रन काढले होते
3: आता एवढं नाही आठवत मला, पण मी खूप खूप बॅटिंग केली होती धुऊन, म्हणजे
2: चौकार षटकार
3: एकदम सगळे पहिले तेच मी मारले सगळे.
2: अरे बापरे, आणि किती नंबरला बॅटिंग मिळाली होती?
3: चौथ्या का पाचव्या नंबरला मिळाली होती. त्यामुळे शुभांगी कुलकर्णीने खूप कौतुक केलं होतं की
2: तुम्हाला कोणी मदत केली म्हणजे?
3: नाही, मग बाजूचे सगळे आऊट होत गेले, मी राहिले
2: नॉट आउट राहिल्यात.
3: हा मी
2: मग काय मॅच काय जिंकली का काय?
3: नाही, ती हरलो आम्ही मॅच. ती एक होती आणि मद्रासला एकदा मी खेळत, मी बॉलिंग चांगली टाकायची.
2: तुम्ही काय बॉलिंग कुठले?
3: पेस बॉलिंग.
2: पेस बॉल. अरे बापरे, क्या बात आहे. तर ओपनिंग वेळे बॉलिंग करायचे?
3: ओपनिंग करायचे महाराष्ट्र नंतर नंतर. मी
2: कुठल्या विकेटचं काय आठ आहे का सांगता येईल?
3: नाहीये, फक्त मला मी मद्रासला खेळत होते म्हणजे मला एक, मी कालच यांना ती आठवण सांगितली आणि बॉलिंग वगैरे चांगली केली आणि बसलो होतो आम्ही कशाला तरी, मध्ये थोडा लंच टाइम का काहीतरी झाला. तर आता मुलं वगैरे तर काही पण सह्यागे हे करत होते, पण एक मिडल एज माणूस आला माझ्यापाशी, ऑटोग्राफ मागत होता. तर मी त्याला म्हटलं की मी इंडिया खेळली नाही, सगळ्या इकडे इंडिया खेळलेल्या मुली बसल्या त्यांच्या घ्या. तो इंग्लिश मध्ये बोलत होता, तो म्हटला नाही नाही म्हणे मी आय सॉ यू बॉलिंग फ्रॉम दिस एंड आणि मला नक्की खात्री वाटते की पुढे तू इंडिया खेळशील म्हणून मी तुझी इन ऍडव्हान्स सही घेतो.
2: अरे बाप रे बाप रे, क्या बात आहे. हे कॉम्प्लिमेंट मिळालं
3: मला, कॉम्प्लिमेंट मद्रासला मिळालं.
2: अरे वा वा वा.
3: आता 40-50 वर्ष झाल्यामुळे सगळं एवढं आठवत नाहीये.
2: बरोबर. बरोबर.
3: पण आम्ही ते गोविंद मिसाळ होते ना, त्यांनी मला असं सांगितलं की तू एक बॉल असा सीझन बॉल जो असं ड्रिल करून दिला होता म्हणजे तू तो घरी टांग आणि रोज त्याच्यावर प्रॅक्टिस कर. आणि ते ऐकायची, त्यामुळे माझी बॅटिंग खूप प्रॉपर अशी व्हायची त्या ह्याच्यामध्ये.
2: आणि तुमचा मॅडम स्मिता मॅडम?
5: आम्ही पण हेच करायचो, प्रत्येकाच्या आमच्या घरात एक टांगलेला बॉल सगळ्यांच्याच घरामध्ये होता.
2: तुम्ही कुठल्या विद्यापीठ वगैरे खेळलात काय?
5: पण विद्यापीठ खेळले तेव्हा अमरावतीला गेले होते, राज बरोबरच होते. आणि एकदा महाराष्ट्राकडनं खेळले तेव्हा मी नागपूरकडनं, पण तेव्हा म्हणजे असं त्या ह्याच्यात मला काही खूप खेळलं नाही महाराष्ट्र खेळ.
2: बर बर बर.
5: मी आपल्या ग्रुप्स मध्ये इंटर कॉलेज मध्ये
2: 16 टीम मध्ये होतात.
5: हा 16
2: टीम मध्ये होतात. पण संधी मिळाली नाही तुम्हाला?
5: नाही संधी.
2: तुम्ही पण बॉलिंग करायचे का?
5: हो हो, मी मीडियम पेस टाकायचे आणि मी बॅटिंग करायचे.
2: बर,
5: कुठे ओपनिंग चांगली करायचे?
2: बर बर बर. फिल्डिंगचं
5: मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायचे.
2: आणि विद्यापीठाच्या स्पर्धांमध्ये?
5: विद्यापीठाच्या स्पर्धांमध्ये असं एकदा काहीतरी थोड्या वेळ म्हणजे एका मॅच मध्ये फिल्डिंग वगैरे केली, पण जास्त बॅटिंग बॉलिंग मला काही मिळाली,
2: संधी नाही मिळाली. 16
5: ग्रुप म्हणजे इंटर कॉलेज आणि ग्रुप्स मध्ये मात्र भरपूर खेळले. इतकं खूप आठवत नाही, पण एकदा ती जी इंडियाची शुभांगी कुलकर्णी तिच्या तिला बॉलिंग टाकायचा प्रसंग आला.
2: अरे,
5: आणि ते जे बॉल्स होते माझे मी टाकलेले ते सगळे म्हणजे ती खेळू शकली नाही. हा, ते माझी खूप चांगली आठवण आहे. आणि ही निलिमा बर्वे जी कीपर होती, तिने मी फिल्डिंग करत असताना एक खूप जोराचा तिने स्ट्रोक मारला होता आणि तो मी म्हणजे माझ्या यांनी उंच उडी मारून चांगला कॅच पकडला होता, तो पण मी कधी विसरू
2: शकत. प्रिया मॅडम तुमचं सांगा.
4: मी जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा तोपर्यंत ह्यांची जी बेस्ट टीम होती ती सगळी हळूहळू, कारण ह्यांची मग हे मोठे झाले, ह्यांचे लग्न झाले, ह्यांचे करिअर्स वगैरे सुरुवात झाली होती. आणि मी ऍक्च्युली म्हणजे खेळ तर होताच, पण असं आता म्हणजे आम्हीच फ्रंटवर आलो होतो असं झालं होतं. तेव्हा सुनीता पवार होती आमची कॅप्टन आणि ती चांगली होती, ती मुली गोळा करायची उत्साहाने सगळे आम्ही खेळायचो. आणि तेव्हा आम्हाला देवगावकर म्हणून एक मुकुंद देवगावकर, तर ते आम्हाला प्रॅक्टिस द्यायला यायचे नेहमी. आणि ते जबरदस्त म्हणजे मुलांची काय असे कॅचेस इतके उंचावरनं आणि असे त्या रोलरला असे टकरावून देतात ना तसं ते कॅचेस घ्यायला लावायचे. हो, जबरदस्त प्रॅक्टिस त्यांनी घेतलेली आमची. आणि मग फर्स्ट इयरला माझा मेन गेम खरं तर तोपर्यंत बास्केटबॉल झाला होता, कारण ह्यांचे तसं संपत आलं होतं हे क्रिकेट. आणि मग मी बास्केटबॉल खेळायला जुन्नरला आमच्या मॅचेस होत्या, मला आठवतं त्या जिथे युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन होतं ना त्या मॅचेस होत्या. आणि मग तिथे खेळून मी नगरला आले आणि दुसऱ्या दिवशी क्रिकेटच्या मॅचेस सुरू झाल्या. आणि मग तिथे म्हणजे मी पेस बॉलर होते आणि मीच ओपन करायचे म्हणजे तेव्हा. सो आणि असं मस्त नगर कॉलेजला होतं आणि असं मस्त वारं वाहत होतं माझ्या पाठीमागून पुढे जात होतं, तर इतकं सुंदर स्विंग व्हायला लागले बॉल. पण ती मुलगी LBW आहे वगैरे हे इतक्या म्हणजे नवशिक्या बाकीच्या मुली पण होत्या की त्याच्यासाठी तुम्ही अपील केलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो जो अंपायर बोटवर करणार नाही ते आउटच. शेवटी मी जेव्हा परत बॉलिंगच्या इकडे गेले तो म्हणाला की तुम्ही अपील का नाही करत आहे, ती मुलगी आउट आहे. आणि ती मुलगी म्हणजे कोण की पुण्याच्या बेस्ट बॅट्समन, म्हणजे पुण्याची टीम आली होती खेळायला तिथे आणि बेस्ट बॅट्समन होते. मग मला कळलं की अरे हे असे म्हणजे अपील
2: केल्याशिवाय.
4: मग पुढच्या बॉलला तर म्हणजे इतकं भारी स्विंग होत नाही ते, म्हणजे त्यांना खेळता येत नव्हतं इतकं. म्हणजे मला पण खूप मजा वाटली आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट इनिंग ऑफ माय लाईफ. इतकं सुंदर तो खेळ झाला होता. आणि तो मॅच आम्ही
2: नगरलाच मॅच,
4: नगर कॉलेजलाच मॅच होती. आणि मग आमचे लोक होते ना बघायला
2: विभाग,
4: खूप मजा आली.
5: आम्ही सगळे होतो प्रेक्षक.
4: नंतर आम्ही तिथे सिलेक्शन झालं युनिव्हर्सिटीला, पण त्याच आठवड्यामध्ये ऍक्च्युली जायचं होतं जेव्हा, तर त्या दिवशीच माझा पाय ऍक्च्युली बास्केटबॉलच्या प्रॅक्टिसमध्ये मुरगाळला आणि मला जाता आलं नाही. आणि दुसरं असं की मी थोडी करिअर ओरिएंटेड होते की मला काहीतरी करायचंय वगैरे, तर मी CA ची परीक्षा दिली होती, ती एंट्रन्स असते, तेव्हा मग ती मी पास झाले होते. मग हळूहळू BCOM, CA, क्रिकेट, बास्केटबॉल आणि आणखीन काहीतरी असं करत त्या ह्याच्यातनं वेळ मिळेन असा झाला. आर्टिकलशिप पण सुरू झाली. मग आर्टिकलशिप म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जावं लागतं, मग 9 ते 5. मग ते संपलं की तिथून 5 वाजता सायकल घेऊन पहिले ग्राउंडवर, तिथे संपलं की क्लास, असं ते मी सुरू केलं होतं. पण तरी गेम सुटला नाही. आणि
2: म्हणजे तुमचं करिअरच्या दृष्टीने प्रयत्न म्हणजे दुसरी बाजू पण चालू होती.
4: हो नाही, म्हणजे तर मला तेच मेन होतं ऍक्च्युली. आणि मग देन दिस वॉज लाईक अ साईड, यु नो.
2: बरोबर.
4: स्पोर्ट्सला मग थोडं महत्व कमी झालं होतं, पण खेळत दररोज होतो. पण
2: बास्केटबॉलला कुठल्या स्पर्धा वगैरे खेळला?
4: युनिव्हर्सिटीज खेळ, युनिव्हर्सिटी
2: विद्यापीठाकडनं.
4: इथेच आपण शाळा
2: विभागीय स्पर्धा.
4: हा. आणि Under-18 महाराष्ट्रामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं
2: महाराष्ट्राचं.
4: ते मी विसरले सांगायची की Under-18 मध्ये महाराष्ट्र स्टेट, तेव्हा मी जालंधरला गेले होते क्रिकेट खेळायला.
2: क्रिकेटला?
4: हा. आणि तिथे मी ओपन केली होती पेस.
2: अरे.
4: पण तेव्हा काय ना, ह्यांची जी गोल्डन एरा होता महिला क्रिकेटचा, तो थोडासा गोल्डन नव्हता राहिला, थोडासा कमी झालं होतं, म्हणून मला मिळालं ते ओपन करायला. मग पुढे पुढे तर थोडं म्हणजे नंतर मला वाटतं थोडं त्याची, आणि पुढे मे बी त्या 11-11, 16-16 मुली गोळा कराव्या लागतात.
2: म्हणजे तुम्हाला ते एक चॅलेंजिंग असायचं,
4: एक चॅलेंज असायचं मुली गोळा करणं,
2: टीम तयार करायची.
4: ते पुढे पुढे खूप चॅलेंजिंग होतं. तसं बास्केटबॉलला कसं 5 मुलींमध्ये गेम सुरू होत, सो ते थोडस
2: सोपं.
5: आमच्या कोच विषयी मला सांगायला, रहीम सर त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे, नाहीतर काही अर्थच नाही. ते म्हणजे त्यांनी फार डेडिकेशननी आम्हाला शिकवलं. ते त्यांचं ते अर्थात मोठे होते, त्यांचा घर संसार होता, त्यांचं काय काम असेल, पण ते 5 वाजता ग्राउंडवर येणार. आणि ते स्वतः खूप चांगले बॅट्समन होते, बॉलर होते, आणि ते कोच खूप छान होते. त्यांनी सगळ्यांना एवढा उत्साह दिला खेळायचा आणि प्रत्येकाला मनापासून शिकवलं. आणि तेव्हा काही असे ऑडिओ व्हिज्युअल असं नव्हतं, पण ते पुस्तक घेऊन यायचे कुठले ते बॉलर्सचे ऍक्शन दाखवायचे की ह्याची बघा, ह्याची बघा, फिल्डिंग कशी करतात. आणि ते स्वतः खेळायचे आमच्यात. त्यांनाही खूप मजा येत असेल खेळायला, शिकवायला, पण त्यांनी खूप मजेने शिकवलं. आणि तेव्हा जेव्हा बॅट बॉल ह्याचं खर्च हे करणं अवघड गोष्ट होती. मंगलसिंग सर जे आमचे फिजिकल डायरेक्टर होते, ते आम्हाला द्यायचे, पण असे स्वतः काही खरेदी करायचं असतं हे माहितीच नव्हतं. कॉलेजने दिलेलं एक बॅट, दोन बॅट, ते पॅडचं एक पेअर, म्हणजे एक एक पॅड लावूनच आम्ही बॅटिंग करायचो. हा. आणि मग आम्ही आमचे पैसे गोळा करण्यासाठी आम्ही चॅरिटी शो घेतला होता.
2: अरे बापरे.
5: आणि आम्ही सगळ्या मुली बाजारात फिरून तिकीट विकले होते.
2: हा.
5: राम बलराम नावाचं पिक्चर. आणि आम्ही
2: चांगलं
5: अशा टॉकीजला आम्ही घेतला होता. आणि असे करून आम्ही पैसे गोळा करायचे. आणि रहीम सर पण खूप आर्थिक मदत करायचे. कदम, मिलन कदम
4: यांनी सुरू केलं होतं महिला क्रिकेट.
5: आणि मिलन कदम पण खूप त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं. त्यांना पण आम्ही विसरू शकणार नाही कधी. हा. कदम सर कदाचित हे ऐकत असतील, त्यांना मजा येईल.
2: आता तुम्ही खेळाचं एकूणचं वातावरण त्यावेळेस कसं होतं? म्हणजे तुम्हालाच टर्फ विकेट नव्हती ना त्यावेळेस?
4: नाही, टर्फ नाही, आम्ही मॅट
2: मॅटवरच
4: मॅट घालून खेळायचो.
2: म्हणजे आपल्याकडे नगरमध्ये नव्हतीच टर्फ विकेट?
4: नव्हतीच.
2: तुमच्या ज्या महिलांच्या स्पर्धा व्हायच्या राज्य विद्यापीठ, त्या टर्फ वर व्हायच्या? मॅटवरच क्रिकेट चालायचं.
3: आणि कसं होतं, सगळ्या ह्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या सगळ्या, म्हणजे सगळ्या प्रिया पासून सगळ्या खूप डेडिकेटेड आणि चांगलं क्रिकेट खेळायच्या. पण कसं होतं, फॅसिलिटीज नव्हत्या अजिबात. एक तर पैसाही नव्हता, दुसरं म्हणजे शिकायचं म्हणल्यावर कॉलेजमधनं विरोध व्हायचा की तुम्ही प्रॅक्टिकल अटेंड करत नाही, तुम्ही हे करत नाही, ते पण एक होतं. आणि आम्ही जेव्हा जायचो, आमचं महाराष्ट्राचं सिलेक्शन व्हायचं, तेव्हा रिझर्वेशन नसायचं. म्हणजे पुणे, माझं पहिल्यांदा अंबाल्याला जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा झेलम एक्सप्रेसनी विदाउट रिझर्वेशन आम्हाला नेलं, कुठं कुठं जागा मिळते तेव्हा एक एक सीट दिल्या. आणि म्हणजे आमचे जेव्हा घरातले माझे आई वडील भेटायला आले नगर स्टेशनवर, तर त्यांना भेटता पण आलं नाही, त्यांनी खिडकीतनंच आम्हाला काहीतरी खाऊ पिऊ दिलं. आणि अंबाल्याला एवढी थंडी होती तर माझ्याकडे स्वेटर पण नव्हता. शेवटी माझ्या 12वी प्लेअर कोण होती पुण्याची, तिचा स्वेटर घालायला दिला. आणि अंबाल्यावरनं परत येताना तेव्हाही रिझर्वेशन होतं. मग आम्हाला असं सांगितलं की एवढ्या अनरि

0: ला जागा मिळाली. पूर्ण
1: अनरिझर्व
0: कंपार्टमेंट होते. ते बसलो, ती दिल्लीला गेली गाडी, दार उघडणार म्हणून तिथले जे सर्व सरदारजींनी ज्या काचा फोडल्या, आतून आमची बॅगा बिगा फेकून आमच्या जागाही घेतल्या. अशा पद्धतीने
1: वेगळाच अनुभव आला. करायला गेलो एक,
0: आणि अंबाल्याला आम्ही गेलो एक पिक्चर बघायला, आम्हाला नेलो होतं म्हणजे क्रिकेट चालू असताना. तर ते एवढं सिक्युअर वातावरण असेल किंवा काय, तिथे मारामारी झाली. आमचे सगळे मॅनेजर म्हणले इथं नको बसायला चला. तर तो थिएटरचा मालक म्हणला माझं नाव खराब होईल, त्यानं पोलीस बोलवले आणि अख्ख्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्हाला पिक्चर दाखवला. आम्ही मध्ये आजूबाजूला सगळे पोलीस.
1: अरे सगळ्या टीमनी पाहिलं का?
0: सगळ्या टीमनी पाहिलं.
1: अरे
2: राजसुद्धा ते ऑस्ट्रेलिया सिलेक्शनचं,
1: ते ऑस्ट्रेलियाच्या सिलेक्शन
0: काय होतं माहितीये का? आता हे घरची परिस्थिती काय एवढी, तेव्हा कोणी एवढे आत्ताच्या सारखे एवढे श्रीमंत नव्हते. तर हे क्रिकेट वगैरे खेळायचं,
1: नाविन्य नसायचं
0: नाही का त्यावेळी? असं काय आई वडिलांना जगा खेळतायत करतायत काहीतरी. तर तेव्हा परीक्षा होती आणि ती कमल सावंत म्हणून आहे, ती सिलेक्शन लेटर घेऊन आली. तिने शुभांगींनी सांगितलं की तुम्ही सगळ्या नेटला या, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तेव्हा बीएससी ची परीक्षा होती. तर तिला मी म्हणलं मी येणार नाही, मला परीक्षा द्यायची. कारण म्हणलं माझ्या वडिलांकडं फॉर्म भरायला पैसे नव्हते, त्यांनी दिवसभर कसे तरी मला पैसे गोळा करून 200 रुपये दिले आणि मी एक्झाम फॉर्म भरलाय. कारण म्हणलं ते माझे नगर कॉलेजचे सुप्रिंटेंडंट फॉर्म घेत नव्हते जो पण पैसे भरत नाही तोपर्यंत. तेव्हा म्हटलं माझ्या वडिलांनी कुठून कुठून पैसे आणून फॉर्म भरलाय, मला आता पास व्हायला पाहिजे. मी अजिबात खेळायला येणार नाही. ती माझं इतकं मन वळवत होती, पण मी नाही तर नाहीच गेले. मी तेव्हा जे क्रिकेट सोडलं ते सोडलं, असं झालं. ते
2: इंडियाला खेळली असते,
0: खेळली असते.
1: कसं म्हणजे काय ते ऑस्ट्रेलियाच्या ह्याच्यातलं काहीतरी
0: म्हणजे नाही नाही, त्यांचं म्हणणं होतं की ऑस्ट्रेलिया टीम जाणार होती, पण त्यांनाही असं फायनान्शियल सपोर्ट नव्हता. ते काहीतरी खूप ऍडव्हर्टाईज करून त्या सगळं करून आपणच गोळा करायचे होते पैसे. पण जी टीम सिलेक्ट केली ती त्याच्यात शुभांगीनी मला सिलेक्शन लेटर दिलं होतं. पण मी म्हणलं मी नाही येणार नेटला, मी प्रॅक्टिसला येणार नाही, कारण मला परीक्षा, मग बीएससी ची परीक्षा बुडवायला लागली असती युनिव्हर्सिटीची. मग म्हणलं मी ती नाही बुडवणार, मला आता परीक्षा द्यायची. तेव्हा असं वाटायचं की आपल्या आई वडिलांनी एवढे आपल्यासाठी हे केलं, आपण पास तर झालं पाहिजे.
1: कारण गेम्स मध्ये खर्च करावे लागायचे.
0: हा, पदरचे पैसे.
1: आता जशी परिस्थिती आहे महिला क्रिकेटची,
0: नाही तसं
1: आता क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेट पण ताब्यात घेतले, त्याच्यामुळे त्यांना एक चांगला आर्थिक हे मिळालेला आहे. तर तुमच्या काळात जर ते असतं तर नक्कीच तुम्ही
0: फायदा झाला असता. नाही नाही, आम्हाला म्हणजे असं होतं की जर लांबली सिलेक्शन पुण्यात, राहायचं कुठं, खायचं कुठं, खूप प्रश्न होते. म्हणजे
2: मला आठवत आहे की एकदा मी एसपी कॉलेजवर खेळायला गेलो आणि एसपी कॉलेजचा एक असा लेडीज हॉस्टेलचा एक कॉमन हॉल होता. तिथे आम्ही खाली असं सतरंज टाकून झोपायचो आणि आमच्या बरोबर अजून कुठून तरी प्लेयर आले होते, ते पण आमच्या मला वाटतं केरळ मधून आले होते. आणि ते त्या मुली पण झोपल्या आमच्या बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी नेहरू स्टेडियमवर आम्ही त्यांचं ऍथलेटिक्स पाहायला गेलो, तर त्या म्हणजे इंटरनॅशनल प्लेयर होत्या आणि त्या सुद्धा आमच्या बरोबर सतरंजीवरच झोपलेल्या होत्या. अशी परिस्थिती होती.
1: किती खडतर मेहनत करावी लागायची त्या काळात
3: महिलांना. खेळाडूंच्या मनात खेळाविषयी जे प्रेम होतं त्याच्यावरच खरं म्हणजे ते चाललंय.
2: म्हणजे आपल्याला हे मिळत नाहीये पाहिजे ही
1: जाणीवच नव्हती. अशा फॅसिलिटीज पाहिजेत याची पण माहिती.
2: आणि आहार म्हणतात आता 2 दिवस खेळायला येतात आणि म्हणतात की ह्याला काय खायला घालू, त्याला काय खायला, असं चाललंय. मला स्पष्ट आठवतंय ही राजकमल आहे ना, ती मधल्या सुट्टीत आम्ही तिच्या घरी जायचो, ती एक भांडं भरून चहा उकळायची आणि त्याच्या 2 पोळ्या चुरून खायची आणि तिचे कधी पाय दुखलेले आठवत नाही किंवा तिला काही कमी झालेलं आठवत नाही. चांगली खेळायची.
0: 2000 मला वाटतं 1985-86 ला शुभांगी कुलकर्णीने एक आर्टिकल लिहिलं होतं षटकार संदीप पाटीलांच्या ह्याच्यात, त्याच्यात तिने आमच्या सगळ्यांचा उल्लेख केला होता. तिने लिहिलं होतं की ह्या खूप चांगल्या खेळायच्या नगरकडनं आणि ह्यांनी जेव्हा खेळणं बंद केलं तेव्हा नगरची टीमच बंद झाली.
3: खरंय ते, म्हणजे नगरची टीम परत गोळा करायला.
1: आणि 14 जणांची महाराष्ट्राच्या टीम मध्ये नगरच्या 7 जणी होत्या. तुम्ही तिघी होत्या का?
3: नाही मी नव्हते.
1: या दोघी तुम्ही
2: दोघी होतो. अलका जाधव होती, शोभा स्वामी होती, मेघा हल्लूर होती, नंतर रईसा शेख होती आणि सुनीता पवार होती.
1: बापरे, म्हणजे निम्मी टीम नगरची होती, म्हणजे फार मोठी अचीवमेंट नगरने त्यावेळेस साध्य केली.
0: खूप म्हणजे आम्ही खूप प्रॅक्टिस करायचो, वेड्यासारखं खेळायचो
2: खरंच. आणि कोणी म्हणजे असं आम्हाला कधी हे नाही केलं, पन्नास वर्षापूर्वीचं नगर होत,
1: पन्नास वर्ष
2: कोणी आम्हाला असं डिस्करेज केलं नाही किंवा काही वाईट बोललेलं, वाईट कॉमेंट ऐकला नाही. आम्ही सगळे अप्रिशिएटच करायचे.
1: मर्यादित 50 षटकांचीच मॅचेस असायच्या का कशा असायच्या? तू

0: दोन दिवसाच्या मॅचेस असायच्या
1: ना? एका दिवसाच्याच
0: मॅच, एक दिवसाच्या, पन्नास पन्नास ओव्हरच्या, दोन डावांच्या पण त्यावेळेस व्हायच्या ना काही?
1: नाही, मुलींमध्ये,
0: महिलांमध्ये.
1: बर
0: बर बर बर बर. आता मला तुमचं करिअरच्या दृष्टीने सांगा ना पवार मॅडम पुढचं.
2: मग मी पुढं बीएससी मायक्रोबायोलॉजी केलं आणि मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर मी एलएलबी पण केलं, पण मला मायक्रोबायोलॉजीच्या ह्याच्यावर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये मी मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम केलं. ह्याला मुंबईला होते एन्ट्रोव्हायरस रिसर्च सेंटरमध्ये. आम्ही पोलिओवर रिसर्च करायचो. पोलिओ इरॅडिकेशन जे सध्या झालेलं आहे त्याच्यामध्ये आमचा मोठा रोल आहे. बेसिक लेवलला आम्ही खूप रिसर्च केला आहे त्याच्यामध्ये, अगदी स्लम्समध्ये जाऊन वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर मी तिथून लग्न झाल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये आले पुण्याला. तिथं तर डेंग्यू वगैरे त्याच्यावर रिसर्च होत होता. आणि नंतर मी माझ्या मुलीसाठी व्हीआरएस घेतली एक 14-15 वर्ष आधी.
0: तुमच्या करिअर
1: पण बीएससी मायक्रोबायोलॉजी झाले, नंतर एमबीए केलं मी पुणे युनिव्हर्सिटी मधनं, आणि नंतर नगरला आले लग्न होऊन. तर तिकडे एमबीए ला खूप स्कोप नव्हता. मग मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून 7 वर्ष काम केलं. पूर्ण नगर डिस्ट्रिक्ट मी कव्हर करायचं.
0: अरे
1: वा. मायक्रो लॅब्स सिप्ला मध्ये काम केलं. आणि नंतर 91 मध्ये मी माझं मेडिकल शॉप सुरू केलं 7 वर्षांनी. अजून एक मेडिकल शॉप, दोन शॉप चालवले मी 27-28 वर्ष, दोन मेडिकल चालवले
0: म्हणजे अशा पद्धतीने. तुमचं मॅडम?
3: हा, मी फर्स्ट इयर मध्ये मी सीए एंट्रन्स पास झाले. मग मी सीए कम्प्लीट कर म्हणजे 88 मध्ये माझं सीए कम्प्लीट झालं आणि तेव्हाच लग्न झालं. आणि मग मी मुंबईला गेले आणि मग तिथे प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली नवऱ्याबरोबरच. आणि मग प्रॅक्टिस चालूच होती. आणि मग नंतर 2008 मध्ये मी इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट झाले प्रॅक्टिस मधनं. आणि बीएनपी पारिबा जी बँक आहे त्याची एक सबसिडियरी होती अरवाल इंडिया म्हणून, तर त्याची मी सीएफओ म्हणून काम केलं. 8 वर्ष तिथे होते. मग मी 2017 मधनं तिथनं रिटायरमेंट घेऊन परत मी प्रॅक्टिस मध्ये आले आणि अजून मी प्रॅक्टिस मध्ये आहे.
1: एक मजेची गोष्ट मला सांगायची आहे, आम्हाला त्यावेळेस मुलींची टीम नसायची नाही का प्रॅक्टिस करायला. मग आम्हाला रहीम सर कोळपेवाडी असे जिकडे म्हणजे जिथे
2: पब्लिक
1: तिथे लहान मुलांबरोबर मॅचेस खेळायला
0: गेलो,
1: स्कूल बॉईज बरोबर, त्यांच्याबरोबर आम्ही खूप मॅचेस खेळलो. आणि नंतर कॉलेजमध्ये आम्ही इंटर डिपार्टमेंट पण खेळायचो, म्हणजे 5-6 मुली 5-6 मुलं, कॉमर्स अँड सायन्स डिपार्टमेंट असं आम्ही खूप खेळायचो. आणि म्हणजे खेळत राहायचो सारखे,
0: म्हणजे टीम तयार व्हायला पाहिजे आणि खेळायचं, हे तुमचं एम असायचं.
2: बरोबर. आता ज्या ज्या सगळ्यांची नावं घेतली ज्या क्रिकेटमध्ये होत्या ना, म्हणजे एक जे स्पोर्ट्समन स्पिरिट असतं ना, त्या आमच्या मधल्या सगळ्यांनी सगळीकडे दाखवलं. मी त्या करिअरमध्ये तेवढ्याच टॉपला आहे. म्हणजे त्याचं एक छोटं उदाहरण सांगते की मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही सतत खेळायचो, पण त्याचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पटेल सर, त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणे की तुम्ही तिघी काही हे करत नाही, नुसत्या खेळत असतात, तुम्ही नापास व्हाल आणि तुमच्यामुळे डिपार्टमेंटचं नाव खराब होईल. पण नंतर पहिली परीक्षा झाली, अख्खं डिपार्टमेंट नापास झालं आणि आम्ही तिघीच पास झालो.
1: म्हणजे खरंच खेळ हल्लीच्या मुलांना,
0: माणसाला खरं गोष्टीनी पॉझिटिव्हिटी आणतो. महत्वाचं काय
3: आपोआप
0: आणि लक्ष जे एकाग्रता वाढण्याची जी क्षमता आहे ती खेळाच्यामुळे नक्कीच निर्माण.
2: आता हिने जेवढ्या जणांची नाव घेतली त्या सगळ्या जणी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव
0: कमावलं.
2: नीता सोमणी झालं, मेघा हल्लूर झालं, ज्या ज्या शोभा ज्या ज्या क्षेत्रात त्या खेळ सोडून गेल्या तिथेही त्यांनी त्यांचा तो चांगला ठसा
0: उमटवला. अरे बापरे. बर, आताच क्रिकेट पाहताय का तुम्ही काय?
3: हो हो. बर बर. आता ग्लॅमर आलंय लेडीज क्रिकेट. आता म्हणजे बॉईज क्रिकेट पेक्षा लेडीज क्रिकेट खूप मजा येते.
1: जी वर्ल्ड कप जिंकली मॅच ती तर विसरू नाही शकत.
3: आणि आता म्हणजे मी काकीच्या मुली आहेत की मुंबईला असल्यामुळे त्यांचं प्रॅक्टिस कशी चालते मला कळलं. त्यांच्यासाठी इनडोअर स्टेडियम सारखं आहे, म्हणजे सकाळ आपण जसं नोकरीला जातो 9 ते 5 तसं त्यांना तिथे बोलावलं जातं. म्हणजे त्यांचे फिजिकल फिटनेस करून घेतला जातो पहिल्यांदा, वेट उचलायला लावतात, नंतर मग इनडोअर गेम मध्ये म्हणजे पावसाळा आहे म्हणून कसं खेळणार असं आमच्या वेळेस असायचं, पण त्यांच्यासाठी आता इनडोअर तो स्टेडियम आहे आणि तिथे त्यांची प्रॅक्टिस चालते. म्हणजे शिस्तबद्ध अशी त्यांची प्रॅक्टिस चालू असते. हो, म्हणजे ते मी बघितलं स्वतः, खूपच आणि छान खेळतात मुली. आता म्हणजे मला हे पण सांगावं असं वाटतं की ह्या मुली ज्या खेळायच्या ना 1977, 78, 1982 पर्यंतच्या, ह्या मी तर म्हणते काकणभर त्या आजच्या मुलीपेक्षा उत्तम आणि त्यांना जर खरंच
0: असं
3: परिस्थिती असती ना तर आपण वर्ल्ड चॅम्पियन
1: म्हणजे आम्ही लांब राहायचो नगर कॉलेजहून सकाळी कॉलेजला जायचं परत यायचं प्रॅक्टिकलला जायचं सायकलवर ना परत यायचं मग परत खेळायला जायचं आणि मग परत पण दमलोच नाही कधी म्हणजे असं काय
3: असं म्हणजे व्यायाम व्हायचाच
0: म्हणजे क्रिकेट एक करिअरच्या दृष्टीने एक महत्वाचा आता पार्ट झालेला आहे म्हणजे महिला क्रिकेटमध्ये चांगलेच दिवस आहेत
2: पण आम्ही खेळलो खूप छान आम्हाला काही रिग्रेट नाही जे मिळालं त्याच्यात आम्हाला खूप आनंद मिळाला
3: आनंद खूप मिळाला आणि त्याच्या आठवणी आजही आम्ही काढून खूप असतो
1: म्हणजे कोणी विचारलं ना की बेस्ट काय आठवत आहे तो कॅच आठवतो
3: आपण कशी विकेट घेतली राजकमल कसा स्वीप मारायचा
0: आणि
3: तिचा फेमस होता स्वीप
1: आणि मजा
3: जायला पाहिजे
1: मजा म्हणजे जेव्हा बॉईज बरोबर खेळायचो ना तर राज बॉलिंगला आली ना तर समोरचा मुलगा बॅट्समन असेल ना तो घाबरायचा तो म्हणायचा हे तू कर ना कर मुलीकडनं क्लीन बॉल होणार
3: एवढा तिचा स्पीड होता
0: एवढा वेग
1: जबरदस्त
0: म्हणजे खूपच वेगळेच अनुभव आलेला
2: आहे आणि याच्यात ना खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आमच्या शाळेचं आणि आमच्या गुरुजनांचं आहे
1: इतकं
2: त्यांनी आमच्यावर कष्ट घेतले ना
3: खरोखर
2: छोटे छोटे एवढा वेळ हल्ली कोण देईल का
3: क्रिकेटमध्ये तर तुम्ही विसरूच नाही शकत रहीम सर मिलन कदम सर हे म्हणजे त्यांनी सुरूच केलं म्हणजे इतका इंटरेस्ट घेऊन अवघड होत कारण तुमचं महिलांना काय क्रिकेट नाव तुमचं तुम्हाला चिडवा चिडवी असं होऊ शकतं पुरुषांमध्ये पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं
1: आणि खरंच
0: सपोर्ट केला म्हणजे
2: स्वतःच्या खिशातले पैसे खर्च
0: कारण
1: बॉल आणि हे ते महाग
0: महाग असायचे बरोबर
2: तर शिंदे स्पोर्ट्स बिल आमचं कायम थकलेलंच असत
0: बॅटही महाग असतील बॅट पूर्ण इक्विपमेंट लागायच्या नाही का
2: मिनिमम इक्विपमेंट मध्ये खेळायचो आम्ही
1: आणि ते टीमच्या असायचं इंडिव्हिज्युअल
0: तुम्हाला हेल्मेट वगैरे लागली
3: का नाही पॅड्स म्हणजे फक्त पायाला
0: लावायचं बरं मला एक विचारायचं असं की तुम्ही मला तिघांनी मला उत्तर द्या की तुम्हाला कधी असं अपयश आलंय परंतु तुम्ही त्याला मात केली असं काही प्रसंग तुम्हाला आठवतो का तुमचं तिघांनी मला सांगा एक त्याच्यावर तुम्ही मात केली असं काही का अनुभव सांगता येईल का
3: मला येईल सांगा मी अगदी शाळेमध्ये टॉपर नसले तरी बेस्ट स्टुडंट होते म्हणजे मी स्वतः खूप अभ्यासू आहे त्याच्यामुळे आपण परीक्षेला बसलो की पास होणारच असंच म्हणजे होतं कायम पण पहिला फटका मला बसला तो मी सीए फायनलला जेव्हा परीक्षा दिली आणि मी 2 मार्कांनी नापास झाले
0: अरे बापरे
3: आणि तेव्हा मला असं लक्षात आलं अरे आपणही नापास होऊ शकतो तो फार मोठा इगोला वाटतो पण सीए मध्ये हे नॉर्मल
0: आहे
3: खूप टफ असते आणि 1 टक्का त्या रिझल्ट लागायचा पण तरीही असं वाटायचं की नाही आपण तर पासच होणार पण जेव्हा तो फटका बसला तेव्हा लक्षात आलं अरे बापरे आता आपल्याला परत तीच पुस्तकं एवढी जाडी जाडी परत एकदा वाचून परीक्षा द्यायची पण हरलो तरी उभं राहायचं हे आपल्याला खेळ शिकवतो त्याच्यामुळे काही नाही परत अभ्यास करा आणि परत परीक्षा द्या हे मी याच्यावर सांगते म्हणजे अपयश अशी अनेक आली असं नाही की आलीच नाहीत पण हे पहिलं अपयश होतं आयुष्यातलं माझ्या आणि मी त्याच्यावर मात केली ही खेळामुळेच केली असं मी
1: असं पर्टिक्युलर प्रसंग नाही सांगता येणार छोटी छोटी अपयश साधारण जीवन असं खूप आलं पुढे पण ते खेळाडू पण एक होता त्याच्या सगळ्यात मजाच वाटायची म्हणजे सायकलवर मी जायचे भिंगारपर्यंत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते पण त्याच्यात कधी अपमान किंवा असं वाटलं नाही की
0: सायकलवर हे केलं
1: भिंगारपर्यंत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह
0: आणि त्यावेळेस महिलांचं प्रमाण पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह
1: होते पण कधी असं वाटलं नाही मजाच वाटायची मजेच असं हा
2: तसं मला शाळेत असताना बारसे सरांनी माझ्यावर खूप असे कष्ट घेतले होते आणि त्यास मला असं वाटत होतं की मी इंटर डिस्ट्रिक्टला सगळ्या खेळांमध्ये पहिली येईल म्हणजे 100 मीटर सगळ्या ॲथलेटिक्स वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी घड्याळ लावून त्यांनी माझे ते सेकंड कमी कमी करत आणले होते जे रेकॉर्ड आहे त्यानुसार तू हे मोडणार आता असं खूप प्रॅक्टिस केली केली केली आणि अचानक मला टायफॉइड झाला आणि मला सगळ्यातनं विड्रॉ व्हावं लागलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं, म्हणजे मी काहीच खेळू शकले नाही. तर ते बारसे सरांनी तेव्हा मला खूप असं एनकरेज केले की काही नाही पुढे खेळू आपण, पुढे परत खेळले. पण मग तेव्हा म्हणजे इथपर्यंत आलं होतं की आता काही दिवसांनी मॅचेस होत्या आणि सगळं माझं सेट झालतं की 14 सेकंदात हे पळ ते पळ इतकं त्यांनी मला सगळं हे करून दिलं. का जोरात टायफॉइड झाला की मी खेळू शकले नाही.
0: वेगळंच हे पाहावं लागलं. बरं, पुढे खेळलात ना? मात्र आता तुम्ही नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता? एकेकाने सांगा रेकॉर्ड.
3: मी तर खूप टॉपची खेळाडू नाहीये, पण एक खेळाडू म्हणजे खेळ प्रेमी किंवा स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याच्यात आहे अशी खेळाडूंना नाही देणार मी. मी सगळ्यांनाच देईन, कोणता पण खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, खूप मजा येईल, आयुष्यात आनंद निर्माण होईल. किती मजा असते, लहानपणा पासून खेळ ग्राउंडवर जाऊन खेळायची सवय लागली ना की आयुष्य सोपं जात.
1: खरंच म्हणजे शाळा सुटल्यावर मोबाईल घेऊन बसतात ना ती सगळ्यात इरिटेट.
0: बरोबर,
1: संध्याकाळी मुलांनी ग्राउंडवर जायलाच पाहिजे, तिथली ती फ्रेश हवा, ते प्लेयर दिसतात तुम्हाला, तुमचा म्हणजे चेंजच होता. हा, आणि तुम्ही नंतर घरी जाऊन खूप अभ्यास करू शकता. पेरेंट्सनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही परीक्षेच्या दिवसात पण खेळायचो, म्हणजे परीक्षा देऊन आल्यावर सुद्धा प्रॅक्टिसला गेलोय. तर एक तासाच्या प्रॅक्टिसने काहीच बिघडत नाही, उलट कॉन्सन्ट्रेशन वाढतं
0: आणि फिटनेस वाढतो.
2: मी पाहिलं असं की आमच्यामध्ये स्पर्धा खूप कमी होती. म्हणजे उदाहरणार्थ स्मिता आहे ना, तर मी जेव्हा 800 मीटर किंवा 100 मीटर पळायची ना, ती माझ्या पुढे 25-30 मीटर जायची आणि म्हणायची मी पळते तू मला बघून मला क्रॉस कर म्हणजे तू जिंकशील. म्हणजे आमच्या मैत्रिणी सुद्धा आमच्यामध्ये इतक्या इंटरेस्ट घ्यायच्या आणि त्यांना ती स्पर्धा नव्हती. म्हणजे तिला तिचं सिलेक्शन झालं तर वाईट नाही वाटायचं, माझं सिलेक्शन झालं म्हणून तिला आनंद व्हायचा. तर आम्हाला जे खेळांनी हा जो एक हेल्दी आउटलुक स्वभावातला दिलाय ना, तो मला खूप महत्वाचा वाटतो. खिलाडू वृत्ती आमच्या प्रत्येक म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणींमध्ये आहे. कधीही कुणी रडलं नाही की अरे नाही पण तुझं झालं ना सिलेक्शन, वा मग तुला जी मदत करता येईल त्या सगळ्या करतात. म्हणजे आपण तिचा तर एकदा बास्केटबॉल खेळताना हात तुटला होता, ती इतकी रडत होती, आम्ही मॅचला निघालून तिचा हात तुटला, पण ती एवढ्या त्या प्लास्टर करून आमच्या बरोबर हजर राहिली, आम्हाला चेअरअप केलं, पण अजिबात दुर्मुखलेली म्हणून बसली नाही. तर म्हणजे मला हल्ली वाटतं की त्यावेळेस सुखसोयी कमी होत्या, साधनं कमी होती, असं काही खूप हार्डशिप मधनं जावं लागत होतं तरी ती हार्डशिप वाटली नाही, त्यामुळे जीवनात आनंद निर्माण झाला आणि ते जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते आमच्या आयुष्यात आम्ही प्रत्येक प्रसंगात वापरू शकलो. त्यामुळे मी आज असं म्हणेल की यश आणि अपयश जे आहे ते आपल्या मानण्यावर असतं, पण आमच्या आयुष्यात जे आलं ते आम्ही अत्यंत आनंदाने स्वीकारलं आणि आम्ही आज असं म्हणू शकतो की आम्ही खरंच हॅपी आहोत.
0: सर्वात आनंदी सर्वात मोठं
2: ते कुठल्या तुमच्या एखाद्या घटनेवर एखाद्या मिळण्यावर त्याच्यावर नसतं, ते तुमच्या मानसिक स्थितीवर असतं.
0: बरं, आज आपल्या समवेत राजकमल पवार मॅडम, स्मिता देशमुख आणि प्रिया देशमुख यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीचं श्रोत्यांना एक वर्णन केलं आणि एक शिकवण आपल्याला त्यांच्याकडनं शिकता येईल अशी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तर मॅडम, तुम्ही आपण तिघी आपल्या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद.
3: खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली, इट वॉज लाईक डाऊन द मेमरी लेन.
1: थँक्यू.
4: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेपी या मालिकेत आपण ऐकत होता ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू राजकमल पवार, स्मिता देशमुख आणि प्रिया देशमुख यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेपी या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा बोले बोले। गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान, गाव मोठं वरचं गाणे, गाव मोठं वरचं गाणे।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहे सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग मधुवंती. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मधुवंती. मधुवंती राग ऐकल्यामुळे रक्तदाब किंवा हायपरटेन्शन या विकारांपासून सुटका होण्यासाठी नक्कीच मदत होईल. सुरुवातीला आलाप गायन आणि त्यानंतर देवी सरस्वती आई ये मन में ही बंदिश मी लिहिलेली आहे आणि स्वरबद्ध केलेली आहे ती गायन.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज आपण ऐकलात राग मधुवंती. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: कभी तो हंसाए।
1: नमस्कार, मी शोभा पालवे। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.